रामकृष्ण हरी। सर्वांना सांभाळून घेणारा माणूस जेव्हा एकटा पडतो तेव्हा त्यालाही वाटतं आपल्यालाही कोणीतरी सांभाळून घ्यावं, आणि जो त्याला त्या कठीण काळात सावरतो तोच त्याच्या आयुष्यातील सर्वात हक्काचा आणि खास माणूस असतो। म्हणूनच म्हणतात की प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या, बदल निश्चितच घडेल, मग ती परिस्थिती असो वा मनस्थिती।

श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभंगी सोबत. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज 4 ऑक्टोबर हा दिवस निसर्गातील सजीव आणि मानवी वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीने जगभर अत्यंत महत्वाचा मानला जातो. निसर्गातील मुके प्राणी, पक्षी आणि पाळीव जनावरांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी, त्यांच्यावरील क्रूरता थांबवण्यासाठी आणि त्यांच्याप्रती संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी दरवर्षी आजचा दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो. निसर्गाची अन्नसाखळी आणि पृथ्वीचं सौंदर्य या मुक्या जीवांवरच अवलंबून आहे. जागतिक अंतराळ सप्ताहाची सुरुवात. वर्ल्ड स्पेस वीक 4 ते 10 ऑक्टोबर. 4 ऑक्टोबर 1957 रोजी सोव्हिएत युनियनने मानवाचा पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक 1 अवकाशात प्रक्षेपित करून अंतराळ युगाची सुरुवात केली होती. त्या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून संयुक्त राष्ट्रांतर्फे आजपासून 10 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण जगात जागतिक अंतराळ सप्ताह साजरा केला जातो. आज परकीय भूमीवर राहून भारताच्या स्वातंत्र्याची मशाल पेटवणाऱ्या थोर देशभक्ताची जयंती आणि एका संवेदनशील अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठबळ देणारे महान क्रांतिकारक, विचारवंत आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मार्गदर्शक पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांची आज जयंती. त्यांनी लंडनमध्ये स्थापन केलेले इंडिया हाऊस हे भारतीय क्रांतिकारकांचं मुख्य शक्तीपीठ बनलं होतं. रंग दे बसंती या अजरामर चित्रपटातील आपल्या वास्तववादी अभिनयाने रसिकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री आणि लेखिका सोहा अली खान आज तिचा 48वा वाढदिवस साजरा करत आहे. आजचा मनभावन सुविचार. एखाद्या देशाची किंवा समाजाची माणुसकी किती महान आणि किती सुसंस्कृत आहे हे त्या समाजातील मुक्या आणि दुर्बल प्राण्यांशी कशा प्रकारे वागले जातं यावरून ओळखता येते. दया, करुणा आणि निष्ठा ही केवळ माणसांपुरती मर्यादित न ठेवता सर्व सजीवांवर प्रेम करणं हाच खरा धर्म आहे. आणि आजची बोधकथा महाभारतातील एक अतिशय भावस्पर्शी प्रसंग आहे. कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर अनेक वर्षांनी जेव्हा पांडव महाप्रस्थानासाठी हिमालयाच्या वाटेने स्वर्गाकडे निघाले तेव्हा वाटेत द्रौपदी आणि चारही भाऊ एक एक करून कोसळले. शेवटी केवळ धर्मराज युधिष्ठिर जिवंत राहिले आणि त्यांच्यासोबत चालत होता एक असामान्य भटकणारा कुत्रा. तो कुत्रा प्रवासातील प्रत्येक संकटात युधिष्ठिरांच्या सोबत सावलीसारखा चालत होता. शेवटी स्वर्गाचं महाद्वार आलं. देवराज इंद्र स्वतः आपला रथ घेऊन युधिष्ठिरांचं स्वागत करण्यासाठी प्रकट झाले. इंद्र म्हणाले, धर्मराज, आपण स्वतः सदेह स्वर्गात प्रवेश करण्यास पात्र आहात, रथात बसा. युधिष्ठिर रथात चढू लागले तेव्हा तो कुत्राही त्यांच्या मागे जाऊ लागला. इंद्राने लगेच कुत्र्याला अडवलं आणि म्हणाले, थांबा, स्वर्गात कुत्र्याला प्रवेश नाही, हा एक अपवित्र पशु आहे, याला इथेच सोडून द्या आणि आपण स्वर्गात चला. तेव्हा युधिष्ठिरांनी रथातून पाय मागे घेतला आणि हात जोडून म्हणाले, देवराज, ज्याने संपूर्ण प्रवासात भुकेची, तहानेची आणि थंडीची पर्वा न करता माझ्यावर निस्वार्थ निष्ठा ठेवली, संकटात माझी साथ कधी सोडली नाही, त्या मुक्या जीवाला इथं वाऱ्यावर सोडून जर मला स्वर्गाचं सुख मिळणार असेल तर मला असा स्वर्ग नको, मी या कुत्र्यासोबत इथेच जमिनीवर राहायला तयार आहे. युधिष्ठिरांचे हे शब्द ऐकताच त्या कुत्र्याने आपलं रूप बदललं आणि साक्षात धर्मदेव प्रकट झाले. युधिष्ठिरांची परीक्षा घेण्यासाठीच त्यांनी ते रूप घेतलं होतं. तात्पर्य हेच, जे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतात आणि पडत्या काळात साथ देतात त्यांची साथ कधीही सोडू नका. मुक्या प्राण्यांची निष्ठा ही माणसाच्या खोट्या स्वार्थापेक्षा कैकपटीने श्रेष्ठ असते. तेव्हा श्रोते हो, आज 4 ऑक्टोबरचा हा रविवार आपल्याला निसर्गाच्या एका सुंदर सत्याची आठवण करून देतो. माणूस हा पृथ्वीचा मालक नसून तो या निसर्गाचा एक घटक आहे.
आजच्या या दिवशी काही संकल्प नक्कीच करूया. आजच्या प्राणी दिनानिमित्त घराबाहेर गच्चीवर किंवा अंगणात पक्ष्यांसाठी दाणे आणि पाण्याचे भांडे ठेवा. रस्त्यावरील भटक्या श्वानांना किंवा मांजरांना दगड मारण्याऐवजी उरलेली पोळी किंवा बिस्किट प्रेमाने खाऊ घाला. आणि दुसरा म्हणजे आज रविवारचा दिवस मोबाईल स्क्रीन पासून थोडा लांब राहून आपल्या पाळीव प्राण्यांसोबत खेळा आणि निसर्गात शांतपणे फेरफटका मारा. खरी शुभदा कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या मनातल्या करुणेत मुक्या प्राण्यांच्या डोळ्यातील समाधानात असते. जोपर्यंत तुमचे विचार प्रेमळ आहेत तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आर जे शुभांगी आपल्या निरोप घेते. पुन्हा भेटू या पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रीराम समर्थ। भगवंताच्या संयोग वियोगातच खरे सुख दुःख आहे। हल्ली लोकांचे हित करण्यासाठी जो तो झटत असतो, पण आपले स्वतःचे हित साधल्याशिवाय दुसऱ्याचे हित आपण काय साधणार? ज्याला स्वतःला सुधारता येत नाही तो दुसऱ्याला काय सुधारणार? त्याला सुद्धा अभिमानच आड येतो, कारण त्याला वाटते आपण दुसऱ्याचे हित करून देऊ। या अभिमानाने तो फुगलेला असतो। अहंकार जाण्यासाठी साधनच करावे लागते आणि ते साधन गुरु सांगत असतात, म्हणून त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागले म्हणजे आपले हित होते। ब्रह्म हे काही कुठे शोधायला जावे लागत नाही, ते आपल्या जवळच असते, पण ते दुसऱ्याने आपल्याला दाखवावे लागते। हेच काम सद्गुरू करत असतात। श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म अवतार घेऊन वसुदेवाच्या पोटी आले, परंतु वसुदेव त्यांना आपला मुलगाच समजत होते। तोपर्यंत प्रत्यक्ष परमात्मा घरी असूनही ओळख पटली नाही। तेच नारदांनी जेव्हा त्यांना सांगितले की श्रीकृष्णाला आपला मुलगा न समजता तो परब्रह्म आहे असे समजा, म्हणजे तुमचे हित होईल, तेव्हा खरी ओळख पटली। तसेच राम अवतारी असूनही वसिष्ठाने जेव्हा सांगितले की तूच प्रत्यक्ष परब्रह्म आहेस, तेव्हाच त्याला ते ज्ञान झाले। आता हे जरी केवळ आपल्याला दाखवण्याकरता असले, तरी त्याचा अर्थ हा की गुरुने दाखवल्याशिवाय तो परमात्मा भेटत नाही। गुरु तरी काय सांगतात? नामस्मरण हेच साधन म्हणून ते सांगतात। ते दिसायला जितके सोपे तितकेच करायला कठीण असते। ते कठीण आहे म्हणून सोडून देऊ नये। आपण देवाला शरण जाऊन साधन करायला लागावे, म्हणजे ते करायला तो परमात्मा शक्ती देतो। जगात खरे सुख नाही आणि दुःखही नाही। जगात सुखदुःख आहे असे जे आपल्याला वाटते ते अपुरे, ते तात्पुरते आहे। खरे सुखदुःख भगवंताच्या संयोग वियोगामध्येच आहे। खरे पाहता आपली बुद्धी लवचिक आहे, आपल्या वृत्तीवर कशाचाही परिणाम होतो, म्हणून आपल्या मागे भगवंताचा आधार हवा। आपण त्याचे आहोत आणि जे जे होते ते त्याच्या इच्छेने होते असे समजून वागावे। भूक लागली तर आईजवळ खायला मागावे पण चोरी करू नये, तसे पोटापुरते भगवंताजवळ मागावे पण जास्त मागू नये। भगवंत अत्यंत जवळ आहे आणि अत्यंत दूरही आहे, तसाच तो सर्वव्यापी आहे, म्हणून तो आपल्याला दिसत नाही। आपण दरवर्षी भगवंताचा जन्म करतो, याचा अर्थ असा की मागच्या वर्षी आपण जन्म केला हे विसरलो, म्हणून या वर्षी पुन्हा त्याचा जन्म करावा लागला। खरे म्हणजे भगवंताचा वाढदिवस करायला पाहिजे। भगवंत काल होता, आज आहे आणि उद्या राहणारच, म्हणून त्याचा खरा वाढदिवस होऊ शकतो। भगवंताचे अस्तित्व आपण जागृत ठेवले तर दरवर्षी जास्त उत्साह वाढेल आणि आनंदाचा वाढदिवस होईल। आजचे बोधवचन: राम नाम जाणा अक्षरे दोन, गुरुमुखे करावी ओळखणा। जानकी जीवन स्मरण।

0: কৃষি সন্দেশ।
1: নমস্কার শেতকরী বন্ধুন, শেতকরী বন্ধুন্নো, আওলা হে কোরডো ফলঝাড় পিক। तर या पिकामध्ये कमी प्रमाणात कवीन आपण कीड रोगाचा प्रादुर्भाव येतो आणि बऱ्याच वेळा त्याच्या जर आपल्याला व्यवस्थित त्याच्या कीड रोगाविषयी माहिती नसेल तर आपण त्याचं व्यवस्थापन योग्यरित्या करू शकत नाही आणि उत्पादनामध्ये लक्षणीय घट येते। तर आज आपण आवळ्यावरील कीड आणि रोग या संदर्भामधील पायाभूत माहिती किंवा तंत्रज्ञान या संदर्भामध्ये उहापोह करणार आहोत। आवळ्याच्या झाडावर किडीचा जर आपण उल्लेख करायचा झाला तर प्रामुख्याने साल पोखरणारी अळी, गॉल माशी ह्या दोन प्रमुख किडीचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये होतो। आणि रोगाचा जर विचार केला तर तांबेरा, ब्ल्यू मोल्ड आणि नेक्रोसिस हे महत्त्वाचे आवळ्यावरील रोग। तर साल पोखरणारी जी अळी आहे या किडीचा सप्टेंबर, ऑक्टोबर व फेब्रुवारी, मार्च या महिन्यामध्ये मोठा उपद्रव होतो। ह्या किडी रात्रीच्या वेळेस साल पोखरून आत शिरतात व सालीचा आतील भाग खातात। तर या साल पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी फांद्यावर आणि खुडावर असणाऱ्या अळ्या काढून नष्ट कराव्यात। अळीने केलेल्या छिद्रात रॉकेल किंवा पेट्रोलमध्ये भिजलेला कापसाचा बोळा टाकून छिद्र मातीनं लिपून घ्यावं। दुसरी आवळ्यावरील महत्वाची कीड म्हणजे गॉलमाशी। ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात या अळीचा उपद्रव दिसून येतो। या किडीची अळी खुडावर छिद्र पाडून आत शिरते। अळीमुळे नुकसान झालेल्या भागावर खुडासारखी वाढ दिसते। या किडीच्या व्यवस्थापनासाठी किडलेल्या फांड्या तोडून नष्ट केल्या पाहिजेत आणि पीक संरक्षण शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच आपण कीटकनाशकाचा वापर करायला पाहिजे। आवळ्यावर महत्वाच्या रोगाचा आपण जसा उल्लेख करतो त्याच्यामध्ये तांबेरा। तांबेरा हा या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानांवर आणि फळांवर तपकिरी रंगाचे चिपके आढळतात। तांबेऱ्याच्या प्रतिबंधासाठी आणि व्यवस्थापनासाठी मॅनकोझेप हे जे बुरशीनाशक आहे 30 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी। आवळ्यावरील दुसरा महत्वाचा रोग म्हणजे ब्ल्यू मोल्ड। तपकिरी रंगाचे लिबलिबीत ठिपके फळावर दिसून येतात आणि या ठिपक्यावर निळसर हिरव्या रंगाची बुरशी वाढलेली दिसते। या रोगाच्या नियंत्रणासाठी मिठाच्या द्रावणाची फळावर प्रक्रिया करावी। नेक्रोसिस हा आणखी एक महत्वाचा रोग। आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारी ही विकृती आहे। या विकृतीत बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आवळ्याच्या फळावर काळपट डाग दिसतात। अशा फळांना बाजारात कमी किंमत मिळते। यासाठी 10 लिटर पाण्यामध्ये 40 ग्रॅम बोरॉनयुक्त पावडर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात 15 दिवसाच्या अंतरानं 2 ते 3 वेळा फवारावी। ह्या जर बाबी आपण पाळल्या आणि आवश्यकतेनुसार पीक संरक्षण शास्त्रज्ञ किंवा कीटकशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली किंवा वनस्पती रोगशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण व्यवस्थापन योजना केली तर आपल्याला फायदा होईल। त्यामुळे आपण आवश्यकतेनुसार कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शाखेशी संपर्क करा आणि आवश्यकतेनुसारच रसायनं वापरा आणि आपल्या आवळ्यावरील कीड रोगाचं व्यवस्थापन करा। नमस्कार।
0: कृषी संदेश।

0: सर्वानुभूती भगवत दर्शन.
1: तुम्ही काय किंवा मी काय किंवा आणखी कोणी काय, आपण कोणीच काहीच नाही. हे सर्व काही त्या प्रभूच्या मालकीचं आहे, सर्व काही प्रभूचं आहे. ईश उपनिषदाचा प्रारंभीचा मंत्रच आपल्याला प्रत्येक वस्तूत भगवंताची प्रतिष्ठा करायला सांगत आहे. तुम्ही ज्या संपत्तीचा उपभोग घेत आहात तिच्यात भगवान विद्यमान आहे. तुमच्या मनात ज्या इच्छा उठतायत त्यात तो वसत आहे. ज्या वस्तू विकत घेऊन तुम्ही आपली ती इच्छा पूर्ण करत आहात त्या वस्तूतही तो विराजत आहे. तुमच्या सुंदर वेशभूषेत, तुमच्या मोहक अलंकारांमध्ये तोच विराजमान आहे. या समस्येचं हे उत्तर आहे. आपण या दिशेने विचार करायला हवा, ही अशी भावना बाळगायला हवी. या दिव्य चक्षूंनी, या ब्रह्मदृष्टीनी जगाकडे बघू लागल्यावर सगळा देखावाच बदलून जाईल. कारण जशी दृष्टी तशीच सृष्टी. तुम्ही जर आपल्या प्रत्येक हालचालीत, आपल्या बोलण्या चालण्यात, आपल्या शरीरात, आपल्या सर्व गोष्टींमध्ये भगवंताची स्थापना कराल तर उभं दृश्यच पालटून जाईल. हे जग दैन्याचं वाटण्याऐवजी ते तुमच्यासाठी स्वर्ग बनून जाईल. येशूंनी असं म्हटलंय की स्वर्गाचं राज्य तुमच्या अंतर्यामीच आहे. वेदांतही असंच म्हणतो. प्रत्येक थोर धर्माचार्यही असंच म्हणतो, ज्याला बघण्यासाठी डोळे आहेत तो बघो, ज्याला ऐकण्यासाठी कान आहेत तो ऐको. वेदांत सप्रमाण सिद्ध करून देतो की आपण ज्या सत्याच्या सारखे शोधात आहोत ते सत्य नित्य सिद्ध असून सदा आपल्या जवळच आहे. आपल्या अज्ञानामुळे आपल्याला वाटत असतं की आपण ते हरवलंय आणि म्हणून रडत ओरडत ते शोधण्याच्या धडपडीत आपण जगभर भटकत असतो. पण वस्तुतः ते सदा आपल्या हृदयातच वर्तमान असतं. केवळ तिथेच ते आपल्याला सापडू शकतं. जगाचा त्याग करा या उपदेशाचा जर आपण तो जुना रुक्ष स्थूल अर्थ घेतला तर त्याचा अर्थ असा होईल की मग आपण कर्माला रामराम ठोकायचा, आळशी बनून चिखलाच्या पेंड्यासारखं बसून राहायचं, कसलाही विचार करायचा नाही, कोणतंही काम करायचं नाही, उलट दैववादी होऊन जायचं, परिस्थितीच्या ओघात प्रवाह पतिताप्रमाणे सारखं इतस्ततः व्हायचं, निसर्गाच्या नियमांचे बंदे गुलाम होऊन बसायचं आणि सारखं कसंतरी कुठंतरी भरकटत असायचं. त्या उपदेशाच्या चुकीच्या अर्थानं हा अनर्थ ओढवेल. पण हा मुळी त्या उपदेशाचा खरा अर्थच नव्हे. आपण कर्म करायलाच हवं. खोट्या फसव्या वासनांनी बेबंद वाहवणाऱ्या या सामान्य जनांना कर्माविषयी काय माहिती असतं? स्वतःच्या भावनांनी आणि इंद्रियांनी फरफटला जाणारा माणूस कर्माविषयी काय जाणत असतो? जो आपल्या वासनांनी कुठल्याही प्रकारच्या स्वार्थीपणाने फरफटला जात नाही तोच खरोखर कर्म करत असतो. ज्याच्या पोटात कोणताही मतलब दडलेला नसतो तोच कर्म करत असतो. ज्याला कर्मापासून कसल्याही लाभाची आस नसते तोच कर्म करत असतो. एखाद्या सुंदर चित्राचा आस्वाद खरोखर कोण घेत असतो? विकणारा की ते नुसतं साक्षीवृत्तीनं पाहणारा? विक्रेता आपल्या हिशेबातच गर्क असतो. ते केवढ्याला विकलं जाईल आणि त्यावर नफा किती मिळेल या विचारातच दंग असतो. त्याच्या डोक्यात हेच विचार चालू असतात. त्याचं लक्ष लिलावाच्या बोलींकडेच असतं. त्या कशा कशा वाढतायत हेच तो बघत असतो. दर किती झपाट्याने वाढतो आहे हे ऐकण्यात तो गुंग असतो. तो त्या चित्राचा आस्वाद घेणार केव्हा? विकण्याचा किंवा विकत घेण्याचा कसलाही इरादा नसलेला माणूसच तिथे उभं राहून त्या चित्राचा खरा आस्वाद घेऊ शकतो. तो नुसता त्या चित्राचं सौंदर्य बघत उभा राहतो आणि मनमुराद आनंद लुटतो. तद्वतच हे आपलं विश्व ब्रह्मांडही एक चित्र आहे. आणि ज्यावेळी वासना लयाला जातील त्यावेळीच माणूस या जगाचा आस्वाद घेऊ शकेल आणि त्यावेळीच हे विकणं आणि विकत घेणं थांबेल. मालकीच्या या भ्रामक कल्पना नाहीशा होतील. मग कर्ज देणारा लोपेल, विकत घेणारा लोपेल, विकणारा लोपेल आणि उरेल फक्त सुंदर चित्रासारखं हे आपलं जग. ईश्वरासंबंधी या पुढच्या कल्पनेपेक्षा अधिक सुंदर कल्पना मला कुठेही आढळलेली नाही. आणि ती कल्पना अशी की परमेश्वर हा एक महान कवी आहे, प्राचीन कवी आहे. हे समग्र विश्व त्याचं काव्य आहे. ते तो अनंत आनंदाच्या शाईनं नाना श्लोकात, नाना वृत्तात, नाना छंदात लिहितो आहे. वासना सोडून देऊ, तेव्हाच आपण त्या आनंदघन प्रभूच्या या विश्वकाव्याचा नीट अर्थ लावायला आणि त्याचा रस चाखायला समर्थ होऊ. मग आपल्या दृष्टीला सर्व काही दिव्य दिसू लागेल, सर्व काही ब्रह्ममय दिसू लागेल. आपण ज्यांना काळबेरे आणि अपवित्र समजत होतो, ते सगळे कानेकोपरे, सगळे आडमार्ग, अवघी अंधारी ठिकाणं मग दिव्य रूप धारण करतील, ब्रह्मस्वरूप होऊन जातील. ती आपलं खरं स्वरूप मग आपल्याला उघड करून दाखवतील. मग आपण स्वतःला हसू आणि हे उमजू की हे सगळं रडणं ओरडणं केवळ पोरांचा खेळ आहे आणि आपण सदैव साक्षीप्रमाणे उभे असून तो खेळ पाहतो आहोत. म्हणून आपापली कर्म करा असं वेदांताचं आपल्याला सांगणं आहे.

या तथागता तू मान्य करा जे काही घडी राहिनं ते कसा नवय, यांना नियम तसाच, त्यांना उपसिद्धांतबी, त्या बाजत कार्यकारण भावशे, ईश्वरवादी मत, ईश्वरनं पूर्व नियोजन तू कर अमान्य, आत्माना फेरा तू करा अमान्य, आनमोक्ष मुक्ती यानं बिगर तू निलीनं इज्ञानिक सिद्धांतनं तत्व निब्बान म्हणशीन, तुन्या शिकवणुकना मध्यबिंदू म्हणशी, सर्वास्थायी पहिले मन, मनले समजी लेवानं मनना संस्कार, माणूसमा तयार होणाऱ्या नाही ते बाहेर थाई परिणाम करणाऱ्या चांगला वाईटना परिणाम व्हस मनभर, जे ह्रास वाईट ते बी उत्पन्न व्हस मन मातीन, आणि जे ह्रास चांगलं ते बी उत्पन्न व्हस मन मातून, आसूद मन थाई वयल बोलणं वाईट कर्म नेतच बराबर बैलगाडीना चाकेस सारखा, म्हणजे मननी

शुद्धि मनवरला संस्कार चित शुद्धि हौश धर्मना सार त्यान गुंता मन संभायो खरो वागो आर्य अष्टांगिक रस्ता थई खरा धर्म औ धर्मन्या पोथ्यासमा रासच नाही तो रास आपला वागणूकमा मनना चितमा शुद्धि संगट बात थागता माणूसना प्रगती गुंता तू शिलणारस ताले म्हणजे चांगला गुणणारस ताले महत्व दिन शिलना जपणूक गुंता तू सांगा दा अगुण शील दान उपेक्का नैष्क रम्य ईर्य क्षमा सत्य अधिष्ठान करुणा आन मैत्री शील म्हणजे नीतिमत्ता मनना जो जे कल चांगला गोष्टीसकडे लाज बायगो अपराध करानी शिलेज म्हणू पाप बिरुता नैसक रम्य या सद्गुणमा वज चालू जलम मतल्या सुकना त्याग आणि टायावस उत्थय अवस्था परतफेडीन्या अपेक्षा सोडिशिनी करावस दान दुसऱ्यासना बलासाठी मग जीव का देना वयना नेमन कोशी तैवस इर्य बलवान तो हात्मा लेल करम ताका थई बठ्ठ करो पुर इर्यवान वैशिनी एकचित वैशिनी वस ज्ञान वरे ताबा समजेस त्या मतला खरापणा त्या वयस ज्ञान साधना थई खरापण कन वस बलवान उदासपण आणि यखलपण मतला फरक आश्रण थई येस समजी तिरस्कार थई तिरस्कार नाही जास तो जास माफ करावरे पक्का ठामपणा रास अधिष्ठान मा तशीच पिरीम मातली दया रास करुणा मजार दुश्मन थई बी रास पिरीम भाव दोस्तार भाव बंधू भाव जोजन म्हणजे दोस्ताना आणि उपेक्षा म्हणजे न्यारस छुट्ट राहणं उदासपण नाही उपेक्षा म्हणजे अनासक्ती नाही ते आवड नावड नाही तीन अशी परिस्थिती रास म्हणणे फय भेटताच उत्थय होत नाही मोरेत जास बिगर असणे हौशील मार्गाना बैकटी थई ताकदवर वसमन बनत चांगलं चांगला संस्कारे स्थायी करस माणूसले उभा संस्कृतीले वाचाडा गुंता तस दखते सत्य आणि ज्ञान ह्या वाढी लावतस चांगला विचारेसले चांगला माणसेस गुंता आणि संस्कृतीना

वदाव सदाचार हाथोर सांडू नये तो जनी तोचितो मानवी धन्य हो तो जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, आतापर्यंत मनाचे श्लोक समर्थ रामदास तीन भाग आपण ऐकले, चिंतन केलं, मंथन केलं आणि अंगी बाणवायचा प्रयत्न पण केला। आजचा श्लोक आहे प्रभाते मनी। श्री समर्थ रामदास आधी केले आणि मग सांगितले। प्रभाते मनी रामचिंतित जावा, खूप म्हटलं तर सोपा सोपा अर्थ आहे, सकाळी उठायचं आणि रामाचं नाव घ्यायचं, बस हा अर्थ झाला। पण प्रभात, प्रभात जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रभात म्हणजे काय? सकाळी आणि प्रभाते याच्यात काही फरक आहे? मला असं वाटतं की प्रभाते मनी, प्रभात ही ब्राह्म मुहूर्त किंवा ज्याला आपण पहाट म्हणतो त्याला प्रभात म्हणतात, लवकर उठायचं। आणि प्रभाते मने, त्या प्रभातला काय होतं की वातावरण सगळं शुद्ध असतं, व्हायब्रेशन्स आपण जे म्हणतो ती पवित्र असतात, बरेचसे लोक झोपलेले असतात आणि सकाळी उठून शरीर पण फ्रेश झालेलं असतं, सकाळी उठल्यावर वातावरण पण फ्रेश असतं आणि त्यामुळे मनात संकल्प पण चांगले येतात। आणि जेव्हा सकाळी उठून आपण मनात चांगले संकल्प ठेवतो तेव्हा पूर्ण दिवस चांगला जातो अशी एक मान्यता आहे। जे आपण सकाळी करतो त्याच्यावर आपला दिवस अवलंबून असतो। आणि म्हणून समर्थ म्हणतात प्रभाते मनी। आणि प्रभाते मनी, सकाळी उठून मोठ्यांदा स्तोत्र, गाणी, अभंग काही म्हणायचं गरज नाहीये असं समर्थ म्हणतात, विशेषत आपण जेव्हा रामाचं स्मरण करतो। प्रभाते मनी। आणि याचा दुसरा अर्थ असा आहे की आपण समजा अभंग म्हटले, गाणी म्हटली, याचा अर्थ चुकीचा आहे असं नाही, पण जेव्हा चिंतन करायचं असतं तेव्हा ते मनातच करायचं असतं। म्हणून प्रभाते मनी राम चिंतित जावा, चिंतन करायचे। कुणाचं चिंतन करायचे? रामाचं चिंतन करायचे। हा राम कुठला आहे? हा राम अयोध्येचा आहेच, पण आत्माराम पण आहे। आणि जेव्हा आत्माराम जागृत होतो तेव्हा तो राम दिसायला लागतो, तो राम समजायला लागतो आणि त्या रामाची आठवण सोपी होते। आत्माराम जेव्हा निद्रिस्त असतो तेव्हा मुखानी फक्त राम म्हटलं जातं पण तो राम आठवत नाही, तो राम दिसत नाही आणि मग जीवनात राम वाटत नाही आणि आराम पण मिळत नाही। म्हणून प्रभाते मनी राम चिंतित जावा, रामाचं चिंतन करायचंय। चिंतन करायचं म्हणजे रामाचं चरित्र काय आहे ते फक्त गायचं नाही, तो आदर्श आहे आणि तो किती चांगला आहे याचं फक्त स्मरण नाही करायचं, तर मला त्याच्यासारखं बनता येईल का, माझं जीवन त्याच्यासारखं होईल का, तो माझ्या बरोबर सतत राहील का, याचा विचार करायचा आहे, याचं चिंतन करायचंय आणि याचं स्मरण पण करायचंय। सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे। आणि जेव्हा आपण रामाचं चिंतन करायला लागतो तेव्हा त्याची जवळीक उत्पन्न होते आणि तो आपल्या जवळ आहे असं वाटतं। म्हणून प्रभाते मनी राम चिंतित जावा। आणि एकदा चिंतन पूर्ण झालं की मग पुढे वैखरी राम आधी वदावा आणि मग त्याचं उच्चारण जे आहे तोंडानी मुखानी तो म्हणायला सुरुवात करायची। राम राम राम राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, या मंत्राचं पठण, पुरश्चरण,
मोठ्यांदा म्हटलं तरी चालतं, कारण ते हृदयातनं आलेलं असतं. अजपा जप, अजपा जप म्हणतो आपण, हृदयातून जेव्हा जप चालू होतो, पहिल्यांदा मनाने चिंतन करायचं, त्याला हृदयात उतरवायचं, आणि हृदयातून जेव्हा जप चालू होतो तेव्हा तो अजपा जप होतो. पुढे वैखरी राम आधी वदावा. आता जेव्हा सकाळी उठून प्रभाते, म्हणजे प्रभाते उठून राम प्रहरी उठून, म्हणून आपल्या या भागाचं नावच आहे रामप्रहर, रामप्रहरी उठून रामाचं चिंतन केलं. नंतर राम तोंडाने वदला, म्हटला कि मग काय होईल, ऍटोमॅटिक सदाचार हा थोर सांडू न येतो. थोर सांडू न येतो म्हणजे सदाचार आपण दिवसभर सत आचरण करायचे. सत आचरण करायचे म्हणजे रामाला प्रत्यक्ष समोर ठेवून किंवा रामाला बरोबर घेऊन आचरण करायचे. आणि जेव्हा मनात सत असतं तेव्हा असत राहत नाही. जेव्हा मनात राम असतो तेव्हा आरामच मिळतो, हराम होत नाही. आणि राम निघून जातो तेव्हा तो हराम होतो, आराम निघून पण जातो आणि मन अस्वस्थ होतं. म्हणून सदाचार आणि दुराचार, राम जेव्हा दूर जातो तेव्हा दुराचार चालू होतो आणि राम जेव्हा जवळ असतो तेव्हा सदाचार चालू होतो. आणि म्हणून म्हणतात सदाचार हा थोर सांडू न येतो. आणि हे सगळं केल्यावर जनी तोचितो मानवी धन्य होतो. हे सगळं जर का केल्यावर ऍटोमॅटिक मनुष्य जीवन धन्य होऊन जातं. धन्य झालं म्हणजे सफल झालं, संपूर्ण झालं. आणि फक्त मनुष्य जीवन स्वतःच संपूर्ण होत नाही तर आपल्या बांधवांचं, भगिनींचं, आप्तांचं जीवन पण धन्य करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. जय जय रघुवीर समर्थ. ओम शांती. आज भाग 4 झाला आपला. पुढच्या भागात पुढचे श्लोक बघूया. ओम. प्रभाते मनी राम चिंतीत जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा.

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM आणि मी आहे RJ अक्षरा. आजचा विषय थोडासा वेगळा आहे आणि खरं सांगायचं तर हा विषय फक्त विषय नाही आहे, हा एक प्रवास आहे. असा प्रवास जो कदाचित तुमच्यापैकी अनेकांनी अनुभवला असेल. गावाकडून शहराकडे शिक्षणासाठी निघालेला प्रवास. आपल्यापैकी काही जण गावात वाढलेले असतात. लहानसं घर, अंगण, आजूबाजूला ओळखीची माणसं, सकाळी पक्ष्यांचा आवाज, शेताकडून येणारा वारा आणि कुठेही गेलं तरी कोणीतरी विचारणारच, कुठे चाललास, कॉलेजला जातोय, बरं अभ्यास कर, अशी दोन वाक्य. पण त्यामध्ये किती आपलेपणा असतो. आणि मग एक दिवस हातात एक बॅग असते. आई त्या बॅगेमध्ये शेवटच्या क्षणी काहीतरी ठेवत असते. हे घे, बाहेरचं खाऊ नकोस, हे कपडे ठेव, पैसे जपून वापर, वेळेवर जेव, फोन करत जा. आपण बाहेरून फक्त हो ग आई माहिती आहे मला असं म्हणतो, पण मनात मात्र एक वेगळीच धावपळ सुरू असते. कारण पहिल्यांदाच आपण घरापासून दूर जाणार असतो शिक्षणासाठी. नवीन कॉलेज, नवीन शहर, नवीन लोक, नवीन आयुष्य, एक्साइटमेंट असतं, पण त्याचबरोबर थोडी भीतीही असते. कारण गावात आपल्याला सगळं माहीत असतं, कोणत्या रस्त्याने जायचं, कोणत्या दुकानात काय मिळतं, कोणाच्या घरी गेलं तर पाणी मिळणार, कुठे मित्र भेटणार, सगळं ओळखीचं. पण शहरात तिथे आपणच नवीन असतो. आणि खरं सांगायचं तर शहरात जाण्याआधी आपल्याला वाटतं बस आता कॉलेज सुरू झालं की लाईफ एकदम चेंज होणार. पण लाईफ बदलते फक्त आपल्या कल्पनेपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने. मला अजूनही तो पहिला प्रवास खूप वेगळा वाटतो. गाव मागे राहायला लागतं, खिडकीतून बाहेर बघताना शेतं दिसतात, मग छोटी छोटी घरं, मंदिरं, ओळखीचे रस्ते आणि हळूहळू ते सगळं मागे पडत जातं. गाडी पुढे जाते आणि मन मात्र मागेच कुठेतरी थांबतं. आपण शहराकडे जात असतो पण मनात मात्र एक प्रश्न असतो, मी इथे जमवून घेऊ शकेल का. आणि मग शहर सुरू होतं. मोठे मोठे रस्ते, ट्रॅफिक, सतत धावणारी माणसं, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज, मोठमोठ्या बिल्डिंग्स. आणि आपल्याला क्षणभर वाटतं अरे देवा एवढं मोठं शहर. पहिल्या काही दिवसात तर शहरातला रस्ता लक्षात ठेवणं हेच मोठं अचीवमेंट असतं. एकदा कुठे जायचं असलं गुगल मॅप सुरू करायचा, इथून लेफ्ट घ्या, आपण लेफ्ट घेतो. आणि मग पुन्हा 2 मिनिटांनी फोन बघतो अरे देवा आपण कुठे आलो. आणि मग एखाद्या अनोळखी व्यक्तीला विचारायचं ऐका ना हे कॉलेज कुठे आहे. आणि तिथून शहराशी आपली पहिली ओळख सुरू होते. कॉलेजचा पहिला दिवस तर अजूनच वेगळा. नवीन कपडे, हातात बॅग, मनात एक्साइटमेंट आणि चेहऱ्यावर एकदम सिरियस एक्सप्रेशन. कारण आतून भीती असते, कोणी मित्र बनेल का, कोणी बोलणार का, आपण कुठे बसायचं. आणि मग एखादी व्यक्ती येते, हाय तू कुठून आली आहेस. आणि आपण म्हणतो मी गावाकडून. बस त्या एका छोट्याशा संवादापासून फ्रेंडशिप सुरू होते. मग हळूहळू एक मित्र दुसऱ्या मित्राला भेटतो, एक ग्रुप तयार होतो, मग कॅन्टीनमध्ये चहा सुरू होतो, लेक्चरमध्ये हसणं सुरू होतं, नोट्स मागणं सुरू होतं. आणि न कळत ज्या शहरात आपण अनोळखी म्हणून आलो होतो तिथे आपलं एक छोटंसं जग तयार होतं. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र कायम असते, घराची आठवण.

पण शहरात कितीही चांगलं कॉलेज असो, कितीही मित्र असो, कितीही मजा असो, काही दिवसांनी आईच्या हाताच्या जेवणाची आठवण येतेच. विशेषतः जेव्हा आपण हॉस्टेल किंवा रूममध्ये स्वतःसाठी काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आई किती सहजपणे सगळं करून द्यायची हे आपल्याला जाणवतं. कधी भाजी जरा जास्त तिखट होते, कधी भात जळतो, कधी बाहेरचं खाऊन कंटाळा आला आणि मग अचानक आईचा फोन येतो, जेवलीस का? आपण म्हणतो हो, पण खरं सांगायचं तर त्या क्षणी मन म्हणत असतं, आई मला तुझ्या हाताचं जेवण खायचं आहे. फोनवरचे ते दोन शब्द, काय करतेस, कॉलेज कसं होतं, पैसे आहेत ना, हे प्रश्न अगदी साधे असतात, पण घरापासून दूर असताना हेच प्रश्न घराची जाणीव करून देतात. आणि मग हळूहळू आपण स्वतःची काळजी करायला शिकतो. पैसे कसे वापरायचे, किती खर्च करायचा, कशी बचत करायची, आजारी पडलं तर स्वतः औषधं आणायचं, कपडे स्वतः मॅनेज करायचे, वेळेवर उठणं, कॉलेजला वेळेवर जाणं. म्हणजे शिक्षण फक्त कॉलेजमध्ये मिळत नसतं, शहर आपल्याला वेगळंच शिक्षण देत असतं स्वतःला सांभाळण्याचं. आणखी एक मजेशीर गोष्ट, तीच म्हणजे गावाकडून शहरात आलेल्या मुलांची एक वेगळीच ओळख असते, आपली बोली, आपली भाषा. सुरुवातीला कोणी म्हणतं तुझी भाषा किती वेगळी आहे, कधी कोणी मजाक करतं आणि आपणही हसून टाकतो, पण काही दिवसांनी जाणवतं आपली भाषा वेगळी नाही आहे, ती आपली ओळख आहे. आपण कुठून आलो आहे, आपल्या मातीचा वास काय आहे आणि आपल्या घरात कोणती भाषा बोलली जाते, हे सगळं आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे. शहरात येऊन आपण नवीन गोष्टी शिकतो, पण गावात घेऊन आलेल्या काही गोष्टी कधीच सोडायला नकोत. आपली माणसं, आपली भाषा, आपल्या साधेपणाची सवय आणि आपल्या घरच्या आठवणी. आणि मग येते पहिली सुट्टी, ज्या दिवसाची आपण कित्येक दिवस वाट बघत असतो, बस किंवा ट्रेन पकडतो आणि यावेळी प्रवास उलटा असतो. शहर मागे राहतं आणि गाव जवळ येतं. खिडकीतून बाहेर बघताना पुन्हा तेच रस्ते दिसतात, तीच शेतं, तीच झाडं, आणि अचानक मनात एक वेगळाच आनंद येतो. बस आत्ता घर आलं. घरी पोचलो की आई दारात उभी असते, कधी काही बोलत नाही, फक्त म्हणते आलास, आणि त्या एका शब्दात पूर्ण घर असतं. आपण बॅग खाली ठेवतो, चप्पल काढतो आणि सरळ घरात जातो. घर तसंच असतं, आपली खोली तशीच असते, आपल्या वस्तूही तिथेच असतात, पण एक गोष्ट बदललेली असते, तीच म्हणजे आपण. गावातून शहरात गेलो तेव्हा आपण एक होते आणि परत येताना थोडे वेगळे झालेलो असतो, थोडे मॅच्युअर आणि थोडे जबाबदार, कदाचित थोडे शांतही, कारण शहराने आपल्याला फक्त डिग्री दिलेली नसते, त्याने आपल्याला आयुष्य समजायला सुरुवात करून दिलेली असते. आपण शिकलेलो असतो की प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होणार नाही, प्रत्येक व्यक्ती आपली असेलच असं नाही, प्रत्येक मित्र कायम सोबत राहील असंही नाही, आणि प्रत्येक दिवस सोपा असेलच असंही नाही. पण आपण मॅनेज करायला शिकलेलो असतो, पळून पुन्हा उभं राहायला शिकलेलो असतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलेलो असतो. काही वर्षांनी जेव्हा आपण पुन्हा मागे वळून बघतो ना, तेव्हा लक्षात येतं आपण शहरात फक्त शिक्षणासाठी गेलो नव्हतो, आपण स्वतःला शोधण्यासाठी गेलेलो होतो. त्या पहिल्या दिवशी ज्या शहरात आपल्याला सगळं अनोळखी वाटत होतं, आज त्याच शहरात आपले रस्ते आहेत, आपल्या कॉलेजच्या आठवणी आहेत, आपल्या मित्रांचा ग्रुप आहे, आपलं एखादं फेवरेट ठिकाण आहे आणि कितीतरी स्टोरीज आहेत. कदाचित आज आपण त्या शहरात नसू, पण एखाद्या दिवशी अचानक त्या शहराचा रस्ता दिसतो, एखादी जुनं गाणं ऐकू येतं, किंवा कॉलेजच्या दिवसांची एखादी फोटो फोनमध्ये दिसते आणि आपण पुन्हा त्या पहिल्या दिवसात जातो. तीच बॅग, तोच एक्साइटमेंट, तीच भीती आणि तेच स्वप्न, फरक एवढाच. तेव्हा आपण शहराकडे बघत होतो आणि विचार करत होतो, इथे माझं काय होणार, आणि आज मागे वळून पाहताना वाटतं, अरे या शहराने तर मला माझंच बनवलं. गावातून शहराकडे आलेला प्रत्येक प्रवास हा वेगळा असतो. कोणी इंजिनिअरिंगसाठी येतं, तर कोणी मेडिकलसाठी येतं, कोणी नोकरीसाठी येतं,
पण प्रत्येकाच्या बॅगमध्ये फक्त कपडे आणि बुक्स नसतात. त्या बॅगेमध्ये असतात आईच्या अपेक्षा, वडिलांची मेहनत, घरच्यांची स्वप्न आणि स्वतःचं एक छोटंसं स्वप्न. म्हणून हा प्रवास फक्त गावाकडून शहराकडे आलेला प्रवास नाही आहे. हा प्रवास आहे ओळखीच्या जगातून अनोळखी जगात जाण्याचा, घराच्या सावलीतून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आणि एका साध्या गावाकडच्या मुलापासून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा. आणि कदाचित काही वर्षांनी आपण कितीही मोठ्या शहरात राहिलो, कितीही मोठ्या कंपनीमध्ये काम केलं आणि कितीही मोठे स्वप्न पूर्ण केलं, तरी आपल्या मनात एक छोटासा रस्ता कायम राहणार आहे. तो रस्ता जो आपल्या गावातून शहराकडे आलेला असतो आणि त्या रस्त्यावर एक बॅग घेऊन, डोळ्यात खूप सारी स्वप्न घेऊन आपण पहिल्यांदा निघालो होतो. म्हणूनच गाव सोडताना डोळ्यात आलेलं पाणी, शहरात मिळालेला पहिला मित्र, आईच्या डब्यातला पहिला घास, पहिल्यांदा स्वतः कमवलेले पैसे आणि पहिल्यांदा स्वतः घेतलेला निर्णय आणि सुट्टीत घरी परतल्यावर मिळालेली ती मिठी, हीच तर आपल्या शिक्षणाच्या प्रवासाची खरी सर्टिफिकेट्स आहेत. डिग्री हातात येते पण आठवणी त्या मनात राहतात. आणि म्हणून जर तुम्हीही कधीतरी गावातून शहराकडे शिक्षणासाठी आला असाल तर आज एकदा त्या पहिल्या दिवसाची आठवण करा. कदाचित त्या दिवशी तुम्हाला वाटलं असेल मी इथे एकटा आहे, पण आज मागे वळून पाहिलं तर जाणवतं त्या प्रवासात आपण एकटे नव्हतो. आपल्यासोबत घरच्यांची स्वप्न होती, आईची प्रार्थना होती, वडिलांची मेहनत होती आणि आपल्या स्वतःच्या डोळ्यात एक मोठं स्वप्न होतं. आणि आजचा हा प्रवास गावाकडून शहराकडे आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावाने, कारण शहराने आपल्याला खूप काही दिलं असेल पण गावाने आपल्याला सुरुवात दिली होती. आणि सुरुवात कुठून झाली होती हे माणूस कितीही पुढे गेला तरी विसरत नाही. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत आपल्या मातीला, आपल्या माणसांना आणि आपल्या त्या जुन्या आठवणींना जपून ठेवा. मी आहे आरजे अक्षरा. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ मन 52.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. धन्यवाद.

0: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ वत्सगुल्मचं प्रसारण. आता वेळ झाली आहे कृषी कार्यक्रमाची. कार्यक्रम प्रसारित करत आहोत किसानो की बात रेडिओ वत्सगुल्म के साथ.
1: कृषी विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुल्म द्वारा प्रसारित कृषी कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुल्म 90.8 FM वर. आवाज वाशिमचा.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूयात
1: जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट सोनखासच्या अध्यक्षा आणि सचिवा यांच्या सोबत, आणि त्यांना हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तर ह्या बचत गटाची कामगिरी नेमकी झाली कशी आणि त्यांना पुरस्कार मिळाला कसा याविषयीची सविस्तर चर्चा आज आपण या कार्यक्रमात करणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट सोनखासच्या अध्यक्षा विमलताई गोरे. विमलताई, आपलं या कार्यक्रमामध्ये आहे स्वागत, नमस्कार.
2: धन्यवाद.
1: सोबतच जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सचिवा शोभा गोरे ह्या सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांचं सुद्धा या कार्यक्रमात स्वागत आहे.
3: धन्यवाद.
1: श्रोते, तुम्हाला माहितच आहे की महिला बचत गटाची चळवळ म्हणजे खूप मोठी चळवळ झालेली आहे, आणि या महिला बचत गटाने एवढं मोठं आपलं आर्थिक सहाय्य आपल्या सरकारला दिलेलं आहे की अनेक व्यवहार आपल्या महिला बचत गटाच्या या व्यवहारातून होतात आहे. तर नक्कीच हे महिला बचत गट म्हणजे आमच्या महिलांचं सक्षमीकरण, जेणेकरून त्यांची स्वतःची बचत आणि त्या बचतीच्या आधारावर त्यांनी तयार केलेले उद्योग, आणि हे उद्योग इतके मोठे झालेले आहेत की आता आमच्या महिला मागे राहिलेल्या नाही. तर अशाच आमच्या सोनखासच्या महिला आहेत जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गटाच्या हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची हा पुरस्कार जिजाऊ महिला बचत गट सोनखास या सर्व महिलांना मिळालेला आहे. आणि चला हा पुरस्कार त्यांना कसा मिळाला याविषयी सविस्तर चर्चा करूया. तर सर्वात पहिला माझा प्रश्न आहे अध्यक्षा विमलताई गोरे यांना. विमलताई, तुम्ही ह्या जिजाऊ महिला बचत गटाची सर्वप्रथम स्थापना कशी काय केली?
2: नमस्कार, माझं नाव विमल संतोष गोरे, सोनखास वरून आलेली आहे मी, आणि आमच्या गटाचं नाव आहे जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट सोनखास. मॅडम, आमच्या गटाला किमान 2018 मध्ये आमचा गट स्थापन झाला, म्हणजे 1 जानेवारी 2018. तर आता की 1 वर्ष आमच्या महिला गटाला पूर्ण झालेलं आहे. आणि आमच्या महिलांचं म्हणजे आम्ही काय उद्योग करायचा, कसं काय करायचं, हे आमच्या महिलांचं म्हणजे 6 महिन्यापासून ही त्यांच्या मनात चळवळ चालू होती. जे तुम्हाला तर माहितीच आहे मॅडम, ग्रामीण भाग म्हटल्यानंतर की महिलांना म्हणजे शेती विषयीच थोडं काम करावं लागते, आणि शेतीत काही एवढं उत्पादनही समजा होत नाही, आणि आमच्या महिला हुतकरू पण होत्या. त्याच्यामुळं मग आम्ही असं ठरवलं की आपल्या ग्रामीण भागात की आपण महिला जे आहे त्या आपण काहीतरी करू शकलो पाहिजे, आणि आमच्या महिलांची तळमळ पण होती. त्या माध्यमातून मी आमच्या 10 महिला जमा केल्या, आणि त्यांच्याकडून आर्थिक बचत जास्त न होता आपल्याकडून झालीच पाहिजे, तर आम्ही 100 रुपये बचतीप्रमाणे बचत केली आणि 2018 मध्ये आमचा गट ओपनिंग केला.
1: म्हणजे एकंदरीत महिला बचत गटाच्या माध्यमातून एकतर आपल्या हाताला कामही मिळेल आणि सोबतच आपली जी बचत आहे, जमा पुंजी आहे, ती एकत्र येऊन 10 जणींचा जो संच तयार होतो त्या 10 जणींच्या माध्यमातून फार मोठी रक्कम तयार होते, आणि ह्या रकमेचा आपल्या उद्योगासाठी वापर करणं हा या गटाचा
2: उद्देश होता.
1: नक्कीच. मग आता हा तुम्ही गट स्थापन केला, परंतु या गटामार्फत तुम्ही कोणते कोणते काम केले?
2: तर या गटामार्फत पहिल्यांदा आम्ही असं ठरवलं, तर आपण जे 10 महिला आहे आपल्या 10 महिलांना रोजगार सुद्धा मिळाला पाहिजे, आणि त्याचे आपण काय करणार, त्याच्यामुळे आपण जर एखादाच उद्योग टाकला तर आपलं 10 महिलाचं त्याच्यावर भागणार नाही. तर आम्ही आता समजा 12 महिने झाले आमच्या गटाला चालू होऊन, तर आमची आर्थिक बचत फक्त 12 महिन्याची 12,000. तर आपण 12,000 काय वस्तू घेणार, तर त्याच्या माध्यमातून मग आम्ही अंतर्गत व्यवहार केला आणि आमच्या वैयक्तिक पण व्यवहार केला, आणि अंतर्गत आणि वैयक्तिक व्यवहारामध्ये आम्ही 27,000 शेवाळ्याची मशीन घेतली. आणि शेवाळ्याची मशीन घेतल्यानंतर पहिल्या वर्षी आम्ही असं केलं की जेवढ्या आमच्या 10 महिला होता, तर आमचं गाव तर ग्रामीणच आहे, पण आमचं प्रोडक्ट, आमची क्वालिटी हे असं सर्वांना माहीतच होतं. म्हणजे आधी मी वाशिमला पण काम करायची, त्याच्यामुळं माझं वाशिमला पण माहीतच होतं की गोरेताई करतात म्हणून. तर आम्ही पहिल्याच वर्षी किमान 18 क्विंटलच्या शेवाळ्या बनवल्या, आणि 18 क्विंटलच्या शेवाळ्या बनवून दिल्यानंतर काहीची म्हणजे जी वाशिमची महिला आहेत होत्या त्यांना हाताचे पापड पाहिजे होते. तर मग आम्ही त्यांना म्हटलं बा, आमच्याजवळ तर अवेलेबल मशीन तर नव्हतीच. तर मग आम्ही आमच्या महिला ज्या 10 महिला आहेत तर आमच्या महिलांना पण कामगार मिळाला, आणि आम्हाला आमची बचत पण झाली, तर आम्ही पापड लाटून देण्याचा पण व्यवसाय चालू केला.
1: म्हणजे तुम्ही एका वर्षातच एवढी मोठी ग्रीप घेतली की महिलांनी सगळ्या शेवळ्याचा व्यवसाय केला, आणि मशीन नसताना तुम्ही
2: हाताने पापड लाटले,
1: पापड सुद्धा पुरवले, म्हणजे हा चांगला व्यवसाय तुम्ही सुरू केला.
2: योग्यच आहे की सरकारने जे आपल्या पुढे जे उद्दिष्ट मांडलं होतं, कारण बचत गट तर हे भरपूरच आहेत आणि सरकारचं एकच उद्दिष्ट होतं की ते तर एका बचत गटाला काही म्हणजे बक्षीस वगैरे देऊ शकत नव्हते, म्हणून त्यांनी ही स्पर्धा निवडली आणि नाविन्यता पण निर्माण केली. पण आमचा समूह जो असा आहे मॅडम, आमच्या महिला जेवढ्या म्हणजे मन मिळाऊ आहे की आपण काहीतरी नाविन्यता दाखवायचीच त्यांना आणि काहीतरीच बनवायचं. पण बनवायचंच म्हणजे बनवायचं नाही, आपलं प्रोडक्ट जे आहे ते समाजाला आवडलं पाहिजे, त्याच्यातून म्हणजे त्यांना त्यांच्या शरीरासाठी पण फायदे झाले पाहिजे. याच्या माध्यमातून मग आम्ही आमचा महिलांचा समूह जमवला आणि त्यांचे म्हणजे विचारणा केली की आपण काय बनवायचं बा. तर आम्ही बीट शेवाळी, पालक शेवाळी, टोमॅटो शेवाळी, कैरी शेवाळी, परत ह्या शेवाळ्याचे प्रकार तर झाले, पण पापड पण, तर आम्ही बीट पापड, पालक पापड, टोमॅटो पापड, मसाला पापड हे पापडाचे पण प्रोडक्ट बनवले. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही म्हणजे पोहाचा पापड, परत तांदळाचा पापड, मुगवडी, कोरुडा हे सर्वच प्रोडक्ट बनवतो, पण हे तर नेहमीचेच झाले. तर म्हणून आम्ही त्या माध्यमातून, कारण एक गहू आणि प्रकार बहू, अशी आम्ही त्यांना नाविन्यता दाखवली.
1: नक्कीच, म्हणजे श्रोतेहो आपण ऐकलंच असेल की आपल्या आहारामध्ये जो भाज्यांचा समावेश होत नाही तो या मॅडमनी शेवाळ्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे भाज्यांचा त्यामध्ये वापर करून ह्या शेवाळ्या बनवल्या आहे, म्हणजे नाविन्यता त्याच शेवाळ्यामध्ये नाविन्यता निर्माण केली आहे. नक्कीच, म्हणून ह्या पुरस्काराच्या खऱ्या मानकरी सुद्धा ठरलेल्या आहेत. तर हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गतातून हा कार्यक्रम होत असतो आणि या कार्यक्रमात महिला बचत गटाची स्पर्धा सुद्धा होत असते आणि 13 ऑगस्ट जिल्हास्तरीय स्पर्धा झाली आणि त्यामध्ये या जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत सोनखास यांचा 3रा क्रमांक आलेला आहे आणि या क्रमांकाच्या त्यांना तिची मानकरी आहे, कारण त्यांनी प्रत्येक ह्याच्यात नाविन्यता दाखवलेली आहे. तर सोबतच त्यांना तालुका स्तरीय वर 29 जुलै रोजी जी स्पर्धा झाली होती त्यांना 1 क्रमांक आलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी नाविन्यता दाखवली, म्हणून हा सगळा प्रकार झाला. आणि सोबतच जिजाऊ महिला बचत गटान यांनी एका वर्षातच ह्या सगळा ग्रीप घेतला आणि एका वर्षातच आपल्या गटाची प्रगती केलेली आहे. आता माझ्यासोबत आहेत जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सचिवा शोभा गोरे. तर गोरेताई, एक प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे की आपल्या बचत गटामध्ये तुमच्या इतर महिलांशी किंवा तुम्ही कशा पद्धतीचा व्यवहार करता, मासिक बचत कशा पद्धतीची घेता, दर महिन्याला सभा घेता का, त्याचं लिखाण हे ते कसं करता?
4: नमस्कार, माझं नाव शोभा गोरे, जिजाऊ स्वयंसहायता बचत गट यांची मी
2: सचिव.
4: आमच्या महिला
1: आमचा
4: 10 महिलांचा गट आहे आणि महिन्यातून आम्ही एक दिवस ठरवतो मीटिंग घ्यायची. आम्ही महिन्यातून 8 तारखेला आम्ही मीटिंग घेतो आणि काही महिलांची अडचण असली तर ती सर्व महिला मिळून म्हणजे हो भागवतो आणि अडचणी काय आपल्याला बनवायचं काय करायचं याची बी आम्ही चर्चा करतो. सोबतच आमच्या दर महिन्या 10 महिला बचत करतात, वेळेवर आणून देतात, प्रत्येक वेळेस एक एक महिला भरायला जाते बचत, म्हणजे त्याला बी समजलं पाहिजे बँकिंगचं कसं असते ते.
1: बँकेचं आता बचत गटाची तुम्ही व्यवहार करत असताना एखाद्या वेळेस समजा तुमच्या गटातील एका महिलेने म्हटलं की मला लग्नासाठी पैशाची आवश्यकता आहे आणि एका महिलेने म्हटलं की मला माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी पैशाची आवश्यकता आहे. लग्नासाठी म्हणजे लग्न सरायचं आहे, अंधन हे ते घेण्यासाठी मला पैशाची आवश्यकता आहे, म्हणून पैसे तुमच्याकडे फार कमी आहेत, तर कोणत्याही एकाची तुम्ही गरज भागवू शकता, तर मग तुम्ही कोणाला प्राधान्य द्याल? बरं,
4: आम्ही शिक्षणासाठी प्राधान्य देऊ, कारण की शिक्षण जास्त आवश्यक आहे. ज्या महिलेला लग्नासाठी आवश्यकता आहे म्हणजे पैशाची, त्याला आम्ही आर्थिक रित्या मदत करू गटातून.
1: नक्कीच, म्हणजे बचत गटाचं काम काय आहे तर आपल्या गटामध्ये असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना आर्थिक सहकार्य करणं, एकमेकींना जी 10 जणांची जी मदत जे पैसा एकत्र येतो त्या पैशातून जिची आवश्यकता आहे ती आपण तिची मदत करणं. तर पुन्हा एकदा माझा एक प्रश्न आहे गोरेताईंना. गोरेताई, आता तुम्ही हे जे प्रोडक्ट बनवता, तुम्ही सांगितलं की पालक शेवाळी, बीट शेवाळी, गाजर शेवाळी, वेगवेगळ्या पालेभाज्यांपासून तुम्ही शेवाळ्या बनवता, तर याचा समाजावर कसा प्रभाव पडतो?
2: हा प्रश्न तर योग्यच आहे मॅडम, कारण जे आम्ही हे प्रोडक्ट बनवतो तर हा या प्रोडक्टचे प्रभाव म्हणजे समाजावर काहीतरी म्हणजे खूप प्रमाणात, काहीतरी म्हणण्यापेक्षा की खूपच प्रमाणात प्रभावशाली आहेत. कारण बीट जी ही वस्तू आहे, म्हणजे आमचं जे प्रोडक्ट आहे की ते प्रौढापासून तर 6 महिन्याच्या मुलापर्यंत चालते. कारण बीट लहान मूल खाऊ शकत नाही, प्रौढ व्यक्ती खाऊ शकत नाही, पालकसुद्धा लहान मूल खाऊ शकत नाही, प्रौढ व्यक्तीसुद्धा खाऊ शकत नाही. तर त्या माध्यमातून, कारण बीट, पालक, परत टोमॅटो, कैरी या माध्यमातून म्हणजे आपल्या शरीराला कॅल्शियम, आयरन, प्रोटीन, ए जीवनसत्व, परत पांढऱ्या पेशी, लाल पेशी आपल्या शरीरात ज्या कार्यरत असतात त्या नेहमी कार्यरत राहतात व आपल्या आरोग्याची काळजी घेतात. आणि परत तुम्ही म्हणजे हा एक प्रश्न आहे की पालकही त्याच प्रकारचे, म्हणजे पापडही त्याच प्रकारचे आहेत आणि शेवाळही त्याच प्रकारचे आहेत. तर पापड तर हा माणसाच्या जीवनातला आवश्यक घटकच आहे, कारण पापड आपण डेलीसाठी यूज करतो आणि शेवाळी तर आपण नियमित खाऊ शकत नाही. तर आमचं असं प्रोडक्ट आहे की आम्हाला असं वाटतं की सर्वच समाजाने आपल्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे आणि आपलं आमचं हे प्रोडक्ट की त्याच्या आरोग्या म्हणजे त्यांच्या आरोग्यासाठी खूपच चांगलं आहे. म्हणून आम्ही या माध्यमातून, कारण शेवाळी जर आपण हप्त्यातून 3 वेळेस जरी खाल्ली तर आमचे प्रोडक्ट त्यांच्या शरीरात, म्हणजे जे आम्ही प्रोडक्ट बनवतो ते कॅल्शियम त्यांच्या शरीरात जाणार. आणि जो पापड बनवतो तर पापड तर हा यूज आपण डेली करतो, आणि मसाला पापड जो बनवला तर हा आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी का म्हणा ना, तर हा आम्ही एक मसाला पापड सुद्धा हे केला की तुम्ही बाहेरचे प्रोडक्ट न खाता हे प्रोडक्ट जर वापरले तर मसाला पापड आम्ही म्हणजे उडीद मूग आणि चण्याची डाळ टाकून बनवलं आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर, सांबार, ते कोथिंबीर, ओवा, जिरं हे सर्व प्रोडक्ट टाकून आम्ही बनवलं आहे. म्हणजे बाहेरचे आम्ही केमिकल पदार्थ कोणतेच न वापरता तर आम्ही हे प्रोडक्टमध्ये भाजीपाल्याचे टाकलेले आहे आणि हा समाजावर खूपच प्रभावशाली आहे. आणि आमचं आम्हाला तर असं वाटते की आपल्या वाशिम जिल्ह्यापर्यंतच नाही तर आपल्या समाजाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आमचं असं प्रोडक्ट गेलं पाहिजे आणि त्यांच्या सर्वांची आरोग्याची काळजी त्यांनी सर्वांनी घेतली पाहिजे आणि आम्हाला सुद्धा त्यांच्या आरोग्याची काळजी आहे, म्हणूनच आम्ही हे प्रोडक्ट निर्माण केलेले आहे.
1: वाशिम जिल्ह्यापुरतच नाही तर जगामध्ये आता तुमचा इंटरव्ह्यू प्रसारित होणार आहे रेडिओ वत्सगुल्मवरून, कारण रेडिओ वत्सगुल्मचं एक ऍप आलेलं आहे आणि ते ऍप सगळ्या जगामध्ये ऐकायला जाते आहे. तुमचा जो प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट बद्दल माहिती आहे, सगळ्या जगामध्ये जाणार आहे. तर आता तुम्ही बोलल्या की बीटचा पापड, पालकची शेवाळी वगैरे, तर मला एक रेसिपी सांगा त्यातली की पालकची शेवाळी तुम्ही कशी बनवता?
2: तर मॅडम, ही पालकची शेवाळी आहे तर आम्ही ते गहू पहिल्यांदा ओलून घेतो, कारण तुम्हाला तर माहितीच आहे की ओलवल्या गव्हामध्ये सुद्धा खूप कॅल्शियम आहे. आपण जर जे रव्याची शेवाळी बनवतो त्याच्यामध्ये न हे रव्याची शेवाळी न यूज करता आपण ओलवल्या गव्हाची जर शेवाळी खाल्ली तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप कॅल्शियम आहे. तर आम्ही पहिल्यांदा गहू ओलवतो आणि गहू ओलवल्यानंतर ते दळून वगैरे आणायचं, चाळून वगैरे घ्यायची, पालक आणल्यानंतर पालक धुवून स्वच्छ करून घ्यायचा आणि त्याचं ज्यूस बनवायचं. त्याच्यामध्ये जिरा, ओवा, लसूण पेस्ट हे सर्व बारीक वगैरे करून घ्यायचं आणि त्याची कणिक मळायची, म्हणजे ती कणिक आपण पिठामध्ये मिक्स करून ती कणिक व्यवस्थित तयार करायची आणि ती मशीनमध्ये टाकल्यानंतर त्याची शेवाळी होऊ शकते. आणि आमच्या महिला एवढ्या उत्कृष्ट आहेत मॅडम की त्या हाताने सुद्धा शेवाळ्या करू शकतात, म्हणजे अशा मशीनची गरज नसली तरी हाताने सुद्धा करू शकतात. आणि ज्यांना कोणाला हव्या असतील तर आम्ही हाताने सुद्धा बनवून देतो, अशा आमच्या महिला आहेत. आणि जे एवढं आम्ही प्रोडक्ट बनवलं मॅडम, तर यांचं आम्हाला सहकार्य म्हणजे आमच्या जे CC आहेत भाग्यश्री मॅडम, आमचे जे सर आहेत जिल्हा तालुका स्तरावरचे आवगन सर, मेकरकर सर यांनी मला, म्हणजे आमचा जो गट आहे तो दशसूत्रीप्रमाणे आम्ही चालवतो, त्यांच्या नियमित बैठका, त्यांनी नेहमी म्हणजे नियमित वेळेवर आम्हाला येऊन म्हणजे मार्गदर्शन करणे, खूप असं त्यांचं म्हणजे अनमोल असा सहभाग आहे. आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला असं मार्गदर्शन करून या कार्यक्रमामध्ये पण त्यांचा खूप असा म्हणजे अनमोल म्हणल्यापेक्षा सिंहाचाच वाटा त्यांचा आहे. आणि त्यांच्यापासूनच आम्हाला जो हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची जे महिला पुरस्कार आहे तर त्यांच्या माध्यमातून त्यांचा आम्हाला खूप सपोर्ट होता आणि राहील सुद्धा.
1: तर गोरेताई, आणखी एक प्रश्न तुम्हाला की तुम्ही तुमच्या गटामार्फत या जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट सोनखास मार्फत तुम्ही शेवाळी पापड तर बनवताच, शेवाळीची मशीन आहे तुमच्याकडे, परंतु पापड तुम्ही स्वतः हाताने लाटून
2: ग्राहकांपर्यंत
1: ते पोहोच
2: पोहोचतो. हो,
1: मग याचं सेलिंग कशा पद्धतीचं करतात?
2: तर सेलिंग तर हे एक म्हणजे सांगण्यासारखीच गोष्ट आहे मॅडम, कारण आतापर्यंत जी एवढी आमची सेलिंग झालेली आहे, कारण आम्ही 2018 18 क्विंटलच्या शेवाळ्या बनवल्या आणि 2019 आम्ही किमान 25 क्विंटलच्या शेवाळ्या बनवलेल्या आहेत. कारण आम्हाला वाशिमचा एवढा प्रतिसाद आहे की भरपूर वाशिमच्या लाखाळा, आयडूपी कॉलनी, परत सिव्हिल लाईन इथून आमच्याकडे कस्टमर येतात. तर आमची जी ही शेवाळी बनवली आहे आम्ही आणि पालक, बीट ज्या आमच्या सगळे व्यतिरिक्त प्रोडक्ट आहे त्या आमच्या इकडे बनवायला आल्या, तर आम्ही आधी असं केलं, आमच्या महिलांचं असं म्हणणं होतं की आम्ही स्वतः ते प्रोडक्ट तयार करून त्यांना सॅम्पलसाठी दिलं की हे तुम्ही खाऊन बघा, तुम्हाला आवडलं तर तुम्ही न्या, असं आम्ही म्हणजे अशी योजना केल्यासारखं केलं. आणि त्यांना तो खूपच आवडलं आणि त्यांचा आम्हाला एवढा रिप्लाय आला की परत त्यांनी कोणी 5 किलो, कोणी 1 किलो असं गेलं. आणि 1-2 स्टॉल वगैरे लावला होता आम्ही वाशिमला, परत एक अकोला लावला होता. या माध्यमातून आमचं सेलिंग झालं आणि आता इथून पुढे आम्हाला, आम्ही त्या दिवशी सरांना निवेदन केलेलंच आहे की आम्ही एक ग्रामीण भागातल्या महिला आहो, आमचं जे हे प्रोडक्ट बनते आम्ही जास्त दूर तर काही जाऊ शकत नाही कारण ग्रामीण असल्यामुळं, तर आम्हाला एखादं मार्केट म्हणजे उपलब्ध व्हावं आणि सर्वच आम्हालाच नाही तर सर्व ज्या वाशिम जिल्ह्याच्या आसपासच्या सर्व महिला ज्या खेड्याच्या आहेत महिला बचत गटाच्या, त्यांनी सुद्धा त्यांचं प्रोडक्ट आणून तिथं सेलिंग करण्यासाठी त्यांना सुद्धा सोयीस्कर होईल असं मी सरांना निवेदन केलं होतं.
1: जी नक्कीच. आणि सोबतच दरवर्षी आपल्या वाशिम शहरामध्ये महिला बचत सुद्धा लागतात आणि त्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात लोकांपर्यंत माहिती जाते की या बचत गटाच्या मार्फत शेवाळ्या विक्री आहे,
2: पापड विक्री आहे.
1: शेवाळ्या पापड विक्री व्यतिरिक्त तुम्ही आणखी कोणते कोणते प्रोडक्ट?
2: तर कसं आहे, आता आमच्या जे 10 महिला आहेत मॅडम, कारण आपण जो उद्योग उभारणी केलेली आहे तर 10 महिलांना 10 म्हणजे किमान 100 रुपये तरी रोजगार पडला पाहिजे. या माध्यमातून शेवाळी आणि पापड याच्यावरच न थांबता आपण याच्या माध्यमातून अजून काय करू, तर आम्ही खारोडी, कुरोडी, मुगवडी, परत पोह्याचे पापड बनवले आता आणि नागिलीचे पापड बनवायची आमची आता तयारी आहे. तर या माध्यमातून आम्ही आमच्या बचत गटाच्या माध्यमातून हे सुद्धा प्रोडक्ट तयार करतो.
1: तर जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सचिवा सुद्धा आपल्या सोबत आहेत. तर शोभा गोरेताई, माझा तुम्हाला पुन्हा एक प्रश्न असा आहे की ज्यावेळेस तुम्ही गटाचे व्यवहार करता, गटामध्ये ज्या काही महिला आहेत, 10 महिला आहेत, त्यांची मासिक बचत जमा करता, तर त्या सर्व महिलांची बचत तुम्ही आळीपाळीने नेऊन टाकता की असं एकेकीला सोबत घेऊन जातात?
4: आम्ही महिला बचत गटातून बचत तयार जमा झाली की 10 महिला आमच्या गटात नाही आहे. एका वेळेस एकीने जायचं जर नाही समजलं तर ज्या महिलाला नाही माहिती तर ज्या महिलाला माहिती आहे ती महिला तिच्या संघ जाऊन तिला म्हणजे प्रोत्साहन करून तिच्या हातून बचत भरून घेते. दरवेळेस आमचे महिना परत आम्ही असेच नियोजन करत असतो.
1: सोबतच तुम्ही महिलांसाठी अंतर्गत व्यवहार सुद्धा करता, मग अंतर्गत व्यवहारांतर्गत तुम्ही जे पैसे महिलांना देतात तर ते त्याची वसुली कशा पद्धतीची घेतात, त्यावर व्याज काय टक्के दराने घेतात?
4: आमच्या बचत गटातून रक्कम काढलेली असते ना, रक्कम काढलेली असते तर ज्या महिलेला जास्त गरज असली ना त्या महिलेला आम्ही बचत देतो आणि 2 रुपये टक्क्याने तिच्यातून बँकेतनी व्याज सर्व महिन्या परत भरून घेतो.
1: श्रोतोय, तुम्हाला माहितच आहे की ग्रामीण भागामध्ये अनेक महिला बचत गट आहे परंतु त्याचा योग्य पद्धतीने वापर होत नाही, म्हणजे दशसूत्री त्यामध्ये वापरल्या जात नाही, जेणेकरून जे अंतर्गत व्यवहार आहे ते व्यवस्थितरित्या महिलांनी केले आणि त्याचे व्यवस्थितरित्या भरणा केला तर तो बचत गट पुढे वाढतो आणि त्याच अंतर्गत व्यवहाराच्या भरोशावर बँक या गटाला लोन देत असते आणि लोन दिल्यानंतर मग परत त्या लोनचा उपयोग आपण कसा करतो तर त्याचा उपयोग आपण उद्योगासाठी करायला हवा, जसं या जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गटाने केलेला आहे. बऱ्याच महिला बचत गट आपण पाहतो की ते लोन घेतल्यानंतर आपल्या स्वतःच्या कामासाठी त्याचा खर्च करतात, मग आपल्याला भरताना मात्र फार त्रास होतो आणि त्यामुळे ते बचत गट बंद स्थितीत होऊन जातात. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना आवाहन आहे की आपण बँकेकडून जे काही लोन घेतो त्याचा वापर आपण जास्तीत जास्त छोटा मोठा का होईना पण आपल्या गृहउद्योगाकरिता करावा, जेणेकरून त्याच्यातून आपला उद्योगही वाढेल आणि आपल्याला 4 पैशाची कमाई होईल आपली आणि आपले जे लोन आपण बँकेकडून घेतलेलं आहे त्याचा भरणा सुद्धा आपण आपल्या स्वतःच्या कमाईतून करू शकू. तर जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा विमलताई गोरे आणि सचिवा शोभा गोरे ह्या आपल्या रेडिओ रेडिओच्या स्टुडिओमध्ये आल्या होत्या आणि त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल आणि त्या बनवत असलेल्या प्रोडक्टबद्दल त्यांनी आपल्याला माहिती दिली. तर जाता जाता विमलताई गोरे, तुम्ही आपल्या सर्व महिला श्रोत्यांना आणि इतर श्रोत्यांना काय संदेश देऊ इच्छिता?
2: तर मॅडम, मी असा संदेश देऊ इच्छिते की आपण ज्या ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत आणि जे आपण म्हणजे बचत गट तयार केलेले आहेत, त्या बचत गटा माध्यमातून तुम्ही म्हणजे चुपचाप न राहता काहीतरी बनवा आणि पुढे जा. कारण ग्रामीण भागातली जी महिला आहे ती तर फक्त चूल आणि मूल याच्याकरताच बनलेली आहे. तर माझं त्या महिलांना असं आव्हान आहे की तुम्ही चूल आणि मूल हे न करता की तुम्ही आपल्या संसाराला आर्थिक सहाय्य करा आणि आपल्या म्हणजे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काहीतरी त्यांना आम्ही काहीतरी करतो यांची त्यांना जाणीव द्या आणि त्यांना असं सांगा की आम्ही चूल मूल सांभाळून पुढं कसं जाऊ, असं आम्ही त्यांना म्हणजे उद्देश देऊ इच्छिते आणि त्यांना सांगू इच्छिते की तुम्ही प्रगती करा आणि आपल्यासाठी जे महाराष्ट्र म्हणजे शासनाने जे योजना आखलेल्या आहेत त्या योजनेचे तुम्ही फायदे घ्या. जे आपल्याला ते आर्थिक सहाय्य करत आहेत ते आर्थिक सहाय्य आपण घरातच न खर्च करता आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी ते अर्थसहाय्य वापरा आणि उद्योगाला चालना द्या आणि तुमच्या जे शरीरामध्ये तुमच्या अंगामध्ये जी कला आहे ती दडपून न ठेवता ती कला तुम्ही आपण समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे आणि ते समाजापर्यंत पोहोचून आपल्या शरीरामध्ये ज्या कला आहेत त्या कला त्यांना दाखवून द्या की आम्ही सुद्धा काही कमी नाही, आम्ही सुद्धा काही करू शकतो आणि संसाराला हातभार लावू शकतो आणि आपण असाच आपल्या संसाराला हातभार लावा आणि तुम्ही सक्षम व्हा अशा आपल्या कलागुणांना दडपून ठेवू नका.
1: नक्कीच अतिशय छान असा संदेश गोरेताईंनी आपल्या सर्व महिला भगिनींपर्यंत पोहोचवलेला आहे. तर प्रत्येक महिलांमध्ये काही ना काही गुण असतो. कुणाला चांगला स्वयंपाक बनवता येतो, कुणाला चांगलं शिवणकाम येते, कुणाला चांगलं विणकाम येते, कुणी घरातले छान लोणची पापड बनवतात. तर अनेक असे गुण आहेत जे आमच्या महिलांमध्ये आहे, परंतु काही काही ठिकाणी असे गुण त्या महिला आपल्या दाखवू इच्छित नाही. तर ह्या बचत गटाची अशी चळवळ आहे की या चळवळीच्या माध्यमातून 10 महिला एकत्र येऊन आपली बचत जमा करून त्या माध्यमातून आपला उद्योग सुरू करू इच्छितात आणि त्यातूनच आपल्या स्वतःतील कलागुणांना वाव देऊन त्या आपला बिझनेस वाढवू शकतात. तर हा सुंदर संदेश आपल्या सर्व श्रोत्यांपर्यंत जातो आहे. तर खूप खूप धन्यवाद विमलताई गोरे आणि शोभाताई गोरे आणि सोबतच त्यांचा पूर्ण महिला बचत गटांच्या सर्व सदस्यांचे मी आभार मानते की त्या या कार्यक्रमात सहभागी झाल्या आणि आपल्या श्रोत्यांपर्यंत महत्वाची माहिती त्यांनी पोहोचवली आहे. तर
2: मी सुद्धा आभार मानते रेडिओ वत्सगुल्मचे की त्यांनी सुद्धा आम्हाला ही संधी दिली की आमचे जे कार्यक्रम जे झालेले आहेत ती श्रोत्यापर्यंत पोहोचविले आणि त्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन सुद्धा करते.
1: शेतकरी बंधूंनो, आताच आपण जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट सोनखास येथील महिलांची आरजे ज्योती यांनी घेतलेली मुलाखत हा कार्यक्रम इथेच संपतो आहे. यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषि कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा वाशिमचा। कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषि कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा वाशिमचा।
1: नमस्कार, आज आपण शेती म्हणजे ऍग्रीकल्चर लहानसं इंट्रोडक्शन म्हणजे ब्रीफ मध्ये थोडं म्हणण्यासारखं मी तो की आता आपल्याला माहिती आहे की आपल्या भोवती वनस्पती हे सगळीकडेच असतात। सगळ्यात जास्त वनस्पती जंगलांमध्ये आपण पाहतो, पण इतर ठिकाणी पण हे वनस्पती आणि झाडे झुडपे हे वाढत असतात। आता या झाडांवर जी पिकलेली फळे असतात, तर ही फळे जर वाळली तर ती वाळल्यावर तडकतात, म्हणजे बस्ट ओपन असं आपण म्हणू शकतो। तर ह्यांच्या तडकल्यानंतर त्यातील ज्या बिया असतात म्हणजे सीड्स, ते वाराद्वारे किंवा पाणीद्वारे किंवा पक्षी आणि प्राणी यांच्याद्वारे विखुरल्या जातात, म्हणजे त्यांचं डिस्पर्जन असं होतं। आता या डिस्पर्जन नंतर हे अनुकूल परिस्थिती, या अनुकूल परिस्थितीला आपण फेवरेबल कंडिशन असं म्हणू शकतो। तर या अनुकूल परिस्थितीमध्ये जर ते या बिया आल्या तर ते जमिनीत रुजून त्यांचे झाडात असे रूपांतर होते, म्हणूनच आपण एक असं सायकल असं तयार करू शकतो। तर आता आपण एक साधीशी प्रक्रिया अशी पाहू। पहिलं म्हणजे जनावरांची विष्ठा, मृत अवशेष, वनस्पतींचा पालापाचोळा हे सर्व जमिनीत गाडल्या गेल्यावर जमिनीत एक आपल्याला खत असे मिळते। तर हे खत म्हणजे काय की मॅन्युअर आपण असं म्हणू शकतो। ह्या खतामुळे जमीन जी असते ती सुपीक होते। अशा सुपीक जमिनीत आपल्या ज्या बिया असतात झाडांच्या बिया हे रुजतात आणि वाढतात। पावसाचे पाणी ह्या वाढीस मदत करते। याचा अर्थ काय की निसर्गच वनस्पतीचे संगोपन करते। आता मानवाने काय केले की याच निसर्गाच्या वनस्पतीचे संगोपनाचे निरीक्षण केले आणि या निरीक्षणामुळेच त्यांनी शेती करणे हे सुरू केले। आजकालच्या जगात म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण शेती करायला शिकलो आहे। यांचा एक उदाहरण म्हणजे पॉली हाऊसेस। याच पॉली हाऊसेस मध्ये आपण वनस्पती उगवतो आणि त्याची शेती करतो। पूर्वीच्या काळात आपण जास्तीत जास्त वाळू यांचा खूप उपयोग करतो। आजकाल पण असं नाहीये की आधुनिक तंत्रज्ञानाचाच पूर्णपणे वापर केला जातो। आजही काही काही शेतींमध्ये वाळू यांचा वापर केला जातो आणि त्यांच्यामुळे त्यांच्याच मदतीने आपण शेती करतो। दोन मुख्य प्रकारचे वाळू म्हणजे एक आहे रेड डीन वाळू आणि दुसरा असतो एक लाल सिंधी वाळू। तर आता वनस्पतींपासून आपल्याला अन्न मिळते याची माहिती झाल्यापासून माणसाने शेती याचा आरंभ केला होता। त्याने काही एकच वनस्पती घेऊन त्याची शेती केली आणि अन्न प्राप्त केले नाही, तो तिकडेच थांबला नाही। त्याने निरनिराळ्या वनस्पतींची शेती केली आणि त्यांपासून वेगवेगळे अन्न हे प्राप्त केले। आता कुठल्या वनस्पतींपासून आपण कुठल्या त्यांच्या बियांपासून त्यांची शेती केल्यावर कुठले कुठले वेगवेगळे अन्न मिळू शकते हे आपण या अन्नधान्यासाठी केलेली शेती याच्यात पाहू। तर आज शेतीच्या उत्पादनातून तांदूळ, गेहू, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी अशी आपल्याला मुख्य धान्य मिळतात व हरभरा, मूग, उडीद, तूर, मसूर, मटकी अशी ही कडधान्य मिळते। या मुख्य धान्यांना आपण सिरियल असं म्हणतो आणि ह्यांना कडधान्यांना आपण पल्सेस असं म्हणतो। सिरियल्स अँड पल्सेस असं इंग्रजीमध्ये यांचे नाव आहे। आता आपल्याला जर तेल मिळवायचे असेल तर आपण भुईमूग, तीळ, सूर्यफूल, करडई, जवस, सोयाबीन अशा वनस्पतींची शेती केली जाते। आपल्याला आज गवार, पडवळ, टोमॅटो, वांगी इत्यादी अशा फळभाज्या पाहिजेत किंवा पालेभाज्या पाहिजेत तर तेही आपल्याला मिळतात। आणि पेरू, चिकू, फणस अशा इत्यादी फळांचे फळ उत्पादन आपण करू शकतो।
2: तर आपल्याला एक साधा प्रश्न आता पाहिल्यावर पडू शकतो की नुसतं अन्नासाठीच आपल्याला वनस्पतींची लागवड करावी लागते आणि शेती करावी लागते का? तर असं नाही आहे। तर मग कुठल्या क्षेत्रात याचा वनस्पतींच्या शेतीचा वापर केला जाऊ शकतो? तर ते आपण आता पाहू। फुलांची आजकाल मागणी ही वाढली आहे, आता त्याच्यामुळेच फुलशेतीला एक वेगळा महत्व असं वाढलं आहे। यात मग गुलाब, झेंडू, शेवंती व विदेशी फुले यांचे उत्पादन केले जाते। मग वनस्पतींचा औषधांसाठी उपयोग असा लक्षात घेऊन औषधी वनस्पतींची लागवड केली जाते। थोडे उदाहरण तर सर्पगंधा, गुळवेल, शतावरी असे आहे। याशिवाय धाग्यांसाठी ताग, कापूस, अंबाडी इत्यादींची लागवड केली जाते। आज अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणून रानभेंडी, शिरीष, जेट्रोपा अशा वनस्पतींचा वापर केला जातो, म्हणून त्यांची लागवड अशी केली जाते। आता हे इंधनासाठी म्हणजे ऍज अ फ्युएल वापरल्या गेल्यामुळे अशा शेतीला इंधन शेती असे म्हटलं जाते। तर जसे आपण पाहिले थोडक्यात वेगवेगळ्या शेतात शेतीचा आज वापर होतोय, गुलाबापासून की कापूस ह्याच्या शेतीसाठी वापर असू दे किंवा जट्रोफा असू दे, असे वेगवेगळे खूप सारे असे उदाहरण आहेत। तर शेतीचा आजकाल सर्व क्षेत्रात असा वापर होतो।
1: फायनली आपण या शेती या धड्याच्या मुख्य भागावर जाऊ, ते म्हणजे शेती काम, म्हणजे ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिस असं आपण म्हणू शकतो। यात आपण शिकणार आहोत की शेती नेमकी कशीही होते, म्हणजे त्याच्यात किती स्टेप्स असतात आणि कशी हळूहळू शेती काम केली जातं ते आपण शिकू। तर पहिली गोष्ट, शेती काम ही खूप महत्वाची गोष्ट जी असते ती असते जमिनीची मशागत। तर जमिनीची मशागत तीन टप्पे असतात। पहिला टप्पा हे पेरणीपूर्व मशागत, दुसरा टप्पा असतो ते म्हणजे पेरणीची मशागत, आणि तिसरा आणि शेवटचा टप्पा असतो तो आंतर मशागत। प्रत्येकाबद्दल या तीन तिघांबद्दल म्हणजेच आपण खोलात थोडे शिकू। तर जसं आपण आता पाहिलं की तीन टप्पे असतात मशागत करण्याचे, तर पहिल्या टप्प्यापासून सुरू करूया, पेरणीपूर्व मशागत। तर त्याच्यामध्ये काय असतं, जमीन नांगरणे आणि वखरणे यांचा पूर्व मशागतीत हा समावेश होतो। नांगरण्यामुळे काय होतं की जमिनीचा जो वरचा घट्ट आणि कठीण थर असतो तो एका ठराविक खोल्यापर्यंत खणला जातो। आता एका ठराविक खोलीपर्यंत खणल्या जाण्यामुळे काय होतं की माती ही मोकळी होते आणि वरचा थर खाली जातो आणि खालचा थर हा वर येतो। अजून एक गोष्ट काय होते, ही मोकळी माती झाल्यामुळे की जे कीटाणू आणि जंतू असतात ते बाहेर मोकळे पडतात आणि म्हणजे सूर्याच्या उन्हामुळे ते मरून पडतात। मग आता ही जमीन भुसभुशीत होते आणि पिका योग्य होते। वनस्पतींचे या जमिनीत एकदम फसल चांगले होते आणि चांगले होऊन मुळे म्हणजे जे रूट्स असतात ते जोमाने वाढतात आणि खोलवर जातात। आणि शेवटचं आहे की पावसाचे पाणी जे असते ते वाहून न जाता मोकळ्या जमिनीत मुरते आणि तथा जमिनीचा म्हणजे जमिनीची पाणी धरण्याची क्षमता जी असते ती अजून वाढते आणि हे खूप महत्वाचं असतं। तर मग दुसरा टप्पा तो पेरणीची मशागत, म्हणजे पेरणी करताना काय करावं लागतं। पहिलं म्हणजे ह्याच्यामध्ये असतं की आधी माती बांधणी करायला लागते। आता त्याच्यात काय असतं की नांगर किंवा वखराचा जसं आपण पाहिलं ह्याचा वापर माती बांधणीत पण होतो। यामध्ये सऱ्या पाडणे, आळी करणे किंवा वाफा बांधणे यांचा समावेश होतो। दुसरं असतं ह्याच्यामध्ये की पेरणी। आता पेरणी निरनिराळ्या पद्धतीने होते। एक असू शकते की जमिनीवर बिया विखरून माती टोकून पण होऊ शकते किंवा तयार केलेली रोपे ही जमिनीत रोवून असे पेरणी करू शकतो आपण. कधी कधी जमिनीत बिया टोचून पण बी पेरणी केली जाते आणि ह्या पद्धतीला आपण टोकन पद्धत असं म्हणतो. तर शेवटचा टप्पा जो मशागतीचा असतो तो असतो अंतर मशागत. तर अंतर मशागत मध्ये काय होतं की पेरलेली बी जी असते ती जी उगल्यानंतर काही आपण दिवसांनी जी मशागत करतो त्याला अंतर मशागत म्हणतो. अंतर मशागतीत पण आपण चार असे टप्पे असतात जे असतात विरळणी, खुरपणी, खतपाणी आणि औषध फवारणी. तर एक एक करून त्यांना पाहू. पहिलं म्हणजे विरळणी. तर विरळणीत काय होतं की रोपांची विरळणी हा अंतर मशागतीचा खूप महत्वाचा टप्पा आहे. विरळणीमध्ये काय असतं की दाटी दाटीने जे उगवलेली रोपे असतात ती आपण उपटून टाकतो. याच्यामुळे राहिलेल्या रोपांना पुरेसे खत मिळते आणि पाणी मिळून ती जोमाने वाढतात. आणि विरळणी करताना उघड्या झालेल्या रोपांची आपण मुळे मातीने झाकून टाकतो. दुसरं म्हणजे असतं खुरपाणी. आता खुरपाणी ही विरळणी नंतर असते म्हणून विरळणी नंतर खुरण्याचं आपण सहाय्याने अशी खुरपणी करतो. खुरपणीमुळे काय होतं की तण निघून जाते आणि तसेच मुळांच्या म्हणजे रूट्सच्या जवळपास जो हवा असते ती खेळती राहते. आता तिसरं म्हणजे खतपाणी. आता खतपाणी हे वाढत्या पिकाला ठराविक काळाने पाणी दिले जाते आणि खताची एक योग्य मात्रा अशी दिली जाते. जर खतांचा आणि पाण्याचा अति वापर झाला किंवा कमी वापर झाला तर दोन्ही ते पिकाला एक हानिकारक असतात. म्हणून आपण त्यांचा एकदम काय म्हणतात महत्वाने आपण त्याचा उपयोग करावा. पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण खतपाणी करतो तेव्हा खूप सारे पाणी हे वाया जाते. म्हणूनच आधुनिक पद्धतीने आपण पिकाला खतपाणी देतो आणि अशा एका पद्धतीचं नाव आहे तुषार आणि ठिबक सिंचन पद्धत. आणि ह्याच पद्धतीमुळे पाण्याचा एक बचत होते. शेवटचा टप्पा जो अंतर मशागत आहे तो आहे औषध फवारणी. आता हा तेवढाच महत्व असतो या टप्प्याला जेव्हा जेवढा महत्व आपण खतपाणीला देतो. आणि खतपाण्या इतकेच जसे आपण म्हटले की जास्त किंवा कमी खतपाणी दिले तसेच जास्त किंवा कमी औषध फवारणे ही खूप हानिकारक असतं. जर आपण अधिक म्हणजे गरजेहून अधिक औषधांचा वापर केला तर तो जमिनीवर अनिष्ट परिणाम होतो आणि एका कालांतराने ती नापीक अशी होऊन जाते जमीन. आता औषध फवारणे हे महत्वाचे का असते कारण आपल्याला पीक संरक्षणासाठी जर जंतू आणि बुरशी आणि कीटन असे सगळे जे किडे असतात जर पिकापासून त्यांचे संरक्षण करायची आपल्याला गरज जेव्हा पडते त्याच्यासाठी आपण औषध म्हणजे औषध फवारणे ह्याचा उपयोग करतो. म्हणून हे जेवढे विरळणी करणे आणि खुरपणी करणे किंवा खतपाणी करणे जेवढे महत्वाचे आहे तसेच औषध फवारणी ही तेवढेच महत्वाचे ठरते. तर आता शेतीकाम ह्याच्यामध्ये मशागतीचा जो टप्पा आहे तो आपण इकडेच संपतो. पुढे काय असतं की पिकाची कापणी येते, त्याची मळणी येते आणि धान्य साठवण. एक एक करून आपण बघू की काय असतं की एकदा शेतात पीक तयार झाल्या तर त्याची कापणी आपण करतो आणि त्याच्याचमुळे जास्तीत जास्त धान्य हे आपल्याला प्राप्त होतं. धान्य सगळ्यात जास्त प्राप्त व्हावं म्हणून एका पिकाची कापणी एकदम ठराविक वेळेनंतर करावी. म्हणून हे खूप शेतकऱ्याला लक्षात ठेवून करायला लागतं. दुसरं म्हणजे एकदा कापणी झाली की त्याला आपण खळ्यात असं नेतो. मग बैलांच्या किंवा मळणी यंत्राच्या मदतीने अशी पिकाची मळणी होते. मळणीमुळेच दाणे हे मोकळे होते. त्याच्यानंतर तयार झालेले जे आपण धान्य असतं ते बऱ्याच कालावधीपर्यंत हे टिकायला पाहिजे म्हणजे खाण्यायोग्य असे राहायला पाहिजे. त्याच्यासाठी त्याला साठवणे हे गरजेचे असते. आपण पत्र्याच्या किंवा सिमेंट काँक्रीटच्या कोठ्यात असे त्यांना साठवतो, म्हणजे धान्याला साठवून ठेवतो, आणि त्यांना एकदम कोरड्या जागी असे ठेवायला पाहिजे, कारण दमट जागी जर आपण ठेवले तर धान्याला बुरशी किंवा असं पडू शकतं, म्हणजे धान्य थोडक्यात म्हटलं तर धान्य खराब होऊ शकतं, खाण्यायोग्य राहत नाही, म्हणून आपण अशा कोठ्यांना कोरड्या ठिकाणी असं ठेवतो. आपण हे पाहिलेच आहे की शेती कशी करतात, म्हणजे स्टेप्स काय आहेत शेती करण्याचे, पण ह्या शेती करण्यात आपण अवजार काय वापरतो ते आपण आता आपण बघू. एक असते नांगर, तर नांगरणीसाठी आपण साधे नांगर वापरतो, तर फळी ही जमीन सपाट करण्यासाठी वापरली जाते. एक असतं तिफण, आता तिफण हे बी पेरण्यासाठी वापरलं जातं, पण तिफण या व्यतिरिक्त पाभर किंवा मोगड्याचा पण आपण वापर करू शकतो. जसं आपण म्हटलं औषध फवारणं एक गोष्ट असते की आपल्याला किडे यांच्यापासून जर संरक्षण करायचं असेल पिकाचं तर आपण औषध फवारणी हे करतो, हे आपण पाहिलं, पण त्याच्यासाठी जर यंत्र पाहिजे ते एक असतं पंप. फावडा पण आपल्याला माहितीच आहे की माती ओढण्यासाठी वापरला जातो. मग एक असतो विळा जो कापणीसाठी उपयोगी पडतो, आणि एक शेवटचा आहे टिका जो जमीन खणण्यासाठी वापरला जातो. पण हे सगळे अवजार जरी आपल्याला माहित असेल तरी त्यांना आपण काळजीपूर्वक असे वापरायला लागते, कारण शेती व्यवसायात अवजारांचा नित्य वापर असतो, म्हणजे खूप वापर होतो, म्हणून त्यांची सतत काळजी घ्यावी लागते. अवजारांचा जो नेहमी मातीशी आणि पाण्याशीच संपर्क पडतो, म्हणून काम झाल्यानंतरच त्यांना साफ करून ठेवायला पाहिजे, म्हणजे ताबडतोब, आणि त्यांना नियमित हे तेल पाणी ते लावून ठेवावे, धार लावून घ्यावी, तर म्हणजे ती अधिक काळ अशी कार्यक्षम अशी राहू शकते. अवजारे हे ओल्या आणि दमट जागी अजिबातच ठेवू नये, कारण आपण आपल्याला माहितीच आहे की जर लोखंडाचं काही अवजार असेल तर त्याला गंज लागू शकतो, व जर लाकडी अवजार असेल तर त्याला वाळवी अशी लागू शकते. म्हणूनच आपण अवजारांचा वापर पण काळजीपूर्वक करावा आणि अवजारांची अशी काळजी पण ठेवावी. तर या धड्याचा मुख्य भाग तर संपतो, म्हणून शेवटचा भाग जो आहे तो आहे टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चरला आपण ऊती संवर्धन असं पण म्हणू शकतो. मी टिश्यू कल्चर बद्दल जास्त तर सांगू शकत नाही तुम्हाला, पण थोडक्यात सांगेन की टिश्यू कल्चर असतं काय. तर संजीवांच्या पेशी किंवा पेशी समूहांची कृत्रिम ही या पद्धतीने जर आपण वाढ केली तर याला टिश्यू कल्चर असं म्हणतात. टिश्यू कल्चर म्हणजे एक सूक्ष्म रूपात केलेले पुनरुत्पादन असे तुम्ही समजू शकता. पण टिश्यू कल्चरची गरज पडतेच का, ते आहे की आज संख्या म्हणजे चांगल्या वनस्पती किंवा प्राण्यांची संख्या ही कमी होत आहे किंवा ते नामशेष पावत आहे, तर त्यांची संख्या वाढवण्यासाठी ही पद्धत खूप उपयोगी अशी पडते. या पद्धतीत काय होतं की चांगल्या संजीवांच्या पेशींची कल्चर माध्यमाद्वारे निरीक्षणाखाली वाढ आपण करतो आणि नवीन सजीव असे आपण निर्माण केले जाते. त्याच्यामुळे चांगली फळे फुले देणाऱ्या वनस्पतींची संख्या ही वाढते.
0: कृषी विभाग महाराष्ट्र शासन आत्महा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषी कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर. आवाज वाशिमचा.
3: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ वत्सगुणच प्रसारण. तर श्रोते हो, आता वेळ झाली आहे कृषी कार्यक्रमाची. तर प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानों की बात रेडिओ वत्सगुण के साथ.

0: कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषि कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा वाशिमचा।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूयात दुष्काळातही सुरती हुरड्याची चवच काही नारी या विषयी। तर शेतकरी बंधूंनो, औरंगाबाद जिल्ह्यात सारंगपूर आणि नरसापूर तालुका गंगापूर ही दोन गावे सुरती हुरडा वाणाच्या ज्वारी उत्पादनासाठी अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहेत। व्यावसायिक पद्धतीने या गावांत हुरडा उत्पादन घेतले जाते। परंपरेने चालत आलेला हा वाण म्हणता येईल।

स्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तो सारंगपूरच्या अरुण कडुबाळ पारधे यांनी. तर शेतकरी बंधूंनो, पारधे यांनी जपलेला वाड म्हणजे पारधे यांची फक्त 4 एकर जमीन आहे. त्यांनी 21 एकर शेती भाडेपट्टीवर कसायला घेतली आहे. दरवर्षी सुमारे 10 एकर क्षेत्र ते सुरती हुरडा वाणासाठी राखीव ठेवतात आणि यंदा त्यांनी 15 एकरांत लागवड केली. सुमारे 20 वर्षांपासून त्यांनी हे पारंपरिक वाण अत्यंत काळजीपूर्वक आणि मेहनतीने जोपासले आहे. यंदा दुष्काळातही त्यांनी अलीकडे पाऊस कमी होत आहे त्याचा फटका पारध्यांना बसतो आहे म्हणून त्यांचे प्रयत्न थांबलेले नाहीत. यंदा 15 ऑगस्टच्या सुरुवातीस 2 ओळीत 12 इंच अंतर ठेवून त्यांनी पेरणी केली. त्यानंतर 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पेरणी करीत गेले. हुरडा सातत्याने उपलब्ध व्हावा यासाठी हे नियोजन होते. जमिनीत ओल कमी असल्यामुळे वरचे पाणी दिल्याशिवाय हुरड्याचे उत्पादन येणार नव्हते. यावर्षी हुरड्याखालील अन्य क्षेत्रात घट झाल्याने त्यास चांगला दर मिळेल असे पारधे यांना वाटत होते. त्यामुळे ज्वारी टिकवण्याचे कसोशीचे प्रयत्न पारधे यांनी केले. स्वतःच्या विहिरीतील पाणी पुरत नव्हते, त्यामुळे नोव्हेंबरमध्येच टँकरची गरज त्यांना भासली. सुरुवातीला 700 रुपये प्रति टँकर याप्रमाणे पाणी विकत घेतले. एका एकराला 40 टँकर पाणी लागले. ते पाणी परवडत नसल्यामुळे पाईप लाईनद्वारे पाणी आणता येईल का याचा विचार पारधे यांनी सुरू केला. यंदा पीक हातचे घालवू द्यायचे नाही ही खुणगाठ त्यांनी बांधली होती. मग 27,000 फूट अंतरावरील पिंपरखेडा येथील विहिरीतून पाईप लाईनद्वारे त्यांनी पाणी आणले. टेंबापुरी धरणालगत असलेल्या विहिरीपर्यंत मित्राची जुनी पाईपलाईन होती, त्याचा वापर त्यांनी केला. हे पाणी टेंबापुरी येथील विहिरीत टाकले. टेंबापुरी ते देहगाव बंगला या दरम्यान दुसऱ्या मित्राच्या पाईपलाईनद्वारे टेंबापुरी विहिरीतील पाणी देगावच्या विहिरीत त्यांनी टाकले. दहेगाव येथे पारधे यांची बटईची शेती आहे. तेथून सारंगपूर येथील स्वतःच्या शेतीपर्यंत पूर्वीच पाईपलाईन केली आहे. अशा रीतीने 27,000 फुटांचा प्रवास करून पाण्याची सोय पारधे यांनी तयार केली. इलेक्ट्रिक मोटार, ठिबक, विकतचे पाणी यासाठी जवळपास 8 लाख रुपये खर्च त्यांना आला. पाणी लागण्याची शक्यता कमी असल्याने या गावात फारशा विहिरी सुद्धा नाहीत. विहीर असेल तर वापर संरक्षित सिंचनासाठी होतो. हे जाणून पारधे यांनी नरेगामधून विहीर घेतली. 3 वर्षांपूर्वी ही विहीर मंजूर झाली होती. 3 वर्षात त्याचे काम पूर्ण केले. सुमारे 77 फूट खोलीची ही विहीर आहे. यासाठी त्यांना 6 लाख रुपये खर्च आला. त्यासाठी 3 लाख रुपये अनुदान मिळाले होते. पारधे यांनी 1 लाख रुपये खर्चून ठिबक यंत्रणा बसवली. यावर्षी हुरडा ऐन चिकात असताना हवामान ढगाळ राहिले, त्यामुळे उष्णतेत वाढ झाली. त्यामुळे हुरडा लवकर पक्व होत गेला आणि त्यांचे उत्पादन घटले. दरवर्षी एकरी 7 ते 8 क्विंटल उत्पादन मिळते. 10 एकरात 4 ते 5 लाख रुपये किमान मिळतात. पण यंदा चांगल्या नफ्याची अपेक्षा होती. पण दुष्काळ, टँकरचे पाणी यामुळे मोठा खर्च सोसावा लागला. तरीही 1 लाखापर्यंत नफा हाती आला. जोडीला घरातील 10 जनावरांसाठी 5-6 हजार पेंड्या चारा मिळाला. हेच काय ते प्रतिकूलतेत समाधान मानायचे. तर शेतकरी बंधूंनो, पारधे यांचा सुरती हुरडा म्हणजे तो आहे चवीला अत्यंत गोड आणि त्याला आहे चांगली मागणी. त्यांच्या दाण्यांचा आकार गोल आहे आणि कणसांचा आकार थोडा वाकडा. तर शेतकरी बंधूंनो, जाणून घेऊया की पारधे यांची हुरडा विक्री व्यवस्थापन पद्धत कशी आहे. तर शेतकरी बंधूंनो, ती अशी की अनेक वर्षापासून हुरडा निर्मितीत असल्याने पारधे यांनी औरंगाबाद आणि नगर येथे आपले मार्केट तयार केले आहे. साधारणतः 70% विक्री ऑर्डर प्रमाणे होते. औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यात अनेक लोक व्यावसायिक हुरडा पार्टी आयोजित करतात. त्यांच्याकडून या ऑर्डर्स मिळतात. पहाटेच्या सुमारास कणसे तोडण्यास सुरुवात होते. सकाळी 7 च्या दरम्यान कणसे पोत्यात भरून रवाना केली जातात. गेल्या वर्षी प्रति किलो 100 रुपयांप्रमाणे कणसांचा पुरवठा केला. यावर्षी हा दर 150 रुपये होता. औरंगाबाद आणि नगर येथे पारधे स्वतःही विक्री करतात. रब्बी हंगामात सतत 10 ते 15 महिला मजूर कार्यरत असतात. 2 हातांमध्ये कणीस मळून हुरडा वेगळा केला जातो. त्यानंतर वाऱ्याच्या झोतात उकणून स्वच्छ केला जातो. मग ज्यूटच्या पोत्यात भरून हवेशीर ठिकाणी साठवला जातो. अशा हुरड्याला 200 ते 300 रुपये दर मिळतो.
शेतकरी बंधूंनो, पारधे हे म्हणतात की ते सुरती हुरडा ज्वारीचे बियाणे अनेक वर्षांपासून जतन करतात.

दरवर्षी ते घरचेच बियाणे वापरतात. त्यांच्या गावात असंख्य शेतकरी या वाणाची लागवड करतात आणि या वाणासाठी एकरी सुमारे 3 किलो बियाणे लागते. साधारण किलोला 700 ते 1000 रुपये दराने त्याची विक्रीही साधता येते. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण दुष्काळातही सुरती हुरड्याची चवच काही नारी याविषयी माहिती ऐकत होतात.

कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषी कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा।

हाय हॅलो नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM, आरजे शुभांगी सोबत स्वागत आहे तुमचं आपल्या विशेष गप्पांच्या कार्यक्रमात. मी आरजे शुभांगी तुमच्यासोबत आहे आणि आज आपण एका अशा विषयावर गप्पा करणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या जगण्याशी, आपल्या अस्तित्वाशी जोडलेला आहे. आज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या सगळ्यांची एकच गोष्ट सुरू असते, ती म्हणजे धावपळ. स्पर्धा, करिअर, डेडलाईन्स, ईमेल्स आणि सोशल मीडियाचे नोटिफिकेशन्स या सगळ्या गराड्यात आपण एका गोष्टीकडे साफ दुर्लक्ष करतो, ती गोष्ट म्हणजे आपलं स्वतःचं शरीर आणि आपलं मानसिक आरोग्य. मित्रांनो, एका कवीने खूप सुंदर लिहिलंय, दौडती भागती जिंदगी का ये कैसा अजब दस्तूर है, खुद के लिए जीने का वक्त ही नहीं, खुद के लिए जीने का वक्त ही नहीं और हम कहते हैं कि हम मशहूर है. आज आपली अवस्था अशीच काहीशी झाली आहे. आपल्याकडे बँकेत पैसे आहेत, हातात महागडा मोबाईल आहे, गाडी आहे, पण रात्रीची शांत झोप आहे का? सकाळी उठल्यावर शरीरात तो ताजेतवाना उत्साह जाणवतो का? जर याचं उत्तर नाही असं असेल तर आजची 30 मिनिटं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. आज आपण कोणत्याही गाण्याचा ब्रेक न घेता थेट संवाद साधूया आपल्या आरोग्याशी. चला तर मग सुरू करूया आजचा हा प्रवास. आता आपण वळूयात आपल्या आरोग्याच्या पहिल्या पायरीकडे. जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपली पहिली धाव कुठे असते? मेडिकल स्टोअर किंवा डॉक्टर. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या आजारांवरचा पहिला आणि सर्वात सुरक्षित इलाज हा आपल्या घरातच, म्हणजेच आपल्या स्वयंपाकघरात दडलेला असतो. जुन्या काळी आपली आजी किंवा आई घरगुती उपायांनीच आपल्याला ठणठणीत करत असायची. आज आपण त्याला विसरत चाललोय, आपल्याला त्याचा विसर पडत चाललाय आणि ह्याच खजिनाबद्दल आज आपण बोलणार आहोत. लवंगाची जादू. कालच मी लवंगाच्या पाण्याबद्दल वाचलं होतं. रोज सकाळी फक्त 2 लवंगांचं पाणी जर का आपण प्यायलो तर पचनक्रिया इतकी सुधारते की गॅस, ॲसिडिटीचा त्रास मुळापासून नष्ट होतोच. लवंगांमध्ये युजेनॉल असतं जे शरीरातील जंतूंना मारून टाकत असतं. त्यानंतर असते आपल्या स्वयंपाकघरात ती म्हणजे हळद, निसर्गाचं अँटीबायोटिक असं म्हटलं तरी चालेल. आपण रोज भाजीमध्ये हळद वापरतो पण रात्री दुधात हळद टाकून पिण्याची सवय आता सुटत चालली आहे. हळदीमधलं कर्करोग विरोधी आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आपल्या शरीराची झीज भरून काढत असतात, तेव्हा तुम्ही सुद्धा ही सवय लावून घ्या. रोज रात्री झोपण्याआधी 1 ग्लास दुधात हळद टाकून जर प्यायलं तर नक्की आपण त्याचे परिणाम पाहू शकतो. आणि म्हणतात ना, पी हळद हो गोरी, तसंच काहीसं. आलं आणि पुदिना. चहाची चव वाढवणारं आलं आणि पुदिना हे केवळ स्वाद वाढवणारे घटक नाही आहेत. डोकेदुखी, अपचन किंवा प्रवासात होणारी मळमळ यावर आले आणि पुदिना सर्वोत्तम उपाय आहेत. आपण बऱ्याचदा पाश्चात्य संस्कृतीच्या नावाखाली येऊन ग्रीन टी किंवा डिटॉक्स वॉटरच्या नावाखाली महागड्या गोष्टी विकत घेत असतो, पण विचार करा, आपल्या पूर्वजांनी मसाल्यांच्या डब्यात जे पदार्थ ठेवले आहेत ते सर्व औषधी गुणांनी युक्त आहेत. गरज आहे ती फक्त त्यांचा योग्य वापर समजून घेण्याची. श्रोते हो, शारीरिक आरोग्य इतकंच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपलं मानसिक आरोग्य. आजकाल स्ट्रेस किंवा तणाव हा शब्द लहान मुलांच्या तोंडी सुद्धा ऐकायला मिळतो, बरं का? पण हा स्ट्रेस, हा तणाव येतो कुठून? याचं एक मुख्य कारण आहे आपलं आभासी जग, म्हणजेच सोशल मीडिया. आपण सकाळी उठल्या आधी देवाचे पाय पडण्याऐवजी, देवाला नमस्कार करण्याऐवजी किंवा निसर्गाकडे पाहण्याऐवजी मोबाईलची स्क्रीन बघतो. कोणाचे किती मेसेज आलेत, कोणी काय पोस्ट केलंय, कोणाच्या आयुष्यात काय सुरू आहे, कोणाचं आयुष्य किती भारी आहे, हे बघण्यात आपला दिवस सुरू होतो. तुलनेचा जो आजार आहे तो बळावत चाललाय. सोशल मीडियामुळे आपण नकळत स्वतःची तुलना इतरांशी करू लागलोय. कोणीतरी फिरायला गेलंय, कोणीतरी नवीन गाडी घेतलीये, हे पाहून आपल्या मनात एक प्रकारची पोकळी निर्माण होत असते. पण आपण विसरतो की स्क्रीनवर दिसणारं आयुष्य हे एडिटेड असतं, खोटं असतं. वास्तव आयुष्य मात्र वेगळं असतं, हेच आपण समजून घ्यायला विसरत चाललोय.
आणि म्हणून यासाठी डिजिटल डिटॉक्सची गरज आहे. मित्रांनो, आठवड्यातून किमान एक दिवस किंवा दिवसातून किमान 2 तास नो गॅझेट टाईम पाळायला हवा. रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी मोबाईल बाजूला ठेवायला पाहिजे. त्याऐवजी एखादं चांगलं पुस्तक वाचा, डायरी लिहा किंवा घरातल्या माणसांशी थेट संवाद साधा. जेव्हा तुम्ही स्क्रीन बंद करता तेव्हाच तुमचं खरं आयुष्य सुरू होतं. डोळ्यांना आणि मेंदूला विश्रांती द्या, शांतता अनुभवायला शिका. श्रोते हो, आरोग्य सुधारण्यासाठी जिममध्ये जाऊन तासनतास घाम गाळण्याची किंवा डाएटच्या नावाखाली उपाशी राहण्याची सुद्धा गरज नसते. आपल्या रोजच्या सवयींमध्ये छोटे छोटे बदल केले तरीसुद्धा खूप मोठा फरक पडतो. पाणी पिण्याचं गणित. आता आपलं शरीर 70% पाण्याने बनलेलं आहे, पण कामाच्या गडबडीत आपण पाणी प्यायला मात्र विसरत असतो. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला पाहिजे. तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिणं अधिक फायदेशीर असतं. सकाळी 15 मिनिटं चालणे. जिम शक्य नसेल तर नका जाऊ, पण रोज सकाळी किंवा संध्याकाळी फक्त 15 मिनिटं वेगाने चाला. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. बॅलन्स डाएट हा सुद्धा खूप महत्वाचा असा मंत्र आहे. बाहेरचं जंक फूड, पॅक केलेले पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. घरचं ताजं जेवण, ऋतूनुसार मिळणारी फळं आणि पालेभाज्यांचा आहारात समावेश केला पाहिजे. जेवताना टीव्ही किंवा मोबाईल पाहणं पूर्णपणे बंद करायला पाहिजे. अन्नाचा आस्वाद घेऊन जेवलं तर नक्कीच अन्नसुद्धा आपल्याला आनंदाने ग्रहण करता येतं. आता आहे झोपेचं गणित. शरीराला 6 ते 7 तासांची गाढ झोप मिळणं अत्यंत आवश्यक आहे. वेळेवर झोपणं आणि वेळेवर उठणं हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. तर श्रोते हो, बघा ना, गप्पा मारता मारता वेळ कशी निघून गेली समजलंच नाही. आज आपण शरीरापासून मनापर्यंत आणि स्वयंपाकघरापासून ते थेट आपल्या सवयींपर्यंत सगळ्या गोष्टींवर सविस्तर चर्चा केली. जाता जाता एवढंच म्हणेल, हे शरीर आपल्याला निसर्गानं दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. त्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. पैसे पुन्हा कमावता येतात, गेलेली नोकरी किंवा संधी पुन्हा मिळवता येते, पण एकदा का आरोग्य बिघडलं की ते पूर्ववत करणं खूप कठीण होतं. म्हणूनच स्वतःसाठी वेळ काढा, नाती जपा, माणसांशी प्रत्यक्ष बोला, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवा आणि मनापासून हसा. तुम्हाला आजचा हा विशेष टॉक किंवा विशेष गप्पांचा कार्यक्रम कसा वाटला? तुमच्या आरोग्याच्या विषयीच्या काही तक्रारी किंवा काही घरगुती उपाय तुम्हाला माहिती आहेत का? मला ते नक्की पाठवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह सविस्तर गप्पा करण्यासाठी. तोपर्यंत काळजी घ्या, निरोगी रहा आणि आनंदी रहा. आणि हो, ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

रामकृष्ण हरी। सर्वांना सांभाळून घेणारा माणूस जेव्हा एकटा पडतो तेव्हा त्यालाही वाटतं आपल्यालाही कोणीतरी सांभाळून घ्यावं, आणि जो त्याला त्या कठीण काळात सावरतो तोच त्याच्या आयुष्यातील सर्वात हक्काचा आणि खास माणूस असतो। म्हणूनच म्हणतात की प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या, बदल निश्चितच घडेल, मग ती परिस्थिती असो वा मनस्थिती।

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभंगी सोबत आजच्या शुभदिन आयोरे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज 4 ऑक्टोबर हा दिवस निसर्गातील सजीव आणि मानवी वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीने जगभर अत्यंत महत्वाचा मानला जातो. निसर्गातील मुके प्राणी पक्षी आणि पाळीव जनावरांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी त्यांच्यावरील क्रूरता थांबवण्यासाठी आणि त्यांच्याप्रती संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी दरवर्षी आजचा दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो. निसर्गाची अन्नसाखळी आणि पृथ्वीचं सौंदर्य या मुक्या जीवांवरच अवलंबून आहे. जागतिक अंतराळ सप्ताहाची सुरुवात वर्ल्ड स्पेस वीक 4 ते 10 ऑक्टोबर. 4 ऑक्टोबर 1957 रोजी सोव्हिएत युनियनने मानवाचा पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक 1 अवकाशात प्रक्षेपित करून अंतराळ युगाची सुरुवात केली होती. त्या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून संयुक्त राष्ट्रांतर्फे आजपासून 10 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण जगात जागतिक अंतराळ सप्ताह साजरा केला जातो. आज परकीय भूमीवर राहून भारताच्या स्वातंत्र्याची मशाल पेटवणाऱ्या थोर देशभक्ताची जयंती आणि एका संवेदनशील अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठबळ देणारे महान क्रांतिकारक विचारवंत आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मार्गदर्शक पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांची आज जयंती. त्यांनी लंडनमध्ये स्थापन केलेले इंडिया हाऊस हे भारतीय क्रांतिकारकांचं मुख्य शक्तीपीठ बनलं होतं. रंग दे बसंती या अजरामर चित्रपटातील आपल्या वास्तववादी अभिनयाने रसिकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री आणि लेखिका सोहा अली खान आज तिचा 48वा वाढदिवस साजरा करत आहे. आजचा मनभावन सुविचार एखाद्या देशाची किंवा समाजाची माणुसकी किती महान आणि किती सुसंस्कृत आहे हे त्या समाजातील मुक्या आणि दुर्बल प्राण्यांशी कशा प्रकारे वागले जातं यावरून ओळखता येते. दया करुणा आणि निष्ठा ही केवळ माणसांपुरती मर्यादित न ठेवता सर्व सजीवांवर प्रेम करणं हाच खरा धर्म आहे. आणि आजची बोधकथा महाभारतातील एक अतिशय भावस्पर्शी प्रसंग आहे. कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर अनेक वर्षांनी जेव्हा पांडव महाप्रस्थानासाठी हिमालयाच्या वाटेने स्वर्गाकडे निघाले तेव्हा वाटेत द्रौपदी आणि चारही भाऊ एकेक करून कोसळले. शेवटी केवळ धर्मराज युधिष्ठिर जिवंत राहिले आणि त्यांच्यासोबत चालत होता एक असामान्य भटकणारा कुत्रा. तो कुत्रा प्रवासातील प्रत्येक संकटात युधिष्ठिरांच्या सोबत सावलीसारखा चालत होता. शेवटी स्वर्गाचं महाद्वार आलं. देवराज इंद्र स्वतः आपला रथ घेऊन युधिष्ठिरांचं स्वागत करण्यासाठी प्रकट झाले. इंद्र म्हणाले, धर्मराज आपण स्वतः सदैव स्वर्गात प्रवेश करण्यास पात्र आहात, रथात बसा. युधिष्ठिर रथात चढू लागले तेव्हा तो कुत्राही त्यांच्या मागे जाऊ लागला. इंद्राने लगेच कुत्र्याला अडवलं आणि म्हणाले, थांबा, स्वर्गात कुत्र्याला प्रवेश नाही, हा एक अपवित्र पशु आहे, याला इथेच सोडून द्या आणि आपण स्वर्गात चला. तेव्हा युधिष्ठिरांनी रथातून पाय मागे घेतला आणि हात जोडून म्हणाले, देवराज ज्याने संपूर्ण प्रवासात भुकेची तहानेची आणि थंडीची पर्वा न करता माझ्यावर निस्वार्थ निष्ठा ठेवली, संकटात माझी साथ कधी सोडली नाही, त्या मुक्या जीवाला इथं वाऱ्यावर सोडून जर मला स्वर्गाचं सुख मिळणार असेल तर मला असा स्वर्ग नको, मी या कुत्र्यासोबत इथेच जमिनीवर राहायला तयार आहे. युधिष्ठिरांचे हे शब्द ऐकताच त्या कुत्र्याने आपलं रूप बदललं आणि साक्षात धर्मदेव प्रकट झाले. युधिष्ठिरांची परीक्षा घेण्यासाठीच त्यांनी ते रूप घेतलं होतं. तात्पर्य हेच, जे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतात आणि पडत्या काळात साथ देतात त्यांची साथ कधीही सोडू नका. मुक्या प्राण्यांची निष्ठा ही माणसाच्या खोट्या स्वार्थापेक्षा कैकपटीने श्रेष्ठ असते. तेव्हा श्रोते हो, आज 4 ऑक्टोबरचा हा रविवार आपल्याला निसर्गाच्या एका सुंदर सत्याची आठवण करून देतो. माणूस हा पृथ्वीचा मालक नसून तो या निसर्गाचा एक घटक आहे.
आजच्या या दिवशी काही संकल्प नक्कीच करूया. आजच्या प्राणी दिनानिमित्त घराबाहेर गच्चीवर किंवा अंगणात पक्ष्यांसाठी दाणे आणि पाण्याचे भांडे ठेवा. रस्त्यावरील भटक्या श्वानांना किंवा मांजरांना दगड मारण्याऐवजी उरलेली पोळी किंवा बिस्किट प्रेमाने खाऊ घाला. आणि दुसरा म्हणजे आज रविवारचा दिवस मोबाईल स्क्रीनपासून थोडा लांब राहून आपल्या पाळीव प्राण्यांसोबत खेळा आणि निसर्गात शांतपणे फेरफटका मारा. खरी शुभदा कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या मनातल्या करुणेत, मुक्या प्राण्यांच्या डोळ्यातील समाधानात असते. जोपर्यंत तुमचे विचार प्रेमळ आहेत तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आर जे शुभांगी आपल्या निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रीराम समर्थ। भगवंताच्या संयोग वियोगातच खरे सुख दुःख आहे। हल्ली लोकांचे हित करण्यासाठी जो तो झटत असतो, पण आपले स्वतःचे हित साधल्याशिवाय दुसऱ्याचे हित आपण काय साधणार? ज्याला स्वतःला सुधारता येत नाही तो दुसऱ्याला काय सुधारणार? त्याला सुद्धा अभिमानच आड येतो, कारण त्याला वाटते आपण दुसऱ्याचे हित करून देऊ। या अभिमानाने तो फुगलेला असतो। अहंकार जाण्यासाठी साधनच करावे लागते आणि ते साधन गुरु सांगत असतात, म्हणून त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागले म्हणजे आपले हित होते। ब्रह्म हे काही कुठे शोधायला जावे लागत नाही, ते आपल्या जवळच असते, पण ते दुसऱ्याने आपल्याला दाखवावे लागते। हेच काम सद्गुरू करत असतात। श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म अवतार घेऊन वसुदेवाच्या पोटी आले, परंतु वसुदेव त्यांना आपला मुलगाच समजत होते। तोपर्यंत प्रत्यक्ष परमात्मा घरी असूनही ओळख पटली नाही। तेच नारदांनी जेव्हा त्यांना सांगितले की श्रीकृष्णाला आपला मुलगा न समजता तो परब्रह्म आहे असे समजा, म्हणजे तुमचे हित होईल, तेव्हा खरी ओळख पटली। तसेच राम अवतारी असूनही वसिष्ठाने जेव्हा सांगितले की तूच प्रत्यक्ष परब्रह्म आहेस, तेव्हाच त्याला ते ज्ञान झाले। आता हे जरी केवळ आपल्याला दाखवण्याकरता असले, तरी त्याचा अर्थ हा की गुरुने दाखवल्याशिवाय तो परमात्मा भेटत नाही। गुरु तरी काय सांगतात? नामस्मरण हेच साधन म्हणून ते सांगतात। ते दिसायला जितके सोपे तितकेच करायला कठीण असते। ते कठीण आहे म्हणून सोडून देऊ नये। आपण देवाला शरण जाऊन साधन करायला लागावे, म्हणजे ते करायला तो परमात्मा शक्ती देतो। जगात खरे सुख नाही आणि दुःखही नाही। जगात सुखदुःख आहे असे जे आपल्याला वाटते ते अपुरे, ते तात्पुरते आहे। खरे सुखदुःख भगवंताच्या संयोग वियोगामध्येच आहे। खरे पाहता आपली बुद्धी लवचिक आहे, आपल्या वृत्तीवर कशाचाही परिणाम होतो, म्हणून आपल्या मागे भगवंताचा आधार हवा। आपण त्याचे आहोत आणि जे जे होते ते त्याच्या इच्छेने होते असे समजून वागावे। भूक लागली तर आईजवळ खायला मागावे पण चोरी करू नये, तसे पोटापुरते भगवंताजवळ मागावे पण जास्त मागू नये। भगवंत अत्यंत जवळ आहे आणि अत्यंत दूरही आहे, तसाच तो सर्वव्यापी आहे, म्हणून तो आपल्याला दिसत नाही। आपण दरवर्षी भगवंताचा जन्म करतो, याचा अर्थ असा की मागच्या वर्षी आपण जन्म केला हे विसरलो, म्हणून या वर्षी पुन्हा त्याचा जन्म करावा लागला। खरे म्हणजे भगवंताचा वाढदिवस करायला पाहिजे। भगवंत काल होता, आज आहे आणि उद्या राहणारच, म्हणून त्याचा खरा वाढदिवस होऊ शकतो। भगवंताचे अस्तित्व आपण जागृत ठेवले तर दरवर्षी जास्त उत्साह वाढेल आणि आनंदाचा वाढदिवस होईल। आजचे बोधवचन: राम नाम जाणा अक्षरे दोन, गुरुमुखे करावी ओळखणा। जानकी जीवन स्मरणा।

খুশি সন্দেশ। नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आवळा हे कोरडं फळझाड पीक, तर या पिकामध्ये कमी प्रमाणात कमी ना पण कीड रोगाचा प्रादुर्भाव येतो आणि बऱ्याच वेळा त्याच्या जर आपल्याला व्यवस्थित त्याच्या कीड रोगाविषयी माहिती नसेल तर आपण त्याचं व्यवस्थापन योग्यरित्या करू शकत नाही आणि उत्पादनामध्ये लक्षणीय घट येते। तर आज आपण आवळ्यावरील कीड आणि रोग या संदर्भामधील पायाभूत माहिती किंवा तंत्रज्ञान या संदर्भामध्ये उहापोह करणार आहोत। आवळ्याच्या झाडावर किडीचा जर आपण उल्लेख करायचा झाला तर प्रामुख्याने साल पोखरणारी अळी, गॉल माशी ह्या दोन प्रमुख किडीचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये होतो आणि रोगाचा जर विचार केला तर तांबेरा, ब्ल्यू मोल्ड आणि नेक्रोसिस हे महत्त्वाचे आवळ्यावरील रोग। तर साल पोखरणारी जी अळी आहे या किडीचा सप्टेंबर, ऑक्टोबर व फेब्रुवारी, मार्च या महिन्यामध्ये मोठा उपद्रव होतो। या किडी रात्रीच्या वेळेस साल पोखरून आत शिरतात व सालीचा आतील भाग खातात। तर या साल पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी फांद्यावर आणि खुडावर असणाऱ्या अळ्या काढून नष्ट कराव्यात। अळीने केलेल्या छिद्रात रॉकेल किंवा पेट्रोलमध्ये भिजलेला कापसाचा बोळा टाकून छिद्र मातीनं लिपून घ्यावं। दुसरी आवळ्यावरील महत्वाची कीड म्हणजे गॉल माशी। ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात या अळीचा उपद्रव दिसून येतो। या किडीची अळी खुडावर छिद्र पाडून आत शिरते। अळीमुळे नुकसान झालेल्या भागावर फुडासारखी वाढ दिसते। या किडीच्या व्यवस्थापनासाठी किडलेल्या फांड्या तोडून नष्ट केल्या पाहिजेत आणि पीक संरक्षण शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच आपण कीटकनाशकाचा वापर करायला पाहिजे। आवळ्यावर महत्वाच्या रोगाचा आपण जसा उल्लेख करतो त्याच्यामध्ये तांबेरा। तांबेरा हा या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानांवर आणि फळांवर तपकिरी रंगाचे चिपके आढळतात। तांबेऱ्याच्या प्रतिबंधासाठी आणि व्यवस्थापनासाठी मॅनकोझेब हे जे बुरशीनाशक आहे 30 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी। आवळ्यावरील दुसरा महत्वाचा रोग म्हणजे ब्ल्यू मोल्ड। तपकिरी रंगाचे लिबलिबी ठिपके फळावर दिसून येतात आणि या ठिपक्यावर निळसर हिरव्या रंगाची बुरशी वाढलेली दिसते। या रोगाच्या नियंत्रणासाठी मिठाच्या द्रावणाची फळावर प्रक्रिया करावी। नेक्रोसिस हा आणखी एक महत्वाचा रोग। आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारी ही विकृती आहे। या विकृतीत बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आवळ्याच्या फळावर काळपट डाग दिसतात। अशा फळांना बाजारात कमी किंमत मिळते। यासाठी 10 लिटर पाण्यामध्ये 40 ग्रॅम बोरॉनयुक्त पावडर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात 15 दिवसाच्या अंतरानं 2 ते 3 वेळा फवारावी। ह्या जर बाबी आपण पाळल्या आणि आवश्यकतेनुसार पीक संरक्षण शास्त्रज्ञ किंवा कीटकशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली किंवा वनस्पती रोगशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण व्यवस्थापन योजना केली तर आपल्याला फायदा होईल। त्यामुळे आपण आवश्यकतेनुसार कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शाखेशी संपर्क करा आणि आवश्यकतेनुसारच रसायनं वापरा आणि आपल्या आवळ्यावरील कीड रोगाचं व्यवस्थापन करा। नमस्कार। कृषी संदेश।

0: सर्वानुभूती भगवत दर्शन.
1: तुम्ही काय किंवा मी काय किंवा आणखी कोणी काय, आपण कोणीच काहीच नाही. हे सर्व काही त्या प्रभूच्या मालकीचं आहे, सर्व काही प्रभूचं आहे. ईश उपनिषदाचा प्रारंभीचा मंत्रच आपल्याला प्रत्येक वस्तूत भगवंताची प्रतिष्ठा करायला सांगत आहे. तुम्ही ज्या संपत्तीचा उपभोग घेत आहात तिच्यात भगवान विद्यमान आहे. तुमच्या मनात ज्या इच्छा उठतायत त्यात तो वसत आहे. ज्या वस्तू विकत घेऊन तुम्ही आपली ती इच्छा पूर्ण करत आहात त्या वस्तूतही तो विराजत आहे. तुमच्या सुंदर वेशभूषेत, तुमच्या मोहक अलंकारांमध्ये तोच विराजमान आहे. या समस्येचं हे उत्तर आहे. आपण या दिशेने विचार करायला हवा, ही अशी भावना बाळगायला हवी. या दिव्य चक्षूंनी, या ब्रह्मदृष्टीनी जगाकडे बघू लागल्यावर सगळा देखावाच बदलून जाईल. कारण जशी दृष्टी तशीच सृष्टी. तुम्ही जर आपल्या प्रत्येक हालचालीत, आपल्या बोलण्या चालण्यात, आपल्या शरीरात, आपल्या सर्व गोष्टींमध्ये भगवंताची स्थापना कराल तर उभं दृश्यच पालटून जाईल. हे जग दैन्याचं वाटण्याऐवजी ते तुमच्यासाठी स्वर्ग बनून जाईल. येशूंनी असं म्हटलंय की स्वर्गाचं राज्य तुमच्या अंतर्यामीच आहे. वेदांतही असंच म्हणतो. प्रत्येक थोर धर्माचार्यही असंच म्हणतो, ज्याला बघण्यासाठी डोळे आहेत तो बघो, ज्याला ऐकण्यासाठी कान आहेत तो ऐको. वेदांत सप्रमाण सिद्ध करून देतो की आपण ज्या सत्याच्या सारखे शोधात आहोत ते सत्य नित्य सिद्ध असून सदा आपल्या जवळच आहे. आपल्या अज्ञानामुळे आपल्याला वाटत असतं की आपण ते हरवलंय आणि म्हणून रडत ओरडत ते शोधण्याच्या धडपडीत आपण जगभर भटकत असतो. पण वस्तुतः ते सदा आपल्या हृदयातच वर्तमान असतं. केवळ तिथेच ते आपल्याला सापडू शकतं. जगाचा त्याग करा ह्या उपदेशाचा जर आपण तो जुना रुक्ष स्थूल अर्थ घेतला तर त्याचा अर्थ असा होईल की मग आपण कर्माला रामराम ठोकायचा, आळशी बनून चिखलाच्या पेंडासारखं बसून राहायचं, कसलाही विचार करायचा नाही, कोणतंही काम करायचं नाही, उलट दैववादी होऊन जायचं. परिस्थितीच्या ओघात प्रवाहपतिताप्रमाणे सारखं इतस्ततः व्हायचं, निसर्गाच्या नियमांचे बंदे गुलाम होऊन बसायचं आणि सारखं कसं तरी कुठंतरी भरकटत असायचं. त्या उपदेशाच्या चुकीच्या अर्थानं हा अनर्थ ओढवेल. पण हा मुळी त्या उपदेशाचा खरा अर्थच नव्हे. आपण कर्म करायलाच हवं. खोट्या फसव्या वासनांनी बेबंद वहावणाऱ्या या सामान्य जनांना कर्माविषयी काय माहिती असतं? स्वतःच्या भावनांनी आणि इंद्रियांनी फरफटला जाणारा माणूस कर्माविषयी काय जाणत असतो? जो आपल्या वासनांनी कुठल्याही प्रकारच्या स्वार्थीपणांनी फरफटला जात नाही तोच खरोखर कर्म करत असतो. ज्याच्या पोटात कोणताही मतलब दडलेला नसतो तोच कर्म करत असतो. ज्याला कर्मापासून कसल्याही लाभाची आस नसते तोच कर्म करत असतो. एखाद्या सुंदर चित्राचा आस्वाद खरोखर कोण घेत असतो? विकणारा की ते नुसतं साक्षीवृत्तीनं पाहणारा? विक्रेता आपल्या हिशेबातच गर्क असतो. ते केवढ्याला विकलं जाईल आणि त्यावर नफा किती मिळेल या विचारातच दंग असतो. त्याच्या डोक्यात हेच विचार चालू असतात. त्याचं लक्ष लिलावाच्या बोलींकडेच असतं. त्या कशा कशा वाढतायत हेच तो बघत असतो. दर किती झपाट्याने वाढतो आहे हे ऐकण्यात तो गुंग असतो. तो त्या चित्राचा आस्वाद घेणार केव्हा? विकण्याचा किंवा विकत घेण्याचा कसलाही इरादा नसलेला माणूसच तिथे उभं राहून त्या चित्राचा खरा आस्वाद घेऊ शकतो. तो नुसता त्या चित्राचं सौंदर्य बघत उभा राहतो आणि मनमुराद आनंद लुटतो. तद्वतच हे आपलं विश्व ब्रह्मांडही एक चित्र आहे. आणि ज्यावेळी वासना लयाला जातील त्यावेळीच माणूस या जगाचा आस्वाद घेऊ शकेल आणि त्यावेळीच हे विकणं आणि विकत घेणं थांबेल. मालकीच्या या भ्रामक कल्पना नाहीशा होतील. मग कर्ज देणारा लोपेल, विकत घेणारा लोपेल, विकणारा लोपेल आणि उरेल फक्त सुंदर चित्रासारखं हे आपलं जग. ईश्वरासंबंधी या पुढच्या कल्पनेपेक्षा अधिक सुंदर कल्पना मला कुठेही आढळलेली नाही. आणि ती कल्पना अशी की परमेश्वर हा एक महान कवी आहे, प्राचीन कवी आहे. हे समग्र विश्व त्याचं काव्य आहे. ते तो अनंत आनंदाच्या शाईनं नाना श्लोकात, नाना वृत्तात, नाना छंदात लिहितो आहे. वासना सोडून देऊ, तेव्हाच आपण त्या आनंदघन प्रभूच्या या विश्वकाव्याचा नीट अर्थ लावायला आणि त्याचा रस चाखायला समर्थ होऊ. मग आपल्या दृष्टीला सर्व काही दिव्य दिसू लागेल, सर्व काही ब्रह्ममय दिसू लागेल. आपण ज्यांना काळबेरे आणि अपवित्र समजत होतो ते सगळे कानेकोपरे, सगळे आडमार्ग, अवघी अंधारी ठिकाणं मग दिव्य रूप धारण करतील, ब्रह्मस्वरूप होऊन जातील. ती आपलं खरं स्वरूप मग आपल्याला उघड करून दाखवतील. मग आपण स्वतःला हसू आणि हे उमजू की हे सगळं रडणं ओरडणं केवळ पोरांचा खेळ आहे आणि आपण सदैव साक्षीप्रमाणे उभे असून तो खेळ पाहतो आहोत. म्हणून आपापली कर्म करा असं वेदांताचं आपल्याला सांगणं आहे.

तथागता तू मान्य करा जे काही घडी राहीन ते कसा नवय, ज्यांना नियम तसाच त्यांना उपसिद्धांत बी त्या बाजत कार्यकारण भावशे, ईश्वरवादी मत ईश्वरनं पूर्व नियोजन तू कर अमान्य, आत्माना फेरा तू करा अमान्य, अनमोक्ष मुक्ती यानं बिगर तू निलीन इज्ञानिक सिद्धांतनं तत्व निब्बान म्हणशीन, तुन्या शिकवणुकना मध्यबिंदू म्हणशी सर्वास्तई पहिले मन, मनले समजी लेवानं मनना संस्कार

केससारखा. म्हणशीन मनी शुद्धी मनवरला संस्कार चीत शुद्धी हौश धरमना सार. त्यान गुंता मन संभायो खरं वागो अरे अष्टांगिक रस्तातही खरा धर्म अहो धरमण्या पोथ्यासमा रासच नाही तो रास आपला वागणूकमा मनना चितमा शुद्धी संगट. बात थागता माणूसना प्रगती गुंता तू शिलणारस ताले म्हणजे चांगला गुणणारस ताले महत्व दिन. शिलना जपणूक गुंता तू सांगा दा अगुण शील दान उपेक्का नैष्क रम्य ईर्य क्षमा सत्य अधिष्ठान करुणा आन मैत्री. शील म्हणजे नीतिमत्ता मनना जो जे कल चांगला गोष्टीसकडे लाज बायगो अपराधकारांनी शिलेच म्हणू पाप बिरुता. नैसक्रम्य या सद्गुणमा वज चालू जलम मतल्या सुकना त्याग आणि टायावस उत्थय अवस्था परतफेडीन्या अपेक्षा सोडिशिनी करावस दान दुसऱ्यासना बलासाठी. मग जीव का देणा वयना नेमन कोशी तैवस इर्य बलवान तो हात्मा लेल करम ताका थाई बठ्ठ करो पुर इर्यवान वैशिनी एकचित वैशिनी वस ज्ञान वरित ताबा. समजेस त्या मतला खरापणा त्या वयस ज्ञान साधना थाई खरापण कन वस बलवान उदासपण आणि यखलपण मातला फरक आश्रण थाई येस समजी. तिरस्कार थई तिरस्कार नाही जास तो जास माफ करावरे. पक्का ठामपणा रास अधिष्ठान मा तशीच पिरीम मातली दया रास करुणा मजार. दुश्मन थई बी रास पिरीम भाव दोस्तार भाव बंधुभाव जोजन म्हणजे दोस्ताना आणि उपेक्षा म्हणजे न्यारस छुट्ट राहणं. उदासपण नाही उपेक्षा म्हणजे अनासक्ती नाही ती आवड नावड नाही तीन अशी परिस्थिती रास म्हणणे. फय भेटताच उत्थय होत नाही मोरेत जास बिगर असणे हौशील मार्गाना बैकटी थई ताकदवर वसमन म्हणत चांगलं चांगला संस्कारे स्थायी करस माणूसले उभा. संस्कृतीले वाचाडा गुंता तस दखते सत्य अन ज्ञान ह्या वाढी लावतस चांगला विचारेसले चांगला माणसेस गुंता आणि संस्कृतीना

वदाव सदाचार हाथोर सांडू नये तो जनी तोचितो मानवी धन्य हो तो जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो आतापर्यंत मनाचे श्लोक समर्थ रामदास तीन भाग आपण ऐकले, चिंतन केलं, मंथन केलं आणि अंगी बाणवायचा प्रयत्न पण केला। आजचा श्लोक आहे प्रभाते मनी। श्री समर्थ रामदास आधी केले आणि मग सांगितले। प्रभाते मनी रामचिंतित जावा, खूप म्हटलं तर सोपा सोपा अर्थ आहे, सकाळी उठायचं आणि रामाचं नाव घ्यायचं, बस हा अर्थ झाला। पण प्रभात, प्रभात जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रभात म्हणजे काय? सकाळी आणि प्रभाते याच्यात काही फरक आहे? मला असं वाटतं की प्रभाते मनी, प्रभात ही ब्राह्म मुहूर्त किंवा ज्याला आपण पहाट म्हणतो त्याला प्रभात म्हणतात, लवकर उठायचं। आणि प्रभाते मने, त्या प्रभातला काय होतं की वातावरण सगळं शुद्ध असतं, व्हायब्रेशन्स आपण जे म्हणतो ती पवित्र असतात, बरेचसे लोक झोपलेले असतात आणि सकाळी उठून शरीर पण फ्रेश झालेलं असतं, सकाळी उठल्यावर वातावरण पण फ्रेश असतं आणि त्यामुळे मनात संकल्प पण चांगले येतात। आणि जेव्हा सकाळी उठून आपण मनात चांगले संकल्प ठेवतो तेव्हा पूर्ण दिवस चांगला जातो अशी एक मान्यता आहे। जे आपण सकाळी करतो त्याच्यावर आपला दिवस अवलंबून असतो आणि म्हणून समर्थ म्हणतात प्रभाते मनी। आणि प्रभाते मनी, सकाळी उठून मोठ्यांदा स्तोत्र, गाणी, अभंग काही म्हणायचं गरज नाहीये असं समर्थ म्हणतात, विशेषत आपण जेव्हा रामाचं स्मरण करतो। प्रभाते मनी। आणि याचा दुसरा अर्थ असा आहे की आपण समजा अभंग म्हटले, गाणी म्हटली, याचा अर्थ चुकीचा आहे असं नाही, पण जेव्हा चिंतन करायचं असतं तेव्हा ते मनातच करायचं असतं। म्हणून प्रभाते मनी राम चिंतित जावा, चिंतन करायचे। कुणाचं चिंतन करायचे? रामाचं चिंतन करायचे। हा राम कुठला आहे? हा राम अयोध्येचा आहेच पण आत्माराम पण आहे। आणि जेव्हा आत्माराम जागृत होतो तेव्हा तो राम दिसायला लागतो, तो राम समजायला लागतो आणि त्या रामाची आठवण सोपी होते। आत्माराम जेव्हा निद्रिस्त असतो तेव्हा मुखानी फक्त राम म्हटलं जातं पण तो राम आठवत नाही, तो राम दिसत नाही आणि मग जीवनात राम वाटत नाही आणि आराम पण मिळत नाही। म्हणून प्रभाते मनी राम चिंतित जावा, रामाचं चिंतन करायचंय। चिंतन करायचं म्हणजे रामाचं चरित्र काय आहे ते फक्त गायचं नाही, तो आदर्श आहे आणि तो किती चांगला आहे याचं फक्त स्मरण नाही करायचं, तर मला त्याच्यासारखं बनता येईल का, माझं जीवन त्याच्यासारखं होईल का, तो माझ्या बरोबर सतत राहील का, याचा विचार करायचा आहे, याचं चिंतन करायचंय आणि याचं स्मरण पण करायचंय। सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे। आणि जेव्हा आपण रामाचं चिंतन करायला लागतो तेव्हा त्याची जवळीक उत्पन्न होते आणि तो आपल्या जवळ आहे असं वाटतं। म्हणून प्रभाते मनी राम चिंतित जावा। आणि एकदा चिंतन पूर्ण झालं की मग पुढे वैखरी राम आधी वदावा आणि मग त्याचं उच्चारण जे आहे तोंडानी मुखानी तो म्हणायला सुरुवात करायचे। राम राम राम राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचं पठण, पुरश्चरण,
मोठ्यांदा म्हटलं तरी चालतं, कारण ते हृदयातनं आलेलं असतं. अजप अजप अजप अजप म्हणतो आपण, हृदयातून जेव्हा जप चालू होतो, पहिल्यांदा मनाने चिंतन करायचं, त्याला हृदयात उतरवायचं, आणि हृदयातून जेव्हा जप चालू होतो तेव्हा तो अजप अजप होतो. पुढे वैखरी राम आधी वदावा. आता जेव्हा सकाळी उठून प्रभाते, म्हणजे प्रभाते उठून रामप्रहरी उठून, म्हणून आपल्या या भागाचं नावच आहे रामप्रहर, रामप्रहरी उठून रामाचं चिंतन केलं, नंतर राम तोंडाने वदला म्हटला की मग काय होईल, ऍटोमॅटिक सदाचार हा थोर सांडू न येतो. थोर सांडू न येतो म्हणजे सदाचार आपण दिवसभर सत आचरण करायचे. सत आचरण करायचे म्हणजे रामाला प्रत्यक्ष समोर ठेवून किंवा रामाला बरोबर घेऊन आचरण करायचे. आणि जेव्हा मनात सत असतं तेव्हा असत राहत नाही. जेव्हा मनात राम असतो तेव्हा आरामच मिळतो, हराम होत नाही. आणि राम निघून जातो तेव्हा तो हराम होतो, आराम निघून पण जातो आणि मन अस्वस्थ होतं. म्हणून सदाचार आणि दुराचार, राम जेव्हा दूर जातो तेव्हा दुराचार चालू होतो आणि राम जेव्हा जवळ असतो तेव्हा सदाचार चालू होतो. आणि म्हणून म्हणतात सदाचार हा थोर सांडू न येतो. आणि हे सगळं केल्यावर जनी तोचितो मानवी धन्य होतो. हे सगळं जर का केल्यावर ऍटोमॅटिक मनुष्य जीवन धन्य होऊन जातं. धन्य झालं म्हणजे सफल झालं, संपूर्ण झालं. आणि फक्त मनुष्य जीवन स्वतःच संपूर्ण होत नाही तर आपल्या बांधवांचं, भगिनींचं, आप्तांचं जीवन पण धन्य करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. जय जय रघुवीर समर्थ. ओम शांती. आज भाग 4 झाला आपला. पुढच्या भागात पुढचे श्लोक बघूया. ओम. प्रभाते मनी राम चिंतीत जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा.

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM आणि मी आहे आरजी अक्षरा. आजचा विषय थोडासा वेगळा आहे आणि खरं सांगायचं तर हा विषय फक्त विषय नाही आहे, हा एक प्रवास आहे. असा प्रवास जो कदाचित तुमच्यापैकी अनेकांनी अनुभवला असेल. गावाकडून शहराकडे शिक्षणासाठी निघालेला प्रवास. आपल्यापैकी काही जण गावात वाढलेले असतात. लहानसं घर, अंगण, आजूबाजूला ओळखीची माणसं, सकाळी पक्ष्यांचा आवाज, शेताकडून येणारा वारा आणि कुठेही गेलं तरी कोणीतरी विचारणारच, कुठे चाललास, कॉलेजला जातोय, बरं अभ्यास कर, अशी दोन वाक्य. पण त्यामध्ये किती आपलेपणा असतो. आणि मग एक दिवस हातात एक बॅग असते. आई त्या बॅगेमध्ये शेवटच्या क्षणी काहीतरी ठेवत असते. हे घे, बाहेरचं खाऊ नकोस, हे कपडे ठेव, पैसे जपून वापर, वेळेवर जेव, फोन करत जा. आपण बाहेरून फक्त हो ग आई माहिती आहे मला असं म्हणतो, पण मनात मात्र एक वेगळीच धावपळ सुरू असते. कारण पहिल्यांदाच आपण घरापासून दूर जाणार असतो शिक्षणासाठी. नवीन कॉलेज, नवीन शहर, नवीन लोक, नवीन आयुष्य, एक्साइटमेंट असतं, पण त्याचबरोबर थोडी भीतीही असते. कारण गावात आपल्याला सगळं माहीत असतं, कोणत्या रस्त्याने जायचं, कोणत्या दुकानात काय मिळतं, कोणाच्या घरी गेलं तर पाणी मिळणार, कुठे मित्र भेटणार, सगळं ओळखीचं. पण शहरात तिथे आपणच नवीन असतो. आणि खरं सांगायचं तर शहरात जाण्याआधी आपल्याला वाटतं, बस आता कॉलेज सुरू झालं की लाईफ एकदम चेंज होणार. पण लाईफ बदलते फक्त आपल्या कल्पनेपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने. मला अजूनही तो पहिला प्रवास खूप वेगळा वाटतो. गाव मागे राहायला लागतं, खिडकीतून बाहेर बघताना शेतं दिसतात, मग छोटी छोटी घरं, मंदिरं, ओळखीचे रस्ते, आणि हळूहळू ते सगळं मागे पडत जातं. गाडी पुढे जाते आणि मन मात्र मागेच कुठेतरी थांबतं. आपण शहराकडे जात असतो पण मनात मात्र एक प्रश्न असतो, मी इथे जमवून घेऊ शकेल का? आणि मग शहर सुरू होतं. मोठे मोठे रस्ते, ट्रॅफिक, सतत धावणारी माणसं, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज, मोठमोठ्या बिल्डिंग्स, आणि आपल्याला क्षणभर वाटतं, अरे देवा एवढं मोठं शहर. पहिल्या काही दिवसात तर शहरातला रस्ता लक्षात ठेवणं हेच मोठं अचीवमेंट असतं. एकदा कुठे जायचं असलं गुगल मॅप सुरू करायचा, इथून लेफ्ट घ्या, आपण लेफ्ट घेतो, आणि मग पुन्हा 2 मिनिटांनी फोन बघतो, अरे देवा आपण कुठे आलो. आणि मग एखाद्या अनोळखी व्यक्तीला विचारायचं, ऐका ना हे कॉलेज कुठं आहे, आणि तिथून शहराशी आपली पहिली ओळख सुरू होते. कॉलेजचा पहिला दिवस तर अजूनच वेगळा, नवीन कपडे, हातात बॅग, मनात एक्साइटमेंट आणि चेहऱ्यावर एकदम सिरियस एक्सप्रेशन. कारण आतून भीती असते, कोणी मित्र बनेल का, कोणी बोलणार का, आपण कुठे बसायचं. आणि मग एखादी व्यक्ती येते, हाय तू कुठून आली आहेस, आणि आपण म्हणतो मी गावाकडून. बस त्या एका छोट्याशा संवादापासून फ्रेंडशिप सुरू होते.

कायम असते. घराची आठवण. शहरात कितीही चांगलं कॉलेज असो, कितीही मित्र असो, कितीही मजा असो, काही दिवसांनी आईच्या हाताच्या जेवणाची आठवण येतेच. विशेषतः जेव्हा आपण हॉस्टेल किंवा रूममध्ये स्वतःसाठी काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आई किती सहजपणे सगळं करून द्यायची हे आपल्याला जाणवतं. कधी भाजी जरा जास्त तिखट होते, कधी भात जळतो, कधी बाहेरचं खाऊन कंटाळा आला आणि मग अचानक आईचा फोन येतो, जेवलीस का? आपण म्हणतो हो, पण खरं सांगायचं तर त्या क्षणी मन म्हणत असतं, आई मला तुझ्या हाताचं जेवण खायचं आहे. फोनवरचे ते दोन शब्द, काय करतेस, कॉलेज कसं होतं, पैसे आहेत ना, हे प्रश्न अगदी साधे असतात, पण घरापासून दूर असताना हेच प्रश्न घराची जाणीव करून देतात. आणि मग हळूहळू आपण स्वतःची काळजी करायला शिकतो. पैसे कसे वापरायचे, किती खर्च करायचा, कशी बचत करायची, आजारी पडलं तर स्वतः औषधं आणायचं, कपडे स्वतः मॅनेज करायचे, वेळेवर उठणं, कॉलेजला वेळेवर जाणं. म्हणजे शिक्षण फक्त कॉलेजमध्ये मिळत नसतं, शहर आपल्याला वेगळंच शिक्षण देत असतं स्वतःला सांभाळण्याचं. आणखी एक मजेशीर गोष्ट, तीच म्हणजे गावाकडून शहरात आलेल्या मुलांची एक वेगळीच ओळख असते, आपली बोली, आपली भाषा. सुरुवातीला कोणी म्हणतं तुझी भाषा किती वेगळी आहे, कधी कोणी मजाक करतं आणि आपणही हसून टाकतो, पण काही दिवसांनी जाणवतं आपली भाषा वेगळी नाही आहे, ती आपली ओळख आहे. आपण कुठून आलो आहे, आपल्या मातीचा वास काय आहे आणि आपल्या घरात कोणती भाषा बोलली जाते, हे सगळं आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे. शहरात येऊन आपण नवीन गोष्टी शिकतो, पण गावात घेऊन आलेल्या काही गोष्टी कधीच सोडायला नकोत. आपली माणसं, आपली भाषा, आपल्या साधेपणाची सवय आणि आपल्या घरच्या आठवणी. आणि मग येते पहिली सुट्टी, ज्या दिवसाची आपण कित्येक दिवस वाट बघत असतो, बस किंवा ट्रेन पकडतो आणि यावेळी प्रवास उलटा असतो. शहर मागे राहतं आणि गाव जवळ येतं. खिडकीतून बाहेर बघताना पुन्हा तेच रस्ते दिसतात, तीच शेतं, तीच झाडं, आणि अचानक मनात एक वेगळाच आनंद येतो. बस आत्ता घर आलं. घरी पोचलो की आई दारात उभी असते, कधी काही बोलत नाही, फक्त म्हणते आलास, आणि त्या एका शब्दात पूर्ण घर असतं. आपण बॅग खाली ठेवतो, चप्पल काढतो आणि सरळ घरात जातो. घर तसंच असतं, आपली खोली तशीच असते, आपल्या वस्तूही तिथेच असतात, पण एक गोष्ट बदललेली असते, तीच म्हणजे आपण. गावातून शहरात गेलो तेव्हा आपण एक होते आणि परत येताना थोडे वेगळे झालेलो असतो, थोडे मॅच्युअर आणि थोडे जबाबदार, कदाचित थोडे शांतही, कारण शहराने आपल्याला फक्त डिग्री दिलेली नसते, त्याने आपल्याला आयुष्य समजायला सुरुवात करून दिलेली असते. आपण शिकलेलो असतो की प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होणार नाही, प्रत्येक व्यक्ती आपली असेलच असं नाही, प्रत्येक मित्र कायम सोबत राहील असंही नाही, आणि प्रत्येक दिवस सोपा असेलच असंही नाही. पण आपण मॅनेज करायला शिकलेलो असतो, पळून पुन्हा उभं राहायला शिकलेलो असतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलेलो असतो. काही वर्षांनी जेव्हा आपण पुन्हा मागे वळून बघतो ना, तेव्हा लक्षात येतं आपण शहरात फक्त शिक्षणासाठी गेलो नव्हतो, आपण स्वतःला शोधण्यासाठी गेलेलो होतो. त्या पहिल्या दिवशी ज्या शहरात आपल्याला सगळं अनोळखे वाटत होतं, आज त्याच शहरात आपले रस्ते आहेत, आपल्या कॉलेजच्या आठवणी आहेत, आपल्या मित्रांचा ग्रुप आहे, आपलं एखादं फेवरेट ठिकाण आहे आणि कितीतरी स्टोरीज आहेत. कदाचित आज आपण त्या शहरात नसू, पण एखाद्या दिवशी अचानक त्या शहराचा रस्ता दिसतो, एखादी जुनं गाणं ऐकू येतं, किंवा कॉलेजच्या दिवसांची एखादी फोटो फोनमध्ये दिसते आणि आपण पुन्हा त्या पहिल्या दिवसात जातो. तीच बॅग, तोच एक्साइटमेंट, तीच भीती आणि तेच स्वप्न, फरक एवढाच. तेव्हा आपण शहराकडे बघत होतो आणि विचार करत होतो, इथे माझं काय होणार, आणि आज मागे वळून पाहताना वाटतं, अरे या शहराने तर मला माझंच बनवलं. गावातून शहराकडे आलेला प्रत्येक प्रवास हा वेगळा असतो. कोणी इंजिनिअरिंगसाठी येतं, तर कोणी मेडिकलसाठी येतं, कोणी नोकरी

नोकरीसाठी येतं, पण प्रत्येकाच्या बॅगमध्ये फक्त कपडे आणि बुक्स नसतात. त्या बॅगेमध्ये असतात आईच्या अपेक्षा, वडिलांची मेहनत, घरच्यांची स्वप्न आणि स्वतःचं एक छोटंसं स्वप्न. म्हणून हा प्रवास फक्त गावाकडून शहराकडे आलेला प्रवास नाही आहे. हा प्रवास आहे ओळखीच्या जगातून अनोळखी जगात जाण्याचा, घराच्या सावलीतून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आणि एका साध्या गावाकडच्या मुलापासून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा. आणि कदाचित काही वर्षांनी आपण कितीही मोठ्या शहरात राहिलो, कितीही मोठ्या कंपनीमध्ये काम केलं आणि कितीही मोठे स्वप्न पूर्ण केलं, तरी आपल्या मनात एक छोटासा रस्ता कायम राहणार आहे. तो रस्ता जो आपल्या गावातून शहराकडे आलेला असतो आणि त्या रस्त्यावर एक बॅग घेऊन, डोळ्यात खूप सारी स्वप्न घेऊन आपण पहिल्यांदा निघालो होतो. म्हणूनच गाव सोडताना डोळ्यात आलेलं पाणी, शहरात मिळालेला पहिला मित्र, आईच्या डब्यातला पहिला घास, पहिल्यांदा स्वतः कमवलेले पैसे आणि पहिल्यांदा स्वतः घेतलेला निर्णय आणि सुट्टीत घरी परतल्यावर मिळालेली ती मिठी, हीच तर आपल्या शिक्षणाच्या प्रवासाची खरी सर्टिफिकेट्स आहेत. डिग्री हातात येते, पण आठवणी त्या मनात राहतात. आणि म्हणून जर तुम्हीही कधीतरी गावातून शहराकडे शिक्षणासाठी आला असाल, तर आज एकदा त्या पहिल्या दिवसाची आठवण करा. कदाचित त्या दिवशी तुम्हाला वाटलं असेल मी इथे एकटा आहे, पण आज मागे वळून पाहिलं तर जाणवतं त्या प्रवासात आपण एकटे नव्हतो. आपल्यासोबत घरच्यांची स्वप्न होती, आईची प्रार्थना होती, वडिलांची मेहनत होती आणि आपल्या स्वतःच्या डोळ्यात एक मोठं स्वप्न होतं. आणि आजचा हा प्रवास गावाकडून शहराकडे आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावाने, कारण शहराने आपल्याला खूप काही दिलं असेल, पण गावाने आपल्याला सुरुवात दिली होती. आणि सुरुवात कुठून झाली होती हे माणूस कितीही पुढे गेला तरी विसरत नाही. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत आपल्या मातीला, आपल्या माणसांना आणि आपल्या त्या जुन्या आठवणींना जपून ठेवा. मी आहे आरजे अक्षरा. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. धन्यवाद.

0: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ वत्सगुल्मचं प्रसारण. आता वेळ झाली आहे कृषी कार्यक्रमाची. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत किसानो की बात रेडिओ वत्सगुल्म के साथ.
1: कृषी विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुल्म द्वारा प्रसारित कृषी कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुल्म 90.8 FM वर. आवाज वाशिमचा.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूयात जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट सोनखासच्या अध्यक्षा आणि सचिवा यांच्यासोबत आणि त्यांना हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तर ह्या बचत गटाची कामगिरी नेमकी झाली कशी आणि त्यांना पुरस्कार मिळाला कसा याविषयीची सविस्तर चर्चा आज आपण या कार्यक्रमात करणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट सोनखासच्या अध्यक्षा विमलताई गोरे. विमलताई, आपलं या कार्यक्रमामध्ये आहे स्वागत. नमस्कार.
1: धन्यवाद.
0: सोबतच जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सचिवा शोभा गोरे ह्या सुद्धा आपल्या सोबत आहेत. त्यांचं सुद्धा या कार्यक्रमात स्वागत आहे.
2: धन्यवाद.
0: श्रोतो, तुम्हाला माहितच आहे की महिला बचत गटाची चळवळ म्हणजे खूप मोठी चळवळ झालेली आहे आणि या महिला बचत गटाने एवढं मोठं आपलं आर्थिक सहाय्य आपल्या सरकारला दिलेलं आहे की अनेक व्यवहार आपल्या महिला बचत गटाच्या या व्यवहारातून होतात आहे. तर नक्कीच हे महिला बचत गट म्हणजे आमच्या महिलांचं सक्षमीकरण, जेणेकरून त्यांची स्वतःची बचत आणि त्या बचतीच्या आधारावर त्यांनी तयार केलेले उद्योग. आणि हे उद्योग इतके मोठे झालेले आहेत की आता आमच्या महिला मागे राहिलेल्या नाही. तर अशाच आमच्या सोनखासच्या महिला आहेत जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गटाच्या हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची हा पुरस्कार जिजाऊ महिला बचत गट सोनखास या सर्व महिलांना मिळालेला आहे. आणि चला हा पुरस्कार त्यांना कसा मिळाला याविषयी सविस्तर चर्चा करूया. तर सर्वात पहिला माझा प्रश्न आहे अध्यक्षा विमलताई गोरे यांना. विमलताई, तुम्ही या जिजाऊ महिला बचत गटाची सर्वप्रथम स्थापना कशी काय केली?
1: नमस्कार. माझं नाव विमल संतोष गोरे, सोनखास वरून आलेली आहे मी आणि आमच्या गटाचं नाव आहे जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट सोनखास. मॅडम, आमच्या गटाला किमान 2018 मध्ये आमचा गट स्थापन झाला, म्हणजे 1 जानेवारी 2018. तर आता की एक वर्ष आमच्या महिला गटाला पूर्ण झालेलं आहे. आणि आमच्या महिलांचं म्हणजे आम्ही काय उद्योग करायचा, कसं काय करायचं, हे आमच्या महिलांचं म्हणजे 6 महिन्यापासून ही त्यांच्या मनात चळवळ चालू होती. जे तुम्हाला माहितीच आहे मॅडम, ग्रामीण भाग म्हटल्यानंतर की महिलांना म्हणजे शेती विषयीच थोडं काम करावं लागते आणि शेतीत काही एवढं उत्पादनही समजा होत नाही आणि आमच्या महिला होतकरू पण होत्या. त्याच्यामुळं मग आम्ही असं ठरवलं की आपल्या ग्रामीण भागात की आपण महिला जे आहे त्या आपण काहीतरी करू शकलो पाहिजे. आणि आमच्या महिलांची तळमळ पण होती. त्या माध्यमातून मी आमच्या 10 महिला जमा केल्या आणि त्यांच्याकडून आर्थिक बचत जास्त न होता आपल्याकडून झालीच पाहिजे, तर आम्ही 100 रुपये बचतीप्रमाणे बचत केली आणि 2018 आमचा गट ओपनिंग केला.
0: म्हणजे एकंदरीत महिला बचत गटाच्या माध्यमातून एकतर आपल्या हाताला कामही मिळेल आणि सोबतच आपली जी बचत आहे, जमा पुंजी आहे, ती एकत्र येऊन 10 जणींचा जो संच तयार होतो त्या 10 जणींच्या माध्यमातून फार मोठी रक्कम तयार होते आणि ह्या रकमेचा आपल्या उद्योगासाठी वापर करणं हा या गटाचा उद्देश होता. नक्कीच. मग आता हा तुम्ही गट स्थापन केला, परंतु या गटामार्फत तुम्ही कोणते कोणते कामं केली?
1: तर या गटामार्फत पहिल्यांदा आम्ही असं ठरवलं तर आपण जे 10 महिला आहे आपल्या 10 महिलांना रोजगार सुद्धा मिळाला पाहिजे आणि त्याचे आपण काय करणार, त्याच्यामुळे आपण जर एखाद्याच उद्योग टाकला तर आपले 10 महिलाचं त्याच्यावर भागणार नाही. तर आम्ही आता समजा 12 महिने झाले आमच्या गटाला चालू होऊन, तर आमची आर्थिक बचत फक्त 12 महिन्याची 12,000. तर आपण 12,000 काय वस्तू घेणार, तर त्याच्या माध्यमातून मग आम्ही अंतर्गत व्यवहार केला आणि आमच्या वैयक्तिक पण व्यवहार केला आणि अंतर्गत आणि वैयक्तिक व्यवहारामध्ये आम्ही 27,000 शेवाळ्याची मशीन घेतली. आणि शेवाळ्याची मशीन घेतल्यानंतर पहिल्या वर्षी आम्ही असं केलं की जेवढ्या आमच्या 10 महिला होता, तर आमचं गाव तर ग्रामीणच आहे पण आमचं प्रोडक्ट, आमची क्वालिटी हे असं सर्वांना माहीतच होतं. म्हणजे आधी मी वाशिमला पण काम करायची, त्याच्यामुळं माझं वाशिमला पण माहीतच होतं की गोरेताई करतात म्हणून. तर आम्ही पहिल्याच वर्षी किमान 18 क्विंटलच्या शेवाळ्या बनवल्या आणि 18 क्विंटलच्या शेवाळ्या बनवून दिल्यानंतर काहीची म्हणजे जी वाशिमची महिला आहेत होत्या त्यांना हाताचे पापड पाहिजे होते. तर मग आम्ही त्यांना म्हटलं बा आमच्याजवळ तर अवेलेबल मशीन तर नव्हतीच. तर मग आम्ही आमच्या महिला ज्या 10 महिला येतात तर आमच्या महिलांना पण कामगार मिळाला आणि आम्हाला आमची बचत पण झाली. तर आम्ही पापड लाटून देण्याचा पण व्यवसाय चालू केला.
0: म्हणजे तुम्ही एका वर्षातच एवढी मोठी ग्रीप घेतली की महिलांनीही सगळ्या शेवळ्याचा व्यवसाय केला आणि मशीन नसताना तुम्ही
1: हाताने पापड लाटले,
0: पापड सुद्धा पुरवले. म्हणजे हा चांगला व्यवसाय तुम्ही सुरू केला.
1: योग्यच आहे की सरकारने जे आपल्या पुढे जे उद्दिष्ट मांडलं होतं, कारण बचत गट तर हे भरपूरच आहेत आणि सरकारचं एकच उद्दिष्ट होतं की ते तर एका बचत गटाला काही म्हणजे बक्षीस वगैरे देऊ शकत नव्हते, म्हणून त्यांनी ही स्पर्धा निवडली आणि नाविन्यता पण निर्माण केली. पण आमचा समूह जो असा आहे मॅडम, आमच्या महिला जेवढ्या म्हणजे मन मिळाऊ आहे की आपण काहीतरी नाविन्यता दाखवायचीच त्यांना आणि काहीतरीच बनवायचं, पण बनवायचंच म्हणजे बनवायचं नाही, आपलं प्रोडक्ट जे आहे ते समाजाला आवडलं पाहिजे, त्याच्यातून म्हणजे त्यांना त्यांच्या शरीरासाठी पण फायदे झाले पाहिजे, याच्या माध्यमातून मग आम्ही आमचा महिलाचा समूह जमवला आणि त्यांचे म्हणजे विचारणा केली की आपण काय बनवायचं बा. तर आम्ही बीट शेवाळी, पालक शेवाळी, टोमॅटो शेवाळी, कैरी शेवाळी, परत ह्या शेवाळ्याचे प्रकार तर झाले, पण पापड पण, तर आम्ही बीट पापड, पालक पापड, टोमॅटो पापड, मसाला पापड हे पापडाचे पण प्रोडक्ट बनवले आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही म्हणजे पोहाचा पापड, परत तांदळाचा पापड, मुगवडी, कोरुडा हे सर्वच प्रोडक्ट बनवतो, पण हे तर नेहमीचेच झाले, तर म्हणून आम्ही त्या माध्यमातून कारण एक गहू आणि प्रकार बहू अशी आम्ही त्यांना नाविन्यता दाखवली.
0: नक्कीच, म्हणजे श्रोते हो आपण ऐकलंच असेल की आपल्या आहारामध्ये जो भाज्यांचा समावेश होत नाही तो या मॅडमनी शेवाळ्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे भाज्यांचा त्यामध्ये वापर करून ह्या शेवाळ्या बनवल्या आहे, म्हणजे नाविन्यता त्याच शेवाळ्यामध्ये नाविन्यता निर्माण केली आहे. नक्कीच, म्हणून ह्या पुरस्काराच्या खऱ्या मानकरी सुद्धा ठरलेल्या आहेत. तर हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गतातून हा कार्यक्रम होत असतो आणि या कार्यक्रमात महिला बचत गटाची स्पर्धा सुद्धा होत असते आणि 13 ऑगस्ट जिल्हास्तरीय स्पर्धा झाली आणि त्यामध्ये या जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत सोनखास यांचा 3रा क्रमांक आलेला आहे आणि या क्रमांकाच्या त्यांना तीच मानकरी आहे, कारण त्यांनी प्रत्येक ह्याच्यात नाविन्यता दाखवलेली आहे. तर सोबतच त्यांना तालुकास्तरीय वर 29 जुलै रोजी जी स्पर्धा झाली होती त्यांना 1रा क्रमांक आलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी नाविन्यता दाखवली, म्हणून हा सगळा प्रकार झाला. आणि सोबतच जिजाऊ महिला बचत गटान यांनी एका वर्षातच ह्या सगळा ग्रीप घेतला आणि एका वर्षातच आपल्या गटाची प्रगती केलेली आहे. आता माझ्यासोबत आहेत जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सचिवा शोभा गोरे. तर गोरेताई, एक प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे की आपल्या बचत गटामध्ये तुमच्या इतर महिलांशी किंवा तुम्ही कशा पद्धतीचा व्यवहार करता, मासिक बचत कशा पद्धतीची घेता, दर महिन्याला सभा घेता का, त्याचं लिखाण हे ते कसं करतात?
3: नमस्कार, माझं नाव शोभा गोरे, जिजाऊ स्वयंसहायता बचत गट यांची मी सचिव. आमच्या महिला आमचा 10 महिलांचा गट आहे आणि महिन्यातून आम्ही एक दिवस ठरवतो मीटिंग घ्यायची. आम्ही महिन्यातून 8 तारखेला आम्ही मीटिंग घेतो आणि काही महिलांची अडचण असली तर ती सर्व महिला मिळून म्हणजे हो भागवतो आणि अडचणी काय आपल्याला बनवायचं काय करायचं याची बी आम्ही चर्चा करतो. सोबतच आमच्या दर महिन्याला महिला बचत करतात, वेळेवर आणून देतात, प्रत्येक वेळेस एक एक महिला भरायला जाते बचत, म्हणजे त्याला बी समजलं पाहिजे बँकिंगचं कसं असते ते.
0: बँकेचं आता बचत गटाचे तुम्ही व्यवहार करत असताना एखाद्या वेळेस समजा तुमच्या गटातील एका महिलेने म्हटलं की मला लग्नासाठी पैशाची आवश्यकता आहे आणि एका महिलेने म्हटलं की मला माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी पैशाची आवश्यकता आहे. लग्नासाठी म्हणजे लग्न सरायचं आहे, अंधण हे ते घेण्यासाठी मला पैशाची आवश्यकता आहे, मग पैसे तुमच्याकडे फार कमी आहेत, तर कोणत्याही एकाची तुम्ही गरज भागवू शकता, तर मग तुम्ही कोणाला प्राधान्य द्याल? बरं,
3: आम्ही शिक्षणासाठी प्राधान्य देऊ, कारण की शिक्षण जास्त आवश्यक आहे. ज्या महिलेला लग्नासाठी आवश्यकता आहे म्हणजे पैशाची, त्याला आम्ही आर्थिक रित्या मदत करू शिक्षणासाठी गटातून.
0: नक्कीच, म्हणजे बचत गटाचं काम काय आहे तर आपल्या गटामध्ये असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना आर्थिक सहकार्य करणं, एकमेकींना जी 10 जणांची जी मदत जे पैसा एकत्र येतो त्या पैशातून जिची आवश्यकता आहे ती आपण तिची मदत करणं. तर पुन्हा एकदा माझा एक प्रश्न आहे गोरेताईंना. गोरेताई, आता तुम्ही हे जे प्रोडक्ट बनवता, तुम्ही सांगितलं की पालक शेवाळी, बीट शेवाळी, गाजर शेवाळी, वेगवेगळ्या पालेभाज्यांपासून तुम्ही शेवाळ्या बनवता, तर याचा समाजावर कसा प्रभाव पडतो?
1: हा प्रश्न तर योग्यच आहे मॅडम. कारण जे आम्ही हे प्रोडक्ट बनवतो तर हा या प्रोडक्टचे प्रभाव म्हणजे समाजावर काहीतरी म्हणजे खूप प्रमाणात, काहीतरी म्हणण्यापेक्षा की खूपच प्रमाणात प्रभावशाली आहेत. कारण बीट जी ही वस्तू आहे, म्हणजे आमचं जे प्रोडक्ट आहे की ते प्रौढापासून तर 6 महिन्यांच्या मुलापर्यंत चालते. कारण बीट लहान मूल खाऊ शकत नाही, प्रौढ व्यक्ती खाऊ शकत नाही, पालक सुद्धा लहान मूल खाऊ शकत नाही, प्रौढ व्यक्ती सुद्धा खाऊ शकत नाही. तर त्या माध्यमातून, कारण बीट, पालक, परत टोमॅटो, कैरी या माध्यमातून म्हणजे आपल्या शरीराला कॅल्शियम, आयरन, प्रोटीन, ए जीवनसत्व, परत पांढऱ्या पेशी, लाल पेशी आपल्या शरीरात ज्या कार्यरत असतात त्या नेहमी कार्यरत राहतात व आपल्या आरोग्याची काळजी घेतात. आणि परत तुम्ही म्हणजे हा एक प्रश्न आहे की पालकही त्याच प्रकारचे, म्हणजे पापडही त्याच प्रकारचे आहेत आणि शेवाळही त्याच प्रकारचे आहेत. तर पापड तर हा माणसाच्या जीवनातला आवश्यक घटकच आहे, कारण पापड आपण डेलीसाठी यूज करतो आणि शेवाळी तर आपण नियमित खाऊ शकत नाही. तर आमचं असं प्रोडक्ट आहे की आम्हाला असं वाटतं की सर्वच समाजाने आपल्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. आणि आपलं आमचं हे प्रोडक्ट की त्याच्या आरोग्य म्हणजे त्यांच्या आरोग्यासाठी खूपच चांगलं आहे. म्हणून आम्ही या माध्यमातून, कारण शेवाळी जर आपण हप्त्यातून 3 वेळेस जरी खाल्ली तर आमचे प्रोडक्ट त्यांच्या शरीरात, म्हणजे जे आम्ही प्रोडक्ट बनवतो ते कॅल्शियम त्यांच्या शरीरात जाणार. आणि जो पापड बनवतो तर पापड तर हा यूज आपण डेली करतो. आणि मसाला पापड जो बनवला तर हा आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी का म्हणा ना, तर हा आम्ही एक मसाला पापड सुद्धा हे केला की तुम्ही बाहेरचे प्रोडक्ट न खाता हे प्रोडक्ट जर वापरले तर मसाला पापड आम्ही म्हणजे उडीद मूग आणि चण्याची डाळ टाकून बनवलं आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर, सांबार, ते कोथिंबीर, ओवा, जिरं हे सर्व प्रोडक्ट टाकून आम्ही बनवलं आहे. म्हणजे बाहेरचे आम्ही केमिकल पदार्थ कोणतेच न वापरता तर आम्ही हे प्रोडक्टमध्ये भाजीपाल्याचे टाकलेले आहे. आणि हा समाजावर खूपच प्रभावशाली आहे. आणि आमचं आम्हाला तर असं वाटते की आपल्या वाशिम जिल्ह्यापर्यंतच नाही तर आपल्या समाजाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आमचं असं प्रोडक्ट गेलं पाहिजे. आणि त्यांच्या सर्वांची आरोग्याची काळजी त्यांनी सर्वांनी घेतली पाहिजे आणि आम्हाला सुद्धा त्यांच्या आरोग्याची काळजी आहे, म्हणूनच आम्ही हे प्रोडक्ट निर्माण केलेले आहे.
0: वाशिम जिल्ह्यापुरतच नाही तर आगामध्ये आता तुमचा इंटरव्ह्यू प्रसारित होणार आहे रेडिओ वत्सगुल्मवरून, कारण रेडिओ वत्सगुल्मचं एक ऍप आलेलं आहे आणि ते ऍप सगळ्या जगामध्ये ऐकायला जाते आहे. तुमचा जो प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट बद्दल माहिती आहे, सगळ्या जगामध्ये जाणार आहे. तर आता तुम्ही बोलल्या की बीटचा पापड, पालकची शेवाळी वगैरे, तर मला एक रेसिपी सांगा त्यातली की पालकची शेवाळी तुम्ही कशी बनवता?
1: तर मॅडम ही पालकची शेवाळी आहे तर आम्ही ते गहू पहिल्यांदा ओलून घेतो. कारण तुम्हाला तर माहितीच आहे की ओलवल्या गव्हामध्ये सुद्धा खूप कॅल्शियम आहे. आपण जर जी रव्याची शेवाळी बनवतो त्याच्यामध्ये न हे रव्याची शेवाळी न यूज करता आपण ओलवल्या गव्हाची जर शेवाळी खाल्ली तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप कॅल्शियम आहे. तर आम्ही पहिल्यांदा गहू ओलवतो आणि गहू ओलवल्यानंतर ते दळून वगैरे आणायचं, चाळून वगैरे घ्यायची. पालक आणल्यानंतर पालक धुवून स्वच्छ करून घ्यायचा आणि त्याचं ज्यूस बनवायचं. त्याच्यामध्ये जिरा, ओवा, लसूण पेस्ट हे सर्व बारीक वगैरे करून घ्यायचं आणि त्याची कणिक मळायची. म्हणजे ती कणिक आपण पिठामध्ये मिक्स करून ती कणिक व्यवस्थित तयार करायची आणि ती मशीनमध्ये टाकल्यानंतर त्याची शेवाळी होऊ शकते. आणि आमच्या महिला एवढ्या उत्कृष्ट आहेत मॅडम की त्या हाताने सुद्धा शेवाळ्या करू शकतात. म्हणजे अशा मशीनची गरज नसली तरी हाताने सुद्धा करू शकतात. आणि ज्यांना कोणाला हव्या असतील तर आम्ही हाताने सुद्धा बनवून देतो, अशा आमच्या महिला आहेत. आणि जे एवढं आम्ही प्रोडक्ट बनवलं मॅडम तर यांचं आम्हाला सहकार्य, म्हणजे आमच्या जे सीसी आहेत भाग्यश्री मॅडम, आमचे जे सर आहेत जिल्हा तालुका स्तरावरचे आवगन सर, मेकरकर सर, यांनी मला, म्हणजे आमचा जो गट आहे तो दशसूत्रीप्रमाणे आम्ही चालवतो. त्यांच्या नियमित बैठका, त्यांनी नेहमी म्हणजे नियमित वेळेवर आम्हाला येऊन म्हणजे मार्गदर्शन करणे, खूप असं त्यांचं म्हणजे अनमोल असा सहभाग आहे. आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला असं मार्गदर्शन करून या कार्यक्रमामध्ये पण त्यांचा खूप असा म्हणजे अनमोल म्हणल्यापेक्षा सिंहाचाच वाटा त्यांचा आहे. आणि त्यांच्यापासूनच आम्हाला जो हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची जी महिला पुरस्कार आहे तर त्यांच्या माध्यमातून त्यांचा आम्हाला खूप सपोर्ट होता आणि राहील सुद्धा.
0: तर गोरेताई, आणखी एक प्रश्न तुम्हाला की तुम्ही तुमच्या गटामार्फत या जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट सोनखास मार्फत तुम्ही शेवाळी पापड तर बनवताच, शेवाळीची मशीन आहे तुमच्याकडे, परंतु पापड तुम्ही स्वतः हाताने लाटून ग्राहकांपर्यंत ते पोहोच
1: पोहोचतो. हो
0: मग याचं सेलिंग कशा पद्धतीचं करतात?
1: तर सेलिंग तर हे एक म्हणजे सांगण्यासारखीच गोष्ट आहे मॅडम, कारण आतापर्यंत जी एवढी आमची सेलिंग झालेली आहे, कारण आम्ही 2018 18 क्विंटलच्या शेवाळ्या बनवल्या आणि 2019 आम्ही किमान 25 क्विंटलच्या शेवाळ्या बनवलेल्या आहेत. कारण आम्हाला वाशिमचा एवढा प्रतिसाद आहे की भरपूर वाशिमच्या लाखाळा, आयडूपी कॉलनी, परत सिव्हिल लाईन इथून आमच्याकडे कस्टमर येतात. तर आमची जी ही शेवाळी बनवली आहे आम्ही आणि पालक बीट ज्या आमच्या सगळ्या व्यतिरिक्त प्रोडक्ट आहे ते आमच्या इकडे बनवायला आल्या, तर आम्ही आधी असं केलं, आमच्या महिलांचं असं म्हणणं होतं की आम्ही स्वतः ते प्रोडक्ट तयार करून त्यांना सॅम्पलसाठी दिलं की हे तुम्ही खाऊन बघा, तुम्हाला आवडलं तर तुम्ही न्या, असं आम्ही म्हणजे अशी योजना केल्यासारखं केलं. आणि त्यांना तो खूपच आवडला आणि त्यांचा आम्हाला एवढा रिप्लाय आला की परत त्यांनी कोणी 5 किलो कोणी 1 किलो असं गेलं. आणि 1-2 स्टॉल वगैरे लावला होता आम्ही वाशिमला, परत एक अकोला लावला होता. या माध्यमातून आमचं सेलिंग झालं आणि आता इथून पुढे आम्हाला, आम्ही त्या दिवशी सरांना निवेदन केलेलंच आहे की आम्ही एक ग्रामीण भागातल्या महिला आहो, आमचं जे हे प्रोडक्ट बनते आम्ही जास्त दूर तर काही जाऊ शकत नाही कारण ग्रामीण असल्यामुळं, तर आम्हाला एखादं मार्केट म्हणजे उपलब्ध व्हावं आणि सर्वच आम्हालाच नाही तर सर्व ज्या वाशिम जिल्ह्याच्या आसपासच्या सर्व महिला ज्या खेड्याच्या आहेत महिला बचत गटाच्या, त्यांनी सुद्धा त्यांचं प्रोडक्ट आणून तिथं सेलिंग करण्यासाठी त्यांना सुद्धा सोयीस्कर होईल असं मी सरांना निवेदन केलं होतं.
0: जी नक्कीच. आणि सोबतच दरवर्षी आपल्या वाशिम शहरामध्ये महिला बचत सुद्धा लागतात आणि त्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात लोकांपर्यंत माहिती जाते की या बचत गटाच्या मार्फत शेवाळ्या विक्री आहे,
1: पापड विक्री आहे.
0: शेवाळ्या पापड विक्री व्यतिरिक्त तुम्ही आणखी कोणते कोणते प्रोडक्ट?
1: तर कसं आहे, आता आमच्या जे 10 महिला आहेत मॅडम, कारण आपण जो उद्योग उभारणी केलेली आहे तर 10 महिलांना 10 म्हणजे किमान 100 रुपये तरी रोजगार पडला पाहिजे. या माध्यमातून शेवाळी आणि पापड याच्यावरच न थांबता आपण याच्या माध्यमातून अजून काय करू, तर आम्ही खारोडी, कुरोडी, मुगवडी, परत पोह्याचे पापड बनवले आता आणि नागिलीचे पापड बनवायची आमची आता तयारी आहे. तर या माध्यमातून आम्ही आमच्या बचत गटाच्या माध्यमातून हे सुद्धा प्रोडक्ट तयार करतो.
0: तर जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सचिवा सुद्धा आपल्या सोबत आहेत. तर शोभा गोरेताई, माझा तुम्हाला पुन्हा एक प्रश्न असा आहे की ज्यावेळेस तुम्ही गटाचे व्यवहार करता, गटामध्ये ज्या काही महिला आहेत 10 महिला आहेत त्यांची मासिक बचत जमा करता, तर त्या सर्व महिलांची बचत तुम्ही आळीपाळीने नेऊन टाकता की असं एकेकीला सोबत घेऊन जातात?
3: आम्ही महिला बचत गटातून बचत तयार जमा झाली की 10 महिला आमच्या गटात नाही आहे. एका वेळेस एकीने जायचं, जर नाही समजलं तर ज्या महिलाला नाही माहिती तर ज्या महिलाला माहिती आहे ती महिला तिच्या संघ जाऊन तिला म्हणजे प्रोत्साहन करून तिच्या हातून बचत भरून घेते. दरवेळेस आमच्या महिन्या परत आम्ही असेच नियोजन करत असतो.
0: सोबतच तुम्ही महिलांसाठी अंतर्गत व्यवहार सुद्धा करता, मग अंतर्गत व्यवहारांतर्गत तुम्ही जे पैसे महिलांना देतात तर ते त्याची वसुली कशा पद्धतीची घेतात, त्यावर व्याज काय टक्के दराने घेतात?
3: आमच्या बचत गटातून रक्कम काढलेली असते ना, रक्कम काढलेली असते तर ज्या महिलेला जास्त गरज असली ना त्या महिलेला आम्ही बचत देतो आणि 2 रुपये टक्क्याने तिच्यातून बँकेतनी व्याज सर्व जमा महिन्यापर्यंत भरून घेतो.
0: श्रोतेहो, तुम्हाला माहितच आहे की ग्रामीण भागामध्ये अनेक महिला बचत गट आहे परंतु त्याचा योग्य पद्धतीने वापर होत नाही, म्हणजे दशसूत्री त्यामध्ये वापरल्या जात नाही, जेणेकरून जे अंतर्गत व्यवहार आहे ते व्यवस्थितरित्या महिलांनी केले आणि त्याचे व्यवस्थितरित्या भरणा केला तर तो बचत गट पुढे वाढतो आणि त्याच अंतर्गत व्यवहाराच्या भरोशावर बँक या गटाला लोन देत असते आणि लोन दिल्यानंतर मग परत त्या लोनचा उपयोग आपण कसा करतो तर त्याचा उपयोग आपण उद्योगासाठी करायला हवा, जसं या जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गटाने केलेला आहे. बऱ्याच महिला बचत गट आपण पाहतो की ते लोन घेतल्यानंतर आपल्या स्वतःच्या कामासाठी त्याचा खर्च करतात, मग आपल्याला भरताना मात्र फार त्रास होतो आणि त्यामुळे ते बचत गट बंद स्थितीत होऊन जातात. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना आवाहन आहे की आपण बँकेकडून जे काही लोन घेतो त्याचा वापर आपण जास्तीत जास्त छोटा मोठा का होईना पण आपल्या गृहउद्योगाकरिता करावा, जेणेकरून त्याच्यातून आपला उद्योगही वाढेल आणि आपल्याला 4 पैशाची कमाई होईल आपली आणि आपले जे लोन आपण बँकेकडून घेतलेलं आहे त्याचा भरणा सुद्धा आपण आपल्या स्वतःच्या कमाईतून करू शकू. तर जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा विमलताई गोरे आणि सचिवा शोभा गोरे ह्या आपल्या रेडिओ रेडिओच्या स्टुडिओमध्ये आल्या होत्या आणि त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल आणि त्या बनवत असलेल्या प्रोडक्टबद्दल त्यांनी आपल्याला माहिती दिली. तर जाता जाता विमलताई गोरे, तुम्ही आपल्या सर्व महिला श्रोत्यांना आणि इतर श्रोत्यांना काय संदेश देऊ इच्छिता?
1: तर मॅडम, मी असा संदेश देऊ इच्छिते की आपण ज्या ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत आणि जे आपण म्हणजे बचत गट तयार केलेले आहेत, त्या बचत गटा माध्यमातून तुम्ही म्हणजे चुपचाप न राहता काहीतरी बनवा आणि पुढे जा. कारण ग्रामीण भागातली जी महिला आहे ती तर फक्त चूल आणि मूल याच्याकरताच बनलेली आहे. तर माझं त्या महिलांना असं आव्हान आहे की तुम्ही चूल आणि मूल हे न करता की तुम्ही आपल्या संसाराला आर्थिक सहाय्य करा आणि आपल्या म्हणजे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काहीतरी त्यांना आम्ही काहीतरी करतो यांची त्यांना जाणीव द्या आणि त्यांना असं सांगा की आम्ही चूल मूल सांभाळून पुढं कसं जाऊ असं आम्ही त्यांना म्हणजे उद्देश देऊ इच्छिते आणि त्यांना सांगू इच्छिते की तुम्ही प्रगती करा आणि आपल्यासाठी जे महाराष्ट्र म्हणजे शासनाने जे योजना आखलेल्या आहेत त्या योजनेचे तुम्ही फायदे घ्या. जे आपल्याला ते आर्थिक सहाय्य करत आहेत ते आर्थिक सहाय्य आपण घरातच न खर्च करता आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी ते अर्थसहाय्य वापरा आणि उद्योगाला चालना द्या आणि तुमच्या जे शरीरामध्ये तुमच्या अंगामध्ये जी कला आहे ती दडपून न ठेवता ती कला आपण समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे आणि ते समाजापर्यंत पोहोचून आपल्या शरीरामध्ये ज्या कला आहेत त्या कला त्यांना दाखवून द्या की आम्ही सुद्धा काही कमी नाही, आम्ही सुद्धा काही करू शकतो आणि संसाराला हातभार लावू शकतो आणि आपण असाच आपल्या संसाराला हातभार लावा आणि तुम्ही सक्षम व्हा अशा आपल्या कलागुणांना दडपून ठेवू नका.
0: नक्कीच अतिशय छान असा संदेश गोरेताईंनी आपल्या सर्व महिला भगिनींपर्यंत पोहोचलेला आहे. तर प्रत्येक महिलांमध्ये काही ना काही गुण असतो. कुणाला चांगला स्वयंपाक बनवता येतो, कुणाला चांगलं शिवणकाम येते, कुणाला चांगलं विणकाम येते, कुणी घरातले छान लोणची पापड बनवतात. तर अनेक असे गुण आहेत जे आमच्या महिलांमध्ये आहे, परंतु काही काही ठिकाणी असे गुण त्या महिला आपल्या दाखवू इच्छित नाही. तर ह्या बचत गटाची अशी चळवळ आहे की या चळवळीच्या माध्यमातून 10 महिला एकत्र येऊन आपली बचत जमा करून त्या माध्यमातून आपला उद्योग सुरू करू इच्छितात आणि त्यातूनच आपल्या स्वतःतील कलागुणांना वाव देऊन त्या आपला बिझनेस वाढवू शकतात. तर हा सुंदर संदेश आपल्या सर्व श्रोत्यांपर्यंत जातो आहे. तर खूप खूप धन्यवाद विमलताई गोरे आणि शोभाताई गोरे आणि सोबतच त्यांचा पूर्ण महिला बचत गटांच्या सर्व सदस्यांचे मी आभार मानते की त्या या कार्यक्रमात सहभागी झाल्या आणि आपल्या श्रोत्यांपर्यंत महत्त्वाची माहिती त्यांनी पोहोचवली आहे. तर
1: मी सुद्धा आभार मानते रेडिओ वत्सगुल्मचे की त्यांनी सुद्धा आम्हाला ही संधी दिली की आमचे जे कार्यक्रम जे झालेले आहेत ती श्रोत्यापर्यंत पोहोचविले आणि त्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन सुद्धा करते.
0: शेतकरी बंधूंनो, आताच आपण जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट सोनखास येथील महिलांची आरजे ज्योती यांनी घेतलेली मुलाखत. हा कार्यक्रम इथेच संपतो आहे. यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषि कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा वाशिमचा। कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषि कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा वाशिमचा।
1: नमस्कार, आज आपण शेती म्हणजे ऍग्रीकल्चर लहानसं इंट्रोडक्शन म्हणून म्हणजे ब्रीफ मध्ये थोडं म्हणण्यासारखं मी तो की आता आपल्याला माहितीये की आपल्या भोवती वनस्पती हे सगळीकडेच असतात। सगळ्यात जास्त वनस्पती जंगलांमध्ये आपण पाहतो, पण इतर ठिकाणी पण हे वनस्पती आणि झाडे झुडपे हे वाढत असतात। आता या झाडांवर जी पिकलेली फळे असतात, तर ही फळे जर वाळली तर ती वाळल्यावर तडकतात, म्हणजे बस्ट ओपन असं आपण म्हणू शकतो। तर ह्यांच्या तडकल्यानंतर त्यातील ज्या बिया असतात म्हणजे सीड्स, ते वाराद्वारे किंवा पाणीद्वारे किंवा पक्षी आणि प्राणी यांच्याद्वारे विखुरल्या जातात, म्हणजे त्यांचं डिस्पर्जन असं होतं। आता या डिस्पर्जन नंतर हे अनुकूल परिस्थिती, या अनुकूल परिस्थितीला आपण फेवरेबल कंडिशन असं म्हणू शकतो। तर या अनुकूल परिस्थितीमध्ये जर ते या बिया आल्या तर ते जमिनीत रुजून त्यांचे झाडात असे रूपांतर होते, म्हणूनच आपण एक असं सायकल असं तयार करू शकतो। तर आता आपण एक साधीशी प्रक्रिया अशी पाहू। पहिलं म्हणजे जनावरांची विष्ठा, मृत अवशेष, वनस्पतींचा पालापाचोळा हे सर्व जमिनीत गाडल्या गेल्यावर जमिनीत एक आपल्याला खत असे मिळते। तर हे खत म्हणजे काय की मॅन्युअर आपण असं म्हणू शकतो। ह्या खतामुळे जमीन जी असते ती सुपीक होते। अशा सुपीक जमिनीत आपल्या ज्या बिया असतात झाडांच्या बिया हे रुजतात आणि वाढतात। पावसाचे पाणी ह्या वाढीस मदत करते। याचा अर्थ काय की निसर्गच वनस्पतीचे संगोपन करते। आता मानवाने काय केले की याच निसर्गाच्या वनस्पतीचे संगोपनाचे निरीक्षण केले आणि या निरीक्षणामुळेच त्यांनी शेती करणे हे सुरू केले। आजकालच्या जगात म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण शेती करायला शिकलो आहे। यांचा एक उदाहरण म्हणजे पॉली हाऊसेस। याच पॉली हाऊसेस मध्ये आपण वनस्पती उगवतो आणि त्याची शेती करतो। पूर्वीच्या काळात आपण जास्तीत जास्त वाळू यांचा खूप उपयोग करतो। आजकाल पण असं नाहीये की आधुनिक तंत्रज्ञानाचाच पूर्णपणे वापर केला जातो। आजही काही काही शेतींमध्ये वाळू यांचा वापर केला जातो आणि त्यांच्यामुळे त्यांच्याच मदतीने आपण शेती करतो। असे दोन मुख्य प्रकारचे वाळू म्हणजे एक आहे रेड डीन वाळू आणि दुसरा असतो एक लाल सिंधी वाळू। तर आता वनस्पतींपासून आपल्याला अन्न मिळते याची माहिती झाल्यापासून माणसाने शेती याचा आरंभ केला होता। त्यांनी काही एकच वनस्पती घेऊन त्याची शेती केली आणि अन्न प्राप्त केले नाही, तो तिकडेच थांबला नाही। त्याने निरनिराळ्या वनस्पतींची शेती केली आणि त्यांपासून वेगवेगळे अन्न हे प्राप्त केले। आता कुठल्या वनस्पतींपासून आपण कुठल्या त्यांच्या बियांपासून त्यांची शेती केल्यावर कुठले कुठले वेगवेगळे अन्न मिळू शकते हे आपण या अन्नधान्यासाठी केलेली शेती याच्यात पाहू। तर आज शेतीच्या उत्पादनातून तांदूळ, गेहू, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी अशी आपल्याला मुख्य धान्य मिळतात व हरभरा, मूग, उडीद, तूर, मसूर, मटकी अशी ही कडधान्य मिळते। या मुख्य धान्यांना आपण सिरियल असं म्हणतो आणि यांना कडधान्यांना आपण पल्सेस असं म्हणतो। सिरियल्स अँड पल्सेस असं इंग्रजीमध्ये यांचे नाव आहे। आता आपल्याला जर तेल मिळवायचे असेल तर आपण भुईमूग, तीळ, सूर्यफूल, करडई, जवस, सोयाबीन अशा वनस्पतींची शेती केली जाते। आपल्याला आज गवार, पडवळ, टोमॅटो, वांगी इत्यादी अशा फळभाज्या पाहिजेत किंवा पालेभाज्या पाहिजेत तर तेही आपल्याला मिळतात। आणि पेरू, चिकू, फणस अशा इत्यादी फळांचे पण उत्पादन आपण करू शकतो.
2: तर आपल्याला एक साधा प्रश्न आता पाहिल्यावर पडू शकतो की नुसता अन्नासाठीच आपल्याला वनस्पतींची लागवड करावी लागते आणि शेती करावी लागते का? तर असं नाही आहे. तर मग कुठल्या क्षेत्रात याचा वनस्पतींच्या शेतीचा वापर केला जाऊ शकतो तर ते आपण आता पाहू. फुलांची आजकाल मागणी ही वाढली आहे, आता त्याच्यामुळेच फुलशेतीला एक वेगळा महत्व असं वाढलं आहे. यात मग गुलाब, झेंडू, शेवंती व विदेशी फुले यांचे उत्पादन केले जाते. मग वनस्पतींचा औषधांसाठी उपयोग असा लक्षात घेऊन औषधी वनस्पतींची लागवड केली जाते. थोडे उदाहरण तर सर्पगंधा, गुळवेल, शतावरी असे आहेत. याशिवाय धाग्यांसाठी ताग, कापूस, अंबाडी इत्यादींची लागवड केली जाते. आज अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणून रानभेंडी, शिरीष, जेट्रोपा अशा वनस्पतींचा वापर केला जातो, म्हणून त्यांची लागवड अशी केली जाते. आता हे इंधनासाठी म्हणजे ऍज अ फ्युएल वापरल्या गेल्यामुळे अशा शेतीला इंधन शेती असे म्हटलं जाते. तर जसे आपण पाहिले थोडक्यात वेगवेगळ्या शेतात शेतीचा आज वापर होतोय. गुलाबापासून की कापूस ह्याच्या शेतीसाठी वापर असू दे किंवा जट्रोफा असू दे, असे वेगवेगळे खूप सारे असे उदाहरण आहेत. तर शेतीचा आजकाल सर्व क्षेत्रात असा वापर होतो.
1: फायनली आपण या शेती या धड्याच्या मुख्य भागावर जाऊ, ते म्हणजे शेती काम, म्हणजे ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिस असं आपण म्हणू शकतो. यात आपण शिकणार आहोत की शेती नेमकी कशीही होते, म्हणजे त्याच्यात किती स्टेप्स असतात आणि कशी हळूहळू शेती काम केली जातं ते आपण शिकू.
2: तर पहिली गोष्ट शेती काम ही खूप महत्वाची गोष्ट जी असते ती असते जमिनीची मशागत. तर जमिनीची मशागत तीन टप्पे असतात. पहिला टप्पा हे पेरणीपूर्व मशागत, दुसरा टप्पा असतो ते म्हणजे पेरणीची मशागत, आणि तिसरा आणि शेवटचा टप्पा असतो तो आंतर मशागत. प्रत्येकाबद्दल या तीन तिघांबद्दल म्हणजेच आपण खोलात थोडे शिकू.
1: तर जसं आपण आता पाहिलं की तीन टप्पे असतात मशागत करण्याचे, तर पहिल्या टप्प्यापासून सुरू करूया, पेरणीपूर्व मशागत. तर त्याच्यामध्ये काय असतं, जमीन नांगरणे आणि बखरणे यांचा पूर्व मशागतीत हा समावेश होतो. नांगरण्यामुळे काय होतं की जमिनीचा जो वरचा घट्ट आणि कठीण थर असतो तो एका ठराविक खोल्यापर्यंत खणला जातो. आता त्या ठराविक खोलीपर्यंत खणल्या जाण्यामुळे काय होतं की माती ही मोकळी होते आणि वरचा थर खाली जातो आणि खालचा थर हा वर येतो. अजून एक गोष्ट काय होते, ही मोकळी माती झाल्यामुळे की जे कीटाणू आणि जंतू असतात ते बाहेर मोकळे पडतात आणि म्हणजे सूर्याच्या उन्हामुळे ते मरून पडतात. मग आता ही जमीन भुसभुशीत होते आणि पिका योग्य होते. वनस्पतींचे या जमिनीत एकदम फसल चांगले होते आणि चांगले होऊन मुळे म्हणजे जे रूट्स असतात ते जोमाने वाढतात आणि खोलवर जातात. आणि शेवटचं आहे की पावसाचे पाणी जे असते ते वाहून न जाता मोकळ्या जमिनीत मुरते आणि तथा जमिनीचा म्हणजे जमिनीची पाणी धरण्याची क्षमता जी असते ती अजून वाढते आणि हे खूप महत्वाचं असत.
2: तर मग दुसरा टप्पा तो पेरणीची मशागत, म्हणजे पेरणी करताना काय करावं लागतं. पहिलं म्हणजे ह्याच्यामध्ये असतं की आधी माती बांधणी करावी लागते. आता त्याच्यात काय असतं की नांगर किंवा बखराचा जसं आपण पाहिलं ह्याचा वापर माती बांधणीत पण होतो. यामध्ये सऱ्या पाडणे, आळी करणे किंवा वाफा बांधणे यांचा समावेश होतो. दुसरं असतं ह्याच्यामध्ये की पेरणी. आता पेरणी निरनिराळ्या पद्धतीने होते. एक असू शकते की जमिनीवर बिया बिखरून माती टोकून पण होऊ शकते किंवा तयार केलेली रोपे ही जमिनीत रोवून असे पेरणी करू शकतो आपण. कधी कधी जमिनीत बिया टोचून पण बी पेरणी केली जाते आणि ह्या पद्धतीला आपण टोकन पद्धत असं म्हणतो. तर शेवटचा टप्पा जो मशागतीचा असतो तो असतो अंतर मशागत. तर अंतर मशागत मध्ये काय होतं की पेरलेली बी जी असते ती जी उगल्यानंतर काही आपण दिवसांनी जी मशागत करतो त्याला अंतर मशागत म्हणतो. अंतर मशागतीत पण आपण चार असे टप्पे असतात जे असतात विरळणी, खुरपणी, खतपाणी आणि औषध फवारणी. तर एक एक करून त्यांना पाहू. पहिलं म्हणजे विरळणी. तर विरळणीत काय होतं की रोपांची विरळणी हा अंतर मशागतीचा खूप महत्वाचा टप्पा आहे. विरळणीमध्ये काय असतं की दाटी दाटीने जे उगवलेली रोपे असतात ती आपण उपटून टाकतो. याच्यामुळे राहिलेल्या रोपांना पुरेसे खत मिळते आणि पाणी मिळून ती जोमाने वाढतात. आणि विरळणी करताना उघड्या झालेल्या रोपांची आपण मुळे मातीने झाकून टाकतो. दुसरं म्हणजे असतं खुरपाणी. आता खुरपाणी ही विरळणी नंतर असते म्हणून विरळणी नंतर खुरण्याचं आपण सहाय्याने अशी खुरपणी करतो. खुरपणीमुळे काय होतं की तण निघून जाते आणि तसेच मुळांच्या म्हणजे रूट्सच्या जवळपास जो हवा असते ती खेळती राहते. आता तिसरं म्हणजे खतपाणी. आता खतपाणी हे वाढत्या पिकाला ठराविक काळाने पाणी दिले जाते आणि खताची एक योग्य मात्रा अशी दिली जाते. जर खतांचा आणि पाण्याचा अति वापर झाला किंवा कमी वापर झाला तर दोन्ही ते पिकाला एक हानिकारक असतात. म्हणून आपण त्यांचा एकदम काय म्हणतात महत्वाने आपण त्याचा उपयोग करावा. पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण खतपाणी करतो तेव्हा खूप सारे पाणी हे वाया जाते. म्हणूनच आधुनिक पद्धतीने आपण पिकाला खतपाणी देतो आणि अशा एका पद्धतीचं नाव आहे तुषार आणि ठिबक सिंचन पद्धत. आणि ह्याच पद्धतीमुळे पाण्याचा एक बचत होते. शेवटचा टप्पा जो अंतर मशागत आहे तो आहे औषध फवारणी. आता हा तेवढाच महत्व असतो या टप्प्याला जेव्हा जेवढा महत्व आपण खतपाणीला देतो. आणि खतपाण्या इतकेच जसे आपण म्हटले की जास्त किंवा कमी खतपाणी दिले तसेच जास्त किंवा कमी औषध फवारणीही खूप हानिकारक असतं. जर आपण अधिक म्हणजे गरजेहून अधिक औषधांचा वापर केला तर तो जमिनीवर अनिष्ट परिणाम होतो आणि एका कालांतराने ती नापीक अशी होऊन जाते जमीन. आता औषध फवारणी हे महत्वाचे का असते कारण आपल्याला पीक संरक्षणासाठी जर जंतू आणि बुरशी आणि कीटन असे सगळे जे किडे असतात जर पिकापासून त्यांचे संरक्षण करायची आपल्याला गरज जेव्हा पडते त्याच्यासाठी आपण औषध म्हणजे औषध फवारणे ह्याचा उपयोग करतो. म्हणून हे जेवढे विरळणी करणे आणि खुरपणी करणे किंवा खतपाणी करणे जेवढे महत्वाचे आहे तसेच औषध फवारणी ही तेवढेच महत्वाचे ठरते. तर आता शेती काम ह्याच्यामध्ये मशागतीचा जो टप्पा आहे तो आपण इकडेच सांगतो. पुढे काय असतं की पिकाची कापणी येते, त्याची मळणी येते आणि धान्य साठवण. एक एक करून आपण बघू की काय असतं की एकदा शेतात पीक तयार झाल्या तर त्याची कापणी आपण करतो आणि त्याच्याचमुळे जास्तीत जास्त धान्य हे आपल्याला प्राप्त होत. धान्य सगळ्यात जास्त प्राप्त व्हावं म्हणून एका पिकाची कापणी एकदम ठराविक वेळेनंतर करावी. म्हणून हे खूप शेतकऱ्याला लक्षात ठेवून करायला लागतात. दुसरं म्हणजे एकदा कापणी झाली की त्याला आपण खळ्यात असं नेतो. मग बैलांच्या किंवा मळणी यंत्राच्या मदतीने अशी पिकाची मळणी होते. मळणीमुळेच दाणे हे मोकळे होतात. त्याच्यानंतर तयार झालेले जे आपण धान्य असतं ते बऱ्याच कालावधीपर्यंत हे टिकायला पाहिजे म्हणजे खाण्यायोग्य असे राहायला पाहिजे. त्याच्यासाठी त्याला साठवणे हे गरजेचे असते. आपण पत्र्याच्या किंवा सिमेंट कॉन्क्रीटच्या
1: कोठ्यात असे त्यांना साठवतो, म्हणजे धान्याला साठवून ठेवतो, आणि त्यांना एकदम कोरड्या जागी असे ठेवायला पाहिजे, कारण दमट जागी जर आपण ठेवले तर धान्याला बुरशी किंवा असं पडू शकतं, म्हणजे धान्य थोडक्यात म्हटलं तर धान्य खराब होऊ शकतं, खाण्यायोग्य राहत नाही, म्हणून आपण अशा कोठ्यांना कोरड्या ठिकाणी असं ठेवतो. आपण हे पाहिलेच आहे की शेती कशी करतात, म्हणजे स्टेप्स काय आहेत शेती करण्याचे, पण ह्या शेती करण्यात आपण अवजार काय वापरतो ते आपण आता आपण बघू. एक असते नांगर, तर नांगरणीसाठी आपण साधे नांगर वापरतो, तर फळी ही जमीन सपाट करण्यासाठी वापरली जाते. एक असतं तिफण, आता तिफण हे बी पेरण्यासाठी वापरलं जातं, पण तिफण या व्यतिरिक्त पाभर किंवा मोगड्याचा पण आपण वापर करू शकतो. जसं आपण म्हटलं औषध फवारणं एक गोष्ट असते की आपल्याला किडे यांच्यापासून जर संरक्षण करायचं असेल पिकाचं तर आपण औषध फवारणी हे करतो, हे आपण पाहिलं, पण त्याच्यासाठी जर यंत्र पाहिजे ते एक असतं पंप. फावडा पण आपल्याला माहितीच आहे की माती ओढण्यासाठी वापरला जातो. मग एक असतो विळा जो कापणीसाठी उपयोगी पडतो, आणि एक शेवटचा आहे टिका जो जमीन खणण्यासाठी वापरला जातो. पण हे सगळे अवजार जरी आपल्याला माहित असेल तरी त्यांना आपण काळजीपूर्वक असे वापरायला लागते, कारण शेती व्यवसायात अवजारांचा नित्य वापर असतो, म्हणजे खूप वापर होतो, म्हणून त्यांची सतत काळजी घ्यावी लागते. अवजारांचा जो नेहमी मातीशी आणि पाण्याशीच संपर्क पडतो, म्हणून काम झाल्यानंतरच त्यांना साफ करून ठेवायला पाहिजे, म्हणजे ताबडतोब, आणि त्यांना नियमित हे तेल पाणी ते लावून ठेवावे, धार लावून घ्यावी, तर म्हणजे ती अधिक काळ अशी कार्यक्षम अशी राहू शकते. अवजारे हे ओल्या आणि दमट जागी अजिबातच ठेवू नये, कारण आपण आपल्याला माहितीच आहे की जर लोखंडाचं काही अवजार असेल तर त्याला गंज लागू शकतो, व जर लाकडी अवजार असेल तर त्याला वाळवी अशी लागू शकते. म्हणूनच आपण अवजारांचा वापर पण काळजीपूर्वक करावा आणि अवजारांची अशी काळजी पण ठेवावी. तर या धड्याचा मुख्य भाग तर संपतो, म्हणून शेवटचा भाग जो आहे तो आहे टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर ना आपण ऊती संवर्धन असं पण म्हणू शकतो. मी टिश्यू कल्चर बद्दल जास्त तर सांगू शकत नाही तुम्हाला, पण थोडक्यात सांगेन की टिश्यू कल्चर असतं काय. तर संजीवांच्या पेशी किंवा पेशी समूहांची कृत्रिम ही या पद्धतीने जर आपण वाढ केली तर याला टिश्यू कल्चर असं म्हणतात. टिश्यू कल्चर म्हणजे एक सूक्ष्म रूपात केलेले पुनरुत्पादन असे तुम्ही समजू शकता. पण टिश्यू कल्चरची गरज पडतेच का, ते आहे की आज संख्या म्हणजे चांगल्या वनस्पती किंवा प्राण्यांची संख्या ही कमी होत आहे किंवा ते नामशेष पावत आहे, तर त्यांची संख्या वाढवण्यासाठी ही पद्धत खूप उपयोगी अशी पडते. या पद्धतीत काय होतं की चांगल्या संजीवांच्या पेशींची कल्चर माध्यमाद्वारे निरीक्षणाखाली वाढ आपण करतो आणि नवीन सजीव असे आपण निर्माण केले जाते. त्याच्यामुळे चांगली फळे फुले देणाऱ्या वनस्पतींची संख्या ही वाढते.
0: कृषी विभाग महाराष्ट्र शासन आत्महा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषी कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर. आवाज वाशिमचा.
3: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ वत्सगुणचं प्रसारण. तर श्रोते हो, आता वेळ झाली आहे कृषी कार्यक्रमाची. तर प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानों की बात रेडिओ वत्सगुण के साथ.

0: कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषि कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा वाशिमचा।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूयात दुष्काळातही सुरती उरड्याची चवच काही नारी या विषयी। तर शेतकरी बंधूंनो, औरंगाबाद जिल्ह्यात सारंगपूर आणि नरसापूर तालुका गंगापूर ही दोन गावे सुरती हुरडा वाणाच्या ज्वारी उत्पादनासाठी अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहेत। व्यावसायिक पद्धतीने या गावांत हुरडा उत्पादन घेतले जाते। परंपरेने चालत आलेला हा वाण म्हणता येईल। खरीपातील पावसामुळे जमिनीत साठलेल्या ओलाव्यावर रब्बी पिकांची लागवड होते, परंतु यावर्षी औरंगाबाद जिल्ह्यात एवढा कमी पाऊस झाला की अनेक शेतकऱ्यांना रब्बीत लागवडच करता आली नाही। पावसाळ्याने ऑगस्टच्या मध्यावरच निरोप घेतला, याचा परिणाम हुरड्याखालील क्षेत्र घटण्यात झाला। ज्यांनी हुरड्यासाठी रब्बी ज्वारीची पेरणी केली त्यांनाही फारसे उत्पादन मिळाले नाही, परंतु याची परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तो सारंगपूरच्या अरुण कडुबाळ पारधे यांनी। तर शेतकरी बंधूंनो, पारधे यांनी जपलेला वाण म्हणजे पारधे यांची फक्त 4 एकर जमीन आहे। त्यांनी 21 एकर शेती भाडेपट्टीवर कसायला घेतली आहे। दरवर्षी सुमारे 10 एकर क्षेत्र ते सुरती हुरडा वाणासाठी राखीव ठेवतात आणि यंदा त्यांनी 15 एकरांत लागवड केली। सुमारे 20 वर्षांपासून त्यांनी हे पारंपरिक वाण अत्यंत काळजीपूर्वक आणि मेहनतीने जोपासले आहे। यंदा दुष्काळातही त्यांनी अलीकडे पाऊस कमी होत आहे त्याचा फटका पारध्यांना बसतो आहे म्हणून त्यांचे प्रयत्न थांबलेले नाहीत। यंदा 15 ऑगस्टच्या सुरुवातीस 2 ओळीत 12 इंच अंतर ठेवून त्यांनी पेरणी केली। त्यानंतर 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पेरणी करीत गेले। हुरडा सातत्याने उपलब्ध व्हावा यासाठी हे नियोजन होते। जमिनीत ओल कमी असल्यामुळे वरचे पाणी दिल्याशिवाय हुरड्याचे उत्पादन येणार नव्हते। यावर्षी हुरड्याखालील अन्य क्षेत्रात घट झाल्याने त्यास चांगला दर मिळेल असे पारधे यांना वाटत होते, त्यामुळे ज्वारी टिकवण्याचे कसोशीचे प्रयत्न पारधे यांनी केले। स्वतःच्या विहिरीतील पाणी पुरत नव्हते, त्यामुळे नोव्हेंबरमध्येच टँकरची गरज त्यांना भासली। सुरुवातीला 700 रुपये प्रति टँकर याप्रमाणे पाणी विकत घेतले। एका एकराला 40 टँकर पाणी लागले। ते पाणी परवडत नसल्यामुळे पाईप लाईनद्वारे पाणी आणता येईल का याचा विचार पारधे यांनी सुरू केला। यंदा पीक हातचे घालवू द्यायचे नाही ही खुणगाठ त्यांनी बांधली होती। मग 27,000 फूट अंतरावरील पिंपरखेडा येथील विहिरीतून पाईप लाईनद्वारे त्यांनी पाणी आणले। टेंबापुरी धरणालगत असलेल्या विहिरीपर्यंत मित्राची जुनी पाईपलाईन होती, त्याचा वापर त्यांनी केला। हे पाणी टेंबापुरी येथील विहिरीत टाकले। टेंबापुरी ते देहगाव बंगला या दरम्यान दुसऱ्या मित्राच्या पाईपलाईनद्वारे टेंबापुरी विहिरीतील पाणी देगावच्या विहिरीत त्यांनी टाकले। दहेगाव येथे पारधे यांची बटईची शेती आहे। तेथून सारंगपूर येथील स्वतःच्या शेतीपर्यंत पूर्वीच पाईपलाईन केली आहे। अशा रीतीने 27,000 फुटांचा प्रवास करून पाण्याची सोय पारधे यांनी तयार केली। इलेक्ट्रिक मोटार, ठिबक, विकतचे पाणी यासाठी जवळपास 8 लाख रुपये खर्च त्यांना आला। पाणी लागण्याची शक्यता कमी असल्याने या गावात फारशा विहिरी सुद्धा नाहीत। विहीर असेल तर वापर संरक्षित सिंचनासाठी होतो। हे जाणून पारधे यांनी नरेगामधून विहीर घेतली। 3 वर्षांपूर्वी ही विहीर मंजूर झाली होती। 3 वर्षात त्याचे काम पूर्ण केले। सुमारे 77 फूट खोलीची ही विहीर आहे। यासाठी त्यांना 6 लाख रुपये खर्च आला। त्यासाठी 3 लाख रुपये अनुदान मिळाले होते। पारधे यांनी 1 लाख रुपये खर्चून ठिबक यंत्रणा बसवली। यावर्षी हुरडा ऐन चिकात असताना हवामान ढगाळ राहिले, त्यामुळे उष्णतेत वाढ झाली। त्यामुळे हुरडा लवकर पक्व होत गेला आणि त्यांचे उत्पादन घटले। दरवर्षी एकरी 7 ते 8 क्विंटल उत्पादन मिळते। 10 एकरात 4 ते 5 लाख रुपये किमान मिळतात, पण यंदा चांगल्या नफ्याची अपेक्षा होती। पण दुष्काळ, टँकरचे पाणी यामुळे मोठा खर्च सोसावा लागला। तरीही 1 लाखापर्यंत नफा हाती आला। जोडीला घरातील 10 जनावरांसाठी 5-6 हजार पेंड्या चारा मिळाला। हेच काय ते प्रतिकूलतेत समाधान मानायचे। तर शेतकरी बंधूंनो, पारधे यांचा सुरती हुरडा म्हणजे तो आहे चवीला अत्यंत गोड आणि त्याला आहे चांगली मागणी। त्यांच्या दाण्यांचा आकार गोल आहे आणि कणसांचा आकार थोडा वाकडा। तर शेतकरी बंधूंनो, जाणून घेऊया की पारधे यांची हुरडा विक्री व्यवस्थापन पद्धत कशी आहे। तर शेतकरी बंधूंनो ती अशी की अनेक वर्षापासून हुरडा निर्मितीत असल्याने पारधे यांनी औरंगाबाद आणि नगर येथे आपले मार्केट तयार केले आहे. साधारणतः 70% विक्री ऑर्डर प्रमाणे होते. औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यात अनेक लोक व्यावसायिक हुरडा पार्टी आयोजित करतात. त्यांच्याकडून या ऑर्डर्स मिळतात. पहाटेच्या सुमारास कणसे तोडण्यास सुरुवात होते. सकाळी 7 दरम्यान कणसे पोत्यात भरून रवाना केली जातात. गेल्या वर्षी प्रति किलो 100 रुपयांप्रमाणे कणसांचा पुरवठा केला. यावर्षी हा दर 150 रुपये होता. औरंगाबाद आणि नगर येथे पारधे स्वतःही विक्री करतात.

बियाणे अनेक वर्षांपासून जतन करतात. दरवर्षी ते घरचेच बियाणे वापरतात. त्यांच्या गावात असंख्य शेतकरी या वाणाची लागवड करतात आणि या वाणासाठी एकरी सुमारे 3 किलो बियाणे लागते. साधारण किलोला 700 ते 1000 रुपये दराने त्याची विक्रीही साधता येते. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण दुष्काळातही सुरती हुरड्याची चवच काही नारी याविषयी माहिती ऐकत होतात.

कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषि कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा।

हाय हॅलो नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. स्वागत आहे तुमचं आपल्या विशेष गप्पांच्या कार्यक्रमात. मी आरजे शुभांगी तुमच्यासोबत आहे आणि आज आपण एका अशा विषयावर गप्पा करणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या जगण्याशी, आपल्या अस्तित्वाशी जोडलेला आहे. आज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या सगळ्यांची एकच गोष्ट सुरू असते, ती म्हणजे धावपळ. स्पर्धा, करिअर, डेडलाईन्स, ईमेल्स आणि सोशल मीडियाचे नोटिफिकेशन्स, या सगळ्या गराड्यात आपण एका गोष्टीकडे साफ दुर्लक्ष करतो. ती गोष्ट म्हणजे आपलं स्वतःचं शरीर आणि आपलं मानसिक आरोग्य. मित्रांनो, एका कवीनं खूप सुंदर लिहिलंय, दौडती भागती जिंदगी का ये कैसा अजब दस्तूर है, खुद के लिए जीने का वक्त ही नहीं, खुद के लिए जीने का वक्त ही नहीं और हम कहते हैं कि हम मशहूर है. आज आपली अवस्था अशीच काहीशी झाली आहे. आपल्याकडे बँकेत पैसे आहेत, हातात महागडा मोबाईल आहे, गाडी आहे, पण रात्रीची शांत झोप आहे का? सकाळी उठल्यावर शरीरात तो ताजेतवाना उत्साह जाणवतो का? जर याचं उत्तर नाही असं असेल तर आजची 30 मिनिटं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. आज आपण कोणत्याही गाण्याचा ब्रेक न घेता थेट संवाद साधूया आपल्या आरोग्याशी. चला तर मग सुरू करूया आजचा हा प्रवास. आता आपण वळूयात आपल्या आरोग्याच्या पहिल्या पायरीकडे. जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपली पहिली धाव कुठे असते? मेडिकल स्टोअर किंवा डॉक्टर. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या आजारांवरचा पहिला आणि सर्वात सुरक्षित इलाज हा आपल्या घरातच, म्हणजेच आपल्या स्वयंपाकघरात दडलेला असतो. जुन्या काळी आपली आजी किंवा आई घरगुती उपायांनीच आपल्याला ठणठणीत करत असायची. आज आपण त्याला विसरत चाललोय, आपल्याला त्याचा विसर पडत चाललाय आणि ह्याच खजिनाबद्दल आज आपण बोलणार आहोत. लवंगाची जादू. कालच मी लवंगाच्या पाण्याबद्दल वाचलं होतं. रोज सकाळी फक्त 2 लवंगांचं पाणी जर का आपण प्यायलो तर पचनक्रिया इतकी सुधारते की गॅस, ऍसिडिटीचा त्रास मुळापासून नष्ट होतोच. लवंगांमध्ये युजेनॉल असतं जे शरीरातील जंतूंना मारून टाकत असतं. त्यानंतर असते आपल्या स्वयंपाकघरात ती म्हणजे हळद, निसर्गाचं अँटीबायोटिक असं म्हटलं तरी चालेल. आपण रोज भाजीमध्ये हळद वापरतो पण रात्री दुधात हळद टाकून पिण्याची सवय आता सुटत चालली आहे.

हळदीमधलं कर्करोग विरोधी आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आपल्या शरीराची झीज भरून काढत असतात, तेव्हा तुम्ही सुद्धा ही सवय लावून घ्या. रोज रात्री झोपण्याआधी एक ग्लास दुधात हळद टाकून जर प्यायलं तर नक्की आपण त्याचे परिणाम पाहू शकतो. आणि म्हणतात ना, पी हळद हो गोरी, तसंच काहीसं. आलं आणि पुदिना. चहाची चव वाढवणारं आलं आणि पुदिना हे केवळ स्वाद वाढवणारे घटक नाही आहेत. डोकेदुखी, अपचन किंवा प्रवासात होणारी मळमळ यावर आले आणि पुदिना सर्वोत्तम उपाय आहेत. आपण बऱ्याचदा पाश्चात्य संस्कृतीच्या नावाखाली येऊन ग्रीन टी किंवा डिटॉक्स वॉटरच्या नावाखाली महागड्या गोष्टी विकत घेत असतो, पण विचार करा, आपल्या पूर्वजांनी मसाल्यांच्या डब्यात जे पदार्थ ठेवले आहेत ते सर्व औषधी गुणांनी युक्त आहेत. गरज आहे ती फक्त त्यांचा योग्य वापर समजून घेण्याची. श्रोते हो, शारीरिक आरोग्य इतकंच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपलं मानसिक आरोग्य. आजकाल स्ट्रेस किंवा तणाव हा शब्द लहान मुलांच्या तोंडी सुद्धा ऐकायला मिळतो, बरं का? पण हा स्ट्रेस, हा तणाव येतो कुठून? याचं एक मुख्य कारण आहे आपलं आभासी जग, म्हणजेच सोशल मीडिया. आपण सकाळी उठल्या उठल्या आधी देवाचे पाय पडण्याऐवजी, देवाला नमस्कार करण्याऐवजी किंवा निसर्गाकडे पाहण्याऐवजी मोबाईलची स्क्रीन बघतो. कोणाचे किती मेसेज आलेत, कोणी काय पोस्ट केलंय, कोणाच्या आयुष्यात काय सुरू आहे, कोणाचं आयुष्य किती भारी आहे, हे बघण्यात आपला दिवस सुरू होतो. तुलनेचा जो आजार आहे तो बळावत चाललाय. सोशल मीडियामुळे आपण नकळत स्वतःची तुलना इतरांशी करू लागलोय. कोणीतरी फिरायला गेलंय, कोणीतरी नवीन गाडी घेतलीये, हे पाहून आपल्या मनात एक प्रकारची पोकळी निर्माण होत असते. पण आपण विसरतो की स्क्रीनवर दिसणारं आयुष्य हे एडिटेड असतं, खोटं असतं. वास्तव आयुष्य मात्र वेगळं असतं, हेच आपण समजून घ्यायला विसरत चाललोय. आणि म्हणून यासाठी डिजिटल डिटॉक्सची गरज आहे मित्रांनो. आठवड्यातून किमान एक दिवस किंवा दिवसातून किमान 2 तास नो गॅझेट टाइम पाळायला हवा. रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी मोबाईल बाजूला ठेवायला पाहिजे. त्याऐवजी एखादं चांगलं पुस्तक वाचा, डायरी लिहा किंवा घरातल्या माणसांशी थेट संवाद साधा. जेव्हा तुम्ही स्क्रीन बंद करता तेव्हाच तुमचं खरं आयुष्य सुरू होतं. डोळ्यांना आणि मेंदूला विश्रांती द्या, शांतता अनुभवायला शिका. श्रोते हो, आरोग्य सुधारण्यासाठी जिममध्ये जाऊन तासनतास घाम गाळण्याची किंवा डाएटच्या नावाखाली उपाशी राहण्याची सुद्धा गरज नसते. आपल्या रोजच्या सवयींमध्ये छोटे छोटे बदल केले तरीसुद्धा खूप मोठा फरक पडतो. पाणी पिण्याचं गणित. आता आपलं शरीर 70% पाण्याने बनलेलं आहे, पण कामाच्या गडबडीत आपण पाणी प्यायला मात्र विसरत असतो. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्यायलं पाहिजे. तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिणं अधिक फायदेशीर असतं. सकाळी 15 मिनिटं चालणे. जिम शक्य नसेल तर नका जाऊ, पण रोज सकाळी किंवा संध्याकाळी फक्त 15 मिनिटं वेगाने चाला. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. बॅलन्स्ड डाएट हा सुद्धा खूप महत्त्वाचा असा मंत्र आहे. बाहेरचं जंक फूड, पॅक केलेले पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. घरचं ताजं जेवण, ऋतूनुसार मिळणारी फळं आणि पालेभाज्यांचा आहारात समावेश केला पाहिजे. जेवताना टीव्ही किंवा मोबाईल पाहणं पूर्णपणे बंद करायला पाहिजे. अन्नाचा आस्वाद घेऊन जेवलं तर नक्कीच अन्नसुद्धा आपल्याला आनंदाने ग्रहण करता येतं. आता आहे झोपेचं गणित. शरीराला 6 ते 7 तासांची गाढ झोप मिळणं अत्यंत आवश्यक आहे. वेळेवर झोपणं आणि वेळेवर उठणं हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. तर श्रोते हो, बघा ना, गप्पा मारता मारता वेळ कशी निघून गेली समजलंच नाही. आज आपण शरीरापासून मनापर्यंत आणि स्वयंपाकघरापासून ते थेट आपल्या सवयींपर्यंत सगळ्या गोष्टींवर सविस्तर चर्चा केली. जाता जाता एवढंच म्हणेल, हे शरीर आपल्याला निसर्गानं दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. त्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. पैसे पुन्हा कमावता येतात, गेलेली नोकरी किंवा संधी पुन्हा मिळवता येते, पण एकदा का आरोग्य बिघडलं की ते पूर्ववत करणं खूप कठीण होतं. म्हणूनच स्वतःसाठी वेळ काढा, नाती जपा, माणसांशी प्रत्यक्ष बोला, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवा आणि मनापासून हसा. तुम्हाला आजचा हा विशेष टॉक किंवा विशेष गप्पांचा कार्यक्रम कसा वाटला? तुमच्या आरोग्याच्या विषयीच्या काही तक्रारी किंवा काही घरगुती उपाय तुम्हाला माहिती आहेत का? मला ते नक्की पाठवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन
विषयासह सविस्तर गप्पा करण्यासाठी. तोपर्यंत काळजी घ्या, निरोगी रहा आणि आनंदी रहा, आणि हो, ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.